आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 16 आश्विन शके 1948 अर्थात 8 ऑक्टोबर 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. प्रसारणात सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

श्रोतिओ आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही अभंगरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतिओ आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता पुढे ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय नंदू होनप यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रुतिहोता पुढे ऐका अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे नंदू होनप यांनी.

तेव्हा त्याचा पण पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही भक्तिरचना ऐकलीत. संत नामदेव महाराज यांची ही अभंगरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अण्णा जोशी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता पुढे ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची अभंगरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय नंदू होनप यांनी.

प्रतिवाद दसपण अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही संत एकनाथ महाराज यांची अभंग रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं नंदू होनब यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत जे गायलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. शांता शेळके यांची ही गीतरचना आहे. या रचनेला संगीतबद्ध केलंय आनंद घन यांनी आणि चित्रपट आहे मराठा ते तुका मिळवावा.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे म्हणजे 8 ऑक्टोबर 2026 गुरुवारचे कार्यक्रम असे असतील.

या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपल्याला ऐकता येईल लेखक मुन्शी प्रेमचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे चंद्रकांत पालवे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा असेल. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम असेल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकू शकाल. सकाळी 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 असेल वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 9:30 अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम असेल. यात आज आपण ऐकू शकाल स्वच्छ दूध निर्मिती याविषयी डॉक्टर प्रतीक सुनील बुरुडे अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी गीतांचा लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 असेल गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत नये तराने हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम असेल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 7:30 आपण ऐकू शकाल कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहोता जाणून घेऊयात 9 ऑक्टोबर 2026 शुक्रवारचे कार्यक्रम. सकाळी 5:53 संकेत धुनेनी सभेची सुरुवात होईल. सकाळी 5:55 वंदे मातरम आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:35 असेल कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प असेल. यात उद्या आपण ऐकू शकाल 2 तीरांवर या विषयावर माहिती. याचं लेखन केलं आहे चंद्रकांत पालवे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 उद्या असेल हिंदी फिल्म संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:00 उद्या असेल आरोग्य संवाद हा कार्यक्रम. यात उद्या आपण ऐकू शकाल मधुमेह आणि थायरॉइड आजार कारण लक्षणं आणि उपचार या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते आहे. सकाळी 10:30 उद्या आपण ऐकू शकाल मराठी गीतांवर आधारित असलेला लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. सकाळी 11:00 असेल फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. या कार्यक्रमात संवादिका आहेत अवंती मोरे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी 12:00 उद्या असेल वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 7:30 आपण ऐकू शकाल माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम. हिंदी आणि इंग्रजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तसंच मराठी राष्ट्रीय प्रादेशिक ठळक बातम्या या त्यांच्या नियोजित वेळेत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल. तर श्रोतेहो ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात

0: लेखक मुंशी प्रेमचंद स्मृती दिनानिमित्त चिंतन याचं लेखन केले चंद्रकांत पालवे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: प्रेमचंद यांचं व्यक्तिमत्व अथांग पाण्यासारखं निर्मळ होतं. ही निर्मळता त्यांच्या बाल्यावस्थेपासूनच प्रतीत होत होती. 31 जुलै 1880 मध्ये बनारस जवळ लांभी नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. श्रीवास्तव घराणं साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होतं. प्रेमचंदचे वडील मुन्शी म्हणजे बाबू होते. स्वाभाविकच मुस्लिम संस्कृतीची छाप त्यांच्या कुटुंबावर पडली होती. त्यामुळं हिंदू मुस्लिम सांस्कृतिक मिलाफाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या कुटुंबाचा लौकिक होता. प्रेमचंद यांचं जीवन गरिबीत गेलेलं होतं. हे एकत्र कुटुंब होतं. हे कुटुंब म्हणजे प्रेमचंदजींचा आदर्श. त्यामुळं त्यांच्या लेखनातही एकत्र कुटुंब पद्धतीचं चित्रण केलं गेलं आहे. प्रेमचंदच्या गोदान या बहुचर्चित कादंबरीत एकत्रित कुटुंबाची वाताहत करणारी शोकांतिका चित्रित झालेली आहे. प्रेमचंद 8 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी एकांतात राहण्याची सवय करून घेतली. त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. परिणामी छोट्या प्रेमचंदचं कोवळं मन आईचं पारखं झालेलं प्रेम नव्यानं अनुभवू लागलं. आपल्या लिखाणात त्यांनी आदर्श मातृप्रेमाचं चित्रण केलंय. प्रेमचंद 15 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी प्रेमचंदचा बालविवाह झाला होता. त्यामुळं एकीकडं दुःख दारिद्र्य तर दुसरीकडं जबाबदाऱ्यांची जाणीव. 1904 साली प्रेमचंदने मॅट्रिकची परीक्षा पास केली. अत्यंत दारिद्र्यात त्यांना 18 रुपये महिना पगारावर शिक्षकाची नोकरी करावी लागली. अत्यंत कठोर परिस्थितीत त्यांचं कथा कादंबरी लिहिणं चालूच होतं. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध त्यांनी लेखनातून बंडच पुकारलं. 1920 मध्ये महात्मा गांधी गोरखपूर इथं आले. संपूर्ण देशात तेव्हा असहकार चळवळीला जोर चढला होता. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गांधीजी संपूर्ण देशभर फिरले. प्रेमचंद आणि त्यांची दुसरी पत्नी शिवराणी देवी यांनी त्यांचं भाषण ऐकलं. घरी आल्यावर प्रेमचंद यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या पत्नीनेही त्यास संमती देऊन राष्ट्रीय चळवळीस मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावर प्रेमचंद पत्नीस म्हणाले, मी आता कोणतीही नोकरी करणार नाही, चरखा तयार करून विकण्याचा मी विचार करतो. त्यातून येणाऱ्या मिळकतीतून आपण मीठ भाकर खाऊन आनंदी राहू. नोकरी सोडल्यानंतर प्रेमचंद आपल्या गावी आले. त्यात महावीर प्रसाद पोद्दार यांच्या मदतीनं चरखा संघ नावाची संस्था काढली. त्यावेळी ते लेखक म्हणूनच वावरत होते. 1924 साली माधुरी मासिकाचे ते संपादक झाले. याशिवाय 1930 साली हंस नावाचं मासिक काढलं. या व्यवसायात त्यांना खूप तोटा आला. आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कुठल्याच अडथळ्यांची आणि अडचणींची पर्वा केली नाही. 1934 साली त्यांनी अजंठा सिनेटोन या कंपनीशी करार करून सिनेजगतात पदार्पण केलं. 2-3 चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. परंतु सिनेनिर्मात्यांच्या दृष्टिकोनामुळं सिने उद्योगाबद्दल त्यांना घृणा उत्पन्न झाली. उर्दू शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षणातील अनास्थेविषयी लिहिलं. प्रेमचंद यांचं जीवन संघर्षमय होतं. त्यांच्या पुस्तकांपासून मृत्यूपर्यंत 1000 रुपयांची मिळकत झाली. पण ते जिवंत असताना मात्र पायात जोडे घेण्या इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आर्थिक विवंचना आणि प्रकृती अस्वास्थ्य या 2 गोष्टींनी त्यांना जन्मभर जखडून ठेवलं. आधुनिक भारताच्या लेखकांमध्ये प्रेमचंद यांची गणना प्रथम दर्जाच्या लेखकांमध्ये केली जाते. प्रेमचंद मध्यमवर्गीय खेडूत होते. सामान्य लोकांशी ते एकरूप झाले. त्यामुळंच ते जीवनाचं सार्वभौम चित्र आपल्या कादंबऱ्यात चित्रित करण्यात यशस्वी झाले. प्रेमचंद यांचे विचार त्यांच्या कथा कादंबऱ्यांतून प्रतिबिंबित झाले आहेत. साहित्यावर चर्चा करताना ते म्हणत, धन आणि संपत्तीची इच्छा करणाऱ्यांना साहित्यात स्थान नाही. साहित्य आणि देश यासाठी काहीही करण्याची माझी इच्छा आहे.
0: श्रुतिवादाचा पण विचार पुष्प ऐकल्यात. सकाळची 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा सादर करते धीरज केदारी। श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या आणि थोडक्यात उपाय जाणून घेतले। या भागात बदलत्या ऋतूत प्रतिकार शक्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाची भूमिका याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। ऋतू बदल हा तर निसर्गाचा नियमच आहे। एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत प्रवेश करताना बाह्य तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश या सगळ्यातच बदल होतात। या सगळ्या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्वरित त्रास जाणवतात। हे त्रास प्रकृतीनुरूप भिन्न दिसून येतात। सामान्यपणे सर्दी, खोकला, उष्णतेत वाढ, ताप अशी लक्षणं दिसून येतात। आयुर्वेद शास्त्रामध्ये स्वास्थ्य टिकवणं यावर अधिक भर दिला गेला आहे। त्यामुळे स्वस्थ असताना म्हणजेच तुम्ही निरोगी असताना काही उपाय जरूर करून घ्यावेत, जेणेकरून प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहील। प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा ताजा आहार हा नियमितपणे घेतला पाहिजे आणि तो संतुलित असायला हवा। नियमित व्यायाम, सकारात्मक मनोवृत्ती या गोष्टींना सुद्धा खूप महत्व आहे। तसंच सर्व रस, अगदी कडू रस सुद्धा शरीरामध्ये जाणं अतिशय गरजेचं असतं। त्यामुळे स्वयंपाकात सगळ्याच भाज्यांचा समावेश असायला हवा। फक्त त्यात अति तेलकट, अति खारट, तिखट हे पदार्थ टाळावेत। पचन संस्था उत्तम राहावी यासाठी आलं, लसूण, जिरं, दालचिनी, तमालपत्र या सगळ्या मसाल्यांचा वापर नियमित करणं आवश्यक असतं। कारण पचन संस्था उत्तम असेल तरच शारीरिक आरोग्य उत्तम राहतं। हंगामी फळं जरूर सेवन करावीत। फळांच्या रसाऐवजी किंवा मिल्कशेक ऐवजी नुसती फळं खाल्ल्यास चांगला परिणाम होतो, कारण त्याच्यातून फायबर पोटात जातं, जेणेकरून पोटाची तक्रार कमी व्हायला मदत होते। सकाळच्या वेळामध्ये प्राणायाम जरूर करावा, त्यामुळे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही अवयव उत्तम कार्यरत राहायला मदत होते। शक्यतो खूप जड पदार्थ, बाहेरचे तळलीचे पदार्थ वारंवार सेवन करू नयेत, कारण त्यामुळे यकृतावरती ताण येतो। अलीकडे कामाचा ताण देखील खूपच वाढला आहे। तो कमी करण्यासाठी मेडिटेशनचा उपयोग जरूर करावा। कामाच्या नादात पाणीही कमी प्यायलं जातं, त्यामुळे सुद्धा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतो आणि सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम या सगळ्यांच्या लेवल्स या कमी जास्त होऊ लागतात। म्हणून पुरेसं पाणी पिणं हे अतिशय गरजेचं असतं। रसायन चिकित्सा ही आयुर्वेदातील अतिशय प्रभावी अशी चिकित्सा आहे। आवळा पावडर अतिशय उत्तम रसायन म्हणून कार्य करते, त्यामुळे रोजच्या रोज एक आवळा किंवा आवळा पावडर एक चमचा या प्रमाणात सर्वांनी जरूर सेवन करावी, ज्यामुळे प्रतिकार क्षमता चांगल्या पद्धतीने वाढते। शतावरी कल्प, अश्वगंधावटी, ब्राह्मी घृत, शतावरी घनवटी अशा अनेक आयुर्वेदीय औषधांचा रसायन म्हणून छान उपयोग होतो। निरोगी अवस्थेमध्ये सुद्धा कितीही वातावरण बदललं तरी निरोगीपणा टिकून राहावा यासाठी या औषधांचा चांगला परिणाम होतो। वयानुरूप स्नायूंचं बल हे कमी होऊ लागतं, अशा वेळेला नित्य नेमाने नारायण तेलाने मसाज केल्यास स्नायूंची ताकद व्यवस्थित राहते आणि परिणामी हालचाली सुलभ रीतीने होतात। नारायण तेलाच्या बरोबरच बला तेल, चंदनबला लक्षादी तेल अशी अनेक आयुर्वेदिक तेल उपयोगी पडतात। प्रकृती कोणती आहे त्याप्रमाणे तेल कोणतं वापरायचं हे वैद्यकीय सल्ल्यानुरूप ठरवलं जावं। शरीर आणि मन हे दोन्हीही एकमेकांशी निगडीत असतात, त्यामुळे मनस्वास्थ्य हे तितकंच महत्वाचं असतं। म्हणून नाकामध्ये गायीचं तूप दोन दोन थेंब आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घातल्यास मन शांत राहायला मदत होते। अशा पद्धतीने काही उपाय केले

0: काळजी घेतली तर प्रतिकार क्षमता आपोआप वाढते आणि ऋतू बदलला तरी त्याचा त्रास हा जास्त होत नाही. सगळ्यांनीच हे उपाय करावेत असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: शरद ऋतू आणि आरोग्य या माहितीचा भाग चौथा आपण ऐकला आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
3: श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग. शीतला नावाच्या देवतेसह गाढव या चतुष्पाद पशुलाही मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. गाढवाचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, रानटी आणि पाळीव. फिकट पिंगट रंगाचं रानटी गाढव फार देखणं दिसतं. कच्छच्या छोट्या रणात तसंच लडाखमध्ये आपण रानटी गाढव पाहू शकतो. गुजराती भाषेत त्याला घुडखर असं म्हणतात. साधारण 2000 वर्षांपूर्वी उज्जैन इथे राजा विक्रमादित्याच्या काळात गाढवांचा बाजार भरत असे असं अभ्यासक म्हणतात. अजूनही आपल्याला गाढवांचा बाजार पाहायला मिळतो. पुण्याजवळच जयजुरीला पौष पौर्णिमेच्या सुमाराला म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या आसपास हा बाजार भरतो. मल्हारी मार्तंडाचं जे मूळ मंदिर कडे पठारावर आहे तिथे लागणाऱ्या सामानाची ने आण गाढवांवरून केली जाते. काटकपणा, चिकाटी, कष्टकरी वृत्ती, सहनशीलपणा आणि अवघड परिस्थितीत तग धरून राहण्याचा चिवटपणा हे सगळे गुण गाढवाच्या अंगी असतात. मात्र मानव प्राणी त्याकडे दुर्लक्ष करून गाढवाचं अवमूल्यन करणारे शब्द वापरत राहतो. गाढवाच्या ठाई जी चिवट घट्ट वृत्ती आहे त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेतल्या एका पार्टीचं चिन्हही गाढव असल्याचं दिसतं. 11व्या 12व्या शतकाच्या आसपासच्या अनेक शीतला देवीच्या मूर्ती आपल्याला आढळतात. शब्द कल्पद्रुम नावाच्या ग्रंथात तिचं रूप वर्णन करताना ती रासभस्त आहे म्हणजे गाढवावर आरूढ आहे असं म्हटलंय. शीतलेला विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात पूजलं जातं. ही देवी ज्वरासुराला म्हणजे तापाच्या रूपाने आलेल्या असुराला दूर करते, माणसाला शीतल करते असं मानलं जातं. प्रदेशानुसार तिच्या नावांमध्ये भेद आढळतो. गोठीबाई, चेचक माता, मसानी, उजाली अशी विविध नावं आहेत. काही परंपरांमध्ये शीतलेला पार्वतीचं एक रूप मानतात. तसंच तिला लोकदेवतेचंही स्थान आहे. शांत कष्टाळू स्वभावाच्या गाढवावर आरूढ झालेल्या शीतलेला ठाकुरानी, दयामयी, मंगला, करुणामयी अशी छान नावंही आहेत. बंगाली साहित्यात मंगल काव्य नावाच्या काव्यरचना 15व्या शतकापासून आढळतात. त्याच परंपरेत शीतला मंगल काव्य नावाचं काव्य आढळतं. देवदेवी ओतादेर वाहन नावाच्या बंगाली पुस्तकात शीतला देवीचं वाहन असलेल्या गाढव प्रतीकाबद्दल छान चर्चा केलेली आहे. माणसाचे रोग दूर करण्यासाठी शीतलेने गाढव आपलं वाहन म्हणून निवडलं. याचं कारण गाढव सात्विक गुणी असतं म्हणून. गाढवाच्या पाठीवर जे सामान लादलं जातं त्याबद्दल त्याला किंचितही लोभ नसतो. निर्लोभता, निष्कामता, त्याग आणि निस्वार्थता हे गुण माणसाने गाढवाकडून शिकावेत म्हणून शीतलेनं त्याला आपल्यासह मानाची जागा दिली. माणसाला सद्गुण शिकू इच्छिणाऱ्या देवीला तिच्या आदर्शांना गाढव आपल्यावरून वाहून नेतं. आपल्या आसपास आढळणाऱ्या शांतपणे काम करणाऱ्या प्राणीमात्रांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं याचं मोठं प्रतीक रासभस्ता शीतला ही देवी आहे. श्रोते हो आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे लिखित माहिती ऐकली. आज आपण ऐकला चौथा आणि शेवटचा भाग. प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

8 ऑक्टोबर 1932 साली इंडियन एअरफोर्स ॲक्टद्वारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली होती. 8 ऑक्टोबर 1959 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठानं सन्माननीय डिलीट पदवी घरी येऊन दिली होती. 8 ऑक्टोबर 1962 साली नाट्यनिकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली इथल्या आयफॅक्स थिएटर इथं झाला होता. 8 ऑक्टोबर 1972 साली या सालापासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जातोय. 8 ऑक्टोबर 1891 साली उद्योजक, साहित्यिक आणि चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म झाला होता. 8 ऑक्टोबर 1924 साली भारतीय कवी आणि स्कॉलर थिरुनल्लूर करुणाकरन यांचा जन्म झाला होता. 8 ऑक्टोबर 1926 साली आपल्या जबरदस्त आवाजानं संवाद फेक करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचा जन्म झाला होता. 8 ऑक्टोबर 1935 साली द फ्लाइंग सिख मल्का सिंग यांचा जन्म झाला होता. 8 ऑक्टोबर 1888 साली महादेव मोरेश्वर कुंटे, कवी आणि संस्कृतचे प्राध्यापक यांचं निधन झालं होतं. 8 ऑक्टोबर 1936 साली धनपतराय श्रीवास्तव अर्थात मुंशी प्रेमचंद हिंदी साहित्यिक यांचं निधन झालं होतं. 8 ऑक्टोबर 1979 साली स्वतंत्र सैनिक आणि सर्वोदयी नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचं निधन झालं होतं. 8 ऑक्टोबर 2012 साली पत्रकार आणि पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचं निधन झालं होतं.

0: श्रोतेहो, आताच आपण आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेतलं आजच्या दिनविशेषातून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजता आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बन

0: घरकुल,
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
2: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर अमरावती आकाशवाणी केंद्र।
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळची 7:07 झालेली आहेत. सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आवश्यक आहे नोकरीसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्ही एआय ने अपस्किलिंग केलं, ती बुद्धी मी कुठेतरी त्याच्यावर गंज चढून देत नाहीये ना, हे सर्वात महत्वाचं आहे.
1: जरूर ऐका 8 ऑक्टोबरचा कामगार सभा हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आपण ऐकू शकाल.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाच

0: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ। दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर। आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक। आता सविस्तर बातम्या। जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला काल 25 वर्ष पूर्ण झाली। तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत। या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते। विकसित भारतासाठी केलेल्या विविध संकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
1: विकसित भारत का लक्ष्य आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, इकॉनॉमी को टॉप 3 में लाने का लक्ष्य, गरीबी का नामो निशान मिटाने का लक्ष्य, ड्रग्स फ्री इंडिया बनाने का लक्ष्य, हमें ऐसा भारत बनाना है। लक्ष्य ऐसे हो कि हर क्षेत्र में तिरंगा शान से लहराए।
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा संकल्प अभियान, सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल विकसित भारत 2047 संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, धुळे, जालना, बीड इथं सेवाज्योती यात्रा, पदयात्रा, मशाल यात्रा, सभा, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेतून राष्ट्रसेवेचा मंत्र आणि अविरत कटिबद्धता जोपासत सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत। या निमित्तानं जनसेवा से देशसेवा या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज ऐकूया अटल नवोन्मेष अभियानाबाबत माहिती।
2: भारतात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत 2016 केंद्र सरकारनं अटल नवोन्मेष अभियान सुरू केलं। या अभियानाची रचना 2 स्तरांवर करण्यात आली। प्राथमिक स्तरावर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर्स, सेन्सर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली। आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत। दुसऱ्या स्तरातील 72 अटल इन्क्युबेशन केंद्र स्टार्टअप्सना त्यांच्या उभारणीच्या काळात सहाय्य करतात। या केंद्रांनी आतापर्यंत 1,000 उद्योगांना मदत केली असून 1,000 रोजगारांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत। मंत्रिमंडळानं विस्तारित कार्यक्षेत्रासह हे अभियान 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे। 2016 पर्यंत संशोधन आणि स्टार्टअप विषयक उपक्रम काही मोजक्या संस्था आणि महानगरांमध्येच केंद्रित होत्या, त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याची संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध होती। आता या अभियानानं देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याचं काम केलं आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी सुमेधा हर्षे, पुणे।
0: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे, त्यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे। बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला। फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे। वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे। 94वा भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे। भारतीय वायुदल अचूक, अभेद्य आणि

नेमकी सेवा अशी यंदाच्या वायुदल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय वायुदल सतर्कता आणि दृढ निष्ठेनं देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वायुदलानं एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. हे प्रादेशिक बातमी

0: पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,
1: विशेष विनंती अशी केली आहे की एकूण सगळी दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी. माननीय गृहमंत्री मोदयांनीही सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे.
0: दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात काल झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला, तर परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. भरती प्रक्रियेचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुण्यातल्या टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे राजकीय झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेले मुद्दे आणि घोषणा आंदोलनात दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीच्या एकंदर डेल्टा श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या 5 क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे ही श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर यासह इतर स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. पुण्यातील लांब पल्ल्याची जलतरणपटू गीता मालुसरे हिनं अवघ्या 96 दिवसात इंग्लिश खाडी, कॅटालिना चॅनल आणि न्यूयॉर्कमधील 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करून ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन पटकावला आहे. अवघ्या 96 दिवसात ट्रिपल क्राउन मिळवणारी ती जगातील 6वी, आशियातील 2री आणि भारतातील 1ली महिला ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधार पदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5%

यांची वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रुतीव आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
5: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झ वर.
0: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
6: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत राहा 101.5 मेगाहर्ट्झ वर. अमरावती आकाशवाणी.
7: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर झीले तू जरा, स्टेशन कोई नया.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळची 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, ग्रामीण आणि शहरी भागातील युवक महिला तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांसाठी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या संधीचे रूपांतर सक्षम उद्योजकांमध्ये होऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर आपल्या सोबत आहेत. सर, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती हे जे योजना एक चालवली जाते, तर या योजने अंतर्गत युवकांना किंवा कारागिरांना नक्की कुठच्या प्रकारचं अर्थसहाय्य मिळतं?
1: मंडळाच्या वतीने आता केंद्र आणि राज्य सरकारच्या 3 योजना प्रामुख्याने आमच्या मार्फत या राबवल्या जातात. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा केंद्राची योजना आहे, आणि तसंच आपल्या राज्याने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा 2 योजना महाराष्ट्र सरकारने त्याच धर्तीवर ही योजना सुरू केली. आणखीन एक योजना आहे ती प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. अशा 3 योजनांची कार्यवाही ही आपल्या मंडळाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये होते, आणि 4थी मद केंद्र योजना जी सरकारचीच पण ती आमची स्वतःची असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या 4 योजना मुख्यत्वे या सगळ्या माध्यमातून आपण करतो, आणि याचा मुख्य उद्देश तोच आहे की ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न होणं, स्वयंरोजगार उत्पन्न होणं. कारण आज शहरांकडे येणारा जो लोंढा आहे, हा लोंढा थांबवायचा असेल तर ग्रामीण भागातले युवक आहेत, महिला आहेत किंवा बेरोजगार आहेत, अशा सर्वांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अर्थाचं एक साधन उत्पन्न होणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे, स्वयंरोजगार. त्यामुळे स्वयंरोजगार या योजनांच्या माध्यमातून निर्माण होतो. आता आपण उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, आता त्याला एक 7वी 8वी पास ज्याला लिहिता वाचता यायला पाहिजे तिथं सामान्य कुठेही असतो, आणि मग आधार कार्ड पाहिजे, आणि मग त्याला ह्या योजनेत मात्र वयाची अट नाहीये. आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 45 ही वयोमर्यादा आपण ठेवलेली आहे, पण पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये वयाची अट नाही, कुठच्या जातीची अट नाही, त्यामुळे कोणालाही ह्याच्यात अर्ज करता येईल. दुसरं असं की ह्यातले 2-3 व्यवसाय जर सोडले किंवा क्षेत्र सोडली तर कुठच्याही क्षेत्रासाठी अनुदान दिलं जातं. जसं आपल्याला गांधीजी असल्यामुळे तिथे खाटीक खाण्यासाठी कोणाला पैसे नाहीत, नंतर दारूचा व्यवसाय नाही, आणि शेतीसाठी पैसे नाहीत कारण शेतीसाठी एक वेगळा विभाग आहे शासनाचा, आणि चौथा ते पशुपालन नाही कारण वेगळा विभाग आहे. हे 4 क्षेत्र सोडली तर इंग्रजी ज्याला स्काय इज द लिमिट म्हणतो, त्याच्यात मदत होते एक उत्पादन उद्योगासाठी, आणि दुसरं ज्याला आपण म्हणतो की सेवा उद्योग. म्हणजे शेतीसाठी तुम्हाला अनुदान नाहीये या योजनेत, पण तुम्ही समजा पशुपालन केलं किंवा शेतीतलं एखादा आंब्याचं पीक तुम्ही केलं आणि त्या आमरसापासून तुम्ही काही पदार्थ केलेत किंवा काजू प्रक्रिया केंद्र सुरू केलं तर त्याला अनुदान आहे, ज्याला सेवा उद्योग. पण त्याच्यावर आधारित जे सेवा उद्योग आहेत त्याच्यासाठी अनुदान आहे, आणि या सगळ्या योजनेत 50 लाखापर्यंत आपल्याला बँकांमधनं कर्ज उपलब्ध होतं. आणि मला सांगायला आनंद आहे की त्याच्यात महिलांसाठी खास सवलत आहे. महिला आहेत किंवा आपण मागासवर्गीय म्हणतो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, डोंगराळ भागात राहणारे आपले बंधू भगिनी आहेत, अशा सगळ्यांसाठी याला 35% अनुदान आहे, ज्याला इंग्रजीत मार्जिन मनी म्हणतो, असं 35% अनुदान आहे. त्यामुळे याचा खूप चांगला फायदा आपल्या अनेकांनी घेतला पाहिजे, ग्रामीण भागातल्या सुद्धा लोकांनी ते घेतात. त्यामुळे

0: दर आम्ही तर सगळ्या जिल्ह्यांना आम्ही लक्ष दिलेलं आहे ते सरकारकडनं येतच, पण आम्ही आमच्या मंडळाच्या स्तरावर सुद्धा यावर्षी किती लक्ष्यांक आपण पूर्ण करायचा, मग त्याच्यासाठी आपण रोजगार मेळावे घेतो, योजनांची माहिती देण्यासाठी आपण ठिकठिकाणी प्रदर्शनं करतो किंवा मेळाव्यातनं माहिती देतो, आणि यातनं खूप चांगला प्रतिसाद हा मिळतोय. अशी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे आहेत, आणि तिसरे विश्वकर्मा कौशल्य योजना, याची माहिती आपण नंतर घेऊ.
1: सर, खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करत आहे?
0: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीत त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत, आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली. मी सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली, आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे, असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली, तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली, आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी, की प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे, किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होत. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी आहेत, या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे, आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा, आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो, आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात, अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे, ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत, जे वस्त्र निर्माण करणारे आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतो, तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
1: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात, किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
0: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या, पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत, जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत, त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे, किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं, कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे.

0: त्यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20 ते 25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 पर्यंत संस्था होत्या, इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एकात्मिक धोरण खादी विषयक आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांसुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून, ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एक अर्थात, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहे.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात ह्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये, त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे किंवा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, म्हणजे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर ह्या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत यांना विपणन, म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो, या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्र सामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं, त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल, त्यामुळे हाही आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामध्ये खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे. अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो, आजच्या भागात प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच महिला, युवक आणि नवउद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधी याविषयी आपण जाणून घेतले. पुढील आणि अंतिम भागात आपण खादी उत्पादनांचे आधुनिक ब्रँडिंग, डिजिटल विक्री, पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा दिलखुलास.

श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
4: नमस्ते
3: तन्मय. मला असं विचारायचंय की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
4: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
3: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
4: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःच्या मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991 तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com.
4: तर अनुरूपचे जे इव्हेंट असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलेलं आहे त्या इव्हेंटचं की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं, कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी

0: आहे, या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
1: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळचे 7:47 आणि 27 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहोच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं स्वागत. आज मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण हिंदी मिश्र गीतं ऐकणार आहोत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे उस्ताद राशिद खान आणि चित्रा यांच्या युगल स्वरातलं. खिलेश शर्मा आणि संदेश शांडिल्य यांची ही संयुक्त गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे संदेश शांडिल्य यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका जगजीत सिंग यांच्या स्वरात अटल बिहारी वाजपेयी यांची शब्दरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय लालजी प्रेमजी यांनी.

आजच्या हिंदी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका ए आर रहमान यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केले स्वतः ए आर रहमान यांनी आणि चित्रपट आहे स्वदेस.

श्रोतेहो, या गीतासोबतचा हिंदी मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल, आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

वर वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक नवोपक्रम या क्षेत्रातील देशाच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडण्याच्या उद्देशाने आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं करणार आहेत. या क्षेत्रातील सहकार्य, गुंतवणूक आणि नव्या संकल्पना तसंच डिजिटल नवोपक्रम यासाठी ही परिषद जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. पुढच्या पिढीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास तसंच सुरक्षित डिजिटल परिसंस्थांचा विकास या विषयावर चर्चा होत आहे. दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा 4 दिवसांचा कार्यक्रम काल सुरू झाला आहे. भारतीय वायुदल म्हणजे अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या 94व्या भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदलाची सतर्कता आणि दृढ निष्ठेने देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑपरेशन सिंदूरने एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 57वी बैठक आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध स्तरावरील मान्यतेसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने GST शी संबंधित वाद सोडवणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया सुलभ करणं यांसारख्या धोरणात्मक सुधारणांवर चर्चा अपेक्षित आहे. GST प्रणालीतील पुढील टप्प्यातील सुधारणांसाठी तसंच प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरणासाठी 5 सूत्रीय योजना मांडली जाणार आहे. जागतिक बाजारपेठांमध्ये अनिश्चितता निर्माण करणाऱ्या धोरणांना तसंच संरचनात्मक अतिरिक्त उत्पादन यावर तोडगा काढण्यासाठी आणि जागतिक बाजारातील चुकीच्या धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आणि 13 अन्य देशांच्या गटामध्ये भारत सहभागी झाला आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी मंडळाने काल रात्री स्वाक्षरी केलेलं संयुक्त मंत्रीस्तरीय निवेदन प्रसिद्ध केलं. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विस्कॉन्सिन मधील मिलवॉकी इथं झालेल्या G20 संघटनेच्या व्यापार मंत्र्यांच्या चर्चेनंतर या परिषदेत सहभागी झालेल्या 15 देशांनी स्वाक्षरी केलेलं हे संयुक्त निवेदन आहे. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या घटनेला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल अबिदजान इथं कोत दिवारचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेने बिराहिमा वाटारा यांची भेट घेतली. भारत आणि कोत दिवार दरम्यान परस्पर विश्वास, क्षमता बांधणी आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित संरक्षण क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अबिदजानमधील ही भेट जयशंकर यांच्या घाना, कोत दिवार आणि इथिओपिया या 5 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे. या दौऱ्याचा उद्देश या 3 आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ करणं हा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी

अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातील या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये देखील आवक चांगली झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4030 रुपये असलेला भाव एकंदर 13% घसरून प्रति क्विंटल सुमारे 3475 रुपयांवर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. कसदार अभिनय, दमदार आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक करत नानांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायकाच्या अनेक भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विश्वनाथ पाटेकर उर्फ नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड इथं झाला. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. या काळातच महाविद्यालयीन नाटकांमध्ये त्यांनी काम सुरू केलं. 1978 मध्ये गमन या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. पण 1986 मध्ये आलेल्या अंकुश या चित्रपटानं नानांना अभिनेता म्हणून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवीची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर क्रांतीवीर, परिंदा, प्रहार, खामोशी द म्युझिकल, वेलकम अशा हिंदी आणि नटसम्राट, देऊळ, पक पक पकाक, प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीवरही नानांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. हमीदाबाईची कोठी, पुरुष यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच 1995 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाला होता. अभिनयाइतकंच सामाजिक क्षेत्रातही नानांनी उल्लेखनीय योगदान दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला आकार दिला. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. टेबल टेनिसमध्ये बीजिंग इथं सुरू असलेल्या चायना स्मॅश स्पर्धेत काल भारताच्या मानुष शहा आणि दिया चितळे या जोडीने इतिहास रचला. रोमानियाच्या एडवर्ड आयोनेस्कू आणि बर्नाडेट सोक्स यांचा 3-0 असा पराभव करून WTT ग्रँड स्मॅशच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी ही पहिलीच भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली. जपानमधल्या आईची नागोया इथं 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आशियाई दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धा अर्थात आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि टेनिसपटू भाविना पटेल भारतीय चमूचे ध्वजवाहक असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज मोबाईल काँग्रेसच्या 10व्या सत्राला संबोधित करणार. 94वा भारतीय वायुदल दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज 57वी बैठक. आणि आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आसमंत रक्षक भारतीय वायुसेना.
1: आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहे भारतीय वायुसेना.

घटना दिनानिमित्त विशेष रूपक आसमंत रक्षक भारतीय वायुसेना, लेखन निशा उत्कर, निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे।

आकाश अथांग आसमंत कुणासाठी स्वप्नांची भरारी घेण्याचं माध्यम, कुणासाठी पक्ष्यांच्या मुक्त विहाराचं सुंदर विश्व, तर कुणासाठी निसर्गानं निर्माण केलेलं अद्भुत आश्चर्यच, नाही का? पण याच आकाशात जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाचं आव्हान उभं राहतं, तेव्हा या आकाशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात ध्येयवेडे सैनिक, म्हणजेच अभिमानास्पद कार्य करणारी आपली भारतीय वायुसेना. ज्यांच्या डोळ्यात असतं देशाच्या सुरक्षिततेचं स्वप्न, हृदयात असते मातृभूमीची असीम निष्ठा आणि ज्यांच्या हातात असतं आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज विमानाचं नियंत्रण, ते आहेत भारतीय वायुदलाचे वीर.

विवेक ज्यांची ओळख, शिस्त ज्यांची ताकद, कौशल्य ज्यांची साधना आणि राष्ट्रसेवा ज्यांचं सर्वोच्च ध्येय होय. नभ स्पृश्य दीप्तम म्हणजेच आकाशामध्ये तेजानं स्पर्श करणं, हे ब्रीद घेऊन अखंड कार्यरत असणारी भारतीय वायुसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायुसेना आहे. भारतीय वायुसेनेत एकूण 1,70,000 कर्मचारी कार्यरत असून 1,500 लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई हद्दीचे सजग रक्षक, संकट समयी मदतीसाठी धावून जाणारे देवदूत आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा आधारस्तंभ. भारतीय वायुदलाच्या शौर्याला, समर्पणाला आणि राष्ट्रसेवेला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर, भारतीय वायुदल दिन. आकाशाच्या अथांग निळाईत राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन झेपावणाऱ्या प्रत्येक वायुसैनिकाला मानाचा मुजरा.

प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात छोटी असते, पण त्या सुरुवाती मागे असलेलं स्वप्न मोठं असेल तर इतिहास घडतो. भारतीय वायुदलाच्या इतिहासाची सुरुवात 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. पुढे 1 एप्रिल 1933 रोजी त्याच्या पहिल्या कार्यरत तुकडीच्या उड्डाणांनी प्रत्यक्ष सुरुवात केली. सुरुवातीची साधनं मर्यादित होती, विमानांची क्षमता आजच्या तुलनेत कमी होती, तंत्रज्ञानही वेगळं होतं. मात्र आकाशात झेप घेण्याची उमेद आणि कर्तव्य बजावण्याची जिद्द काय.

काळ बदलत गेला. विज्ञानानं प्रगती केली, विमान निर्मितीच्या तंत्रज्ञानात क्रांती घडली आणि भारतीय वायुदलानंही प्रशिक्षण, कार्यक्षमता, विमानांची क्षमता आणि आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी वाटचाल केली. जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये भारतीय वायुसेनेचा 7वा क्रमांक लागतो. भारतीय वायुसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशातील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि घटनांची नोंद नव्हे, इतिहास म्हणजे संकटांमधून मिळालेला अनुभव, कर्तव्यामधून घडलेली परंपरा आणि पुढच्या पिढीला दिलेला प्रेरणेचा वारसा. भारतीय वायुदलाच्या वाटचालीत अनेक महत्वाचे टप्पे आले. बदलत्या सुरक्षा आव्हानांना सामोरं जाताना प्रशिक्षण, नियोजन, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य यांचं महत्व अधिकाधिक वाढत गेलं. 1999 मधील कारगिल संघर्षाच्या काळात भारतीय वायुदलानं ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत अत्यंत उंच आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हवाई मोहिमा राबवल्या. कारगिल युद्धामध्ये लढाऊ क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला पायलट गुंजन सक्सेना यांचं योगदान इतिहास कधीही विसरणार नाही. गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला पायलटपैकी एक आहेत, ज्यांनी 1999 कारगिल युद्धादरम्यान शौर्याची एक नवी व्याख्या लिहिली. त्या लहानपणापासूनच आकाशात उडण्याचं स्वप्न पाहत होत्या. जेव्हा महिलांना लढाऊ विमानांच्या कॉकपिटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा त्यांनी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय वायुसेनेत प्रवेश मिळवला. कारगिल युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांना रणभूमीत तैनात करण्यात आलं. गोळीबार आणि अनेक क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असतानाही त्यांनी आपल्या चित्ता हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणं केली. शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीतून जखमी सैनिकांना सुखरूप बाहेर काढलं आणि सैन्याला रसद पुरवली. त्यांच्या या अजोड धाडसामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले. युद्ध क्षेत्रात दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना शौर्यवीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

गुंजन सक्सेना यांचं हे योगदान केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नसून त्यांनी देशातील लाखो मुलींसाठी वायुसेनेची दारं खुली केली आणि आकाशात झेप घेण्याची प्रेरणा दिली. काळाच्या प्रवाहात विमानं बदलली, उपकरणं बदलली, युद्ध तंत्र बदललं, मात्र देशसेवेची भावना कायम राहिली. हीच आहे भारतीय वायुदलाच्या प्रवासाची खरी प्रेरणा. अनुभवांनी एक गोष्ट अधोरेखित केली, आकाशातील प्रत्येक मोहिमेमागे केवळ विमानाची शक्ती नसते, त्यामागे असतं अचूक नियोजन, प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि प्रत्येक क्षणी कर्तव्य बजावण्याची बांधिलकी. लढाऊ विमानाचं उड्डाण म्हणजे केवळ वेगाचा थरार नाही, ती असते कौशल्याची परीक्षा, क्षणाक्षणाला बदलणाऱ्या परिस्थितीचं आकलन आणि अत्यंत शिस्तबद्ध निर्णय प्रक्रिया. वैमानिकाला विमानाची क्षमता माहीत असावी लागते, हवामानाचा अंदाज, तांत्रिक उपकरणांची माहिती, सहकाऱ्यांशी समन्वय आणि प्रत्येक संभाव्य परिस्थितीसाठीची तयारी महत्वाची असते. तसंच विमान सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी आणि परत आणण्यासाठी संपूर्ण पथकाचं योगदान आवश्यक असतं. आपण आकाशात विमान पाहतो तेव्हा आपल्या नजरेसमोर त्याची भरारी येते, मात्र त्या भरारीमागे असलेल्या शेकडो तपशिलांची कल्पना अनेकदा आपल्याला नसते. विमानातील तंत्रज्ञानापासून जमिनीवरील देखभालीपर्यंत, वैमानिकाच्या प्रशिक्षणापासून नियंत्रण कक्षातील समन्वयापर्यंत प्रत्येक घटकाला महत्व

सुसंघटित यंत्रणा आहे. प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र, पण ध्येय एकच, देशाच्या हवाई सुरक्षेसाठी सज्ज राहणं. आकाशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या या वायुसैनिकांची सज्जता आपल्याला सुरक्षिततेचं महत्व सांगते. शांतता टिकवण्यासाठी तयारी आवश्यक असते आणि त्या तयारीतूनच जबाबदार संरक्षण व्यवस्था उभी राहते. वायुसैनिकाला गणवेशावर अभिमान असतो, छातीत देशसेवेची प्रेरणा असते, पण त्या गणवेशामागे एक माणूसही असतो ज्याचं कुटुंब असतं, आई वडील असतात, मित्र असतात आणि भविष्याविषयी अनेक स्वप्न असतात. वायुदलातील जीवन म्हणजे कठोर प्रशिक्षण, बदलत्या ठिकाणी सेवा, अनिश्चित वेळापत्रक आणि सतत कौशल्य विकसित करत राहण्याची तयारी. या सेवेत स्त्री आणि पुरुष दोघंही विविध भूमिका बजावतात. भारतीय वायुदलात महिला वैमानिकांनाही लढाऊ विमान उड्डाणाची संधी उपलब्ध झाली आहे. कर्तव्याची कोणतीही एकच प्रतिमा नसते. कधी ती आकाशात विमान चालवणाऱ्या वैमानिकाची असते, तर कधी जमिनीवर विमान सज्ज ठेवणाऱ्या तंत्रज्ञाची. प्रत्येक योगदानातून राष्ट्रसेवेची व्यापक संकल्पना साकार होते. वायुदलाचं काम केवळ देशाच्या हवाई सुरक्षेपुरतं मर्यादित नाही. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूस्खलन किंवा दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही हवाई साधनांचा उपयोग होतो. जेव्हा रस्ते पाण्याखाली जातात, पूल वाहून जातात, डोंगराळ भागांचा संपर्क तुटतो, तेव्हा मदत पोहोचवणं मोठं आव्हान ठरतं. अशावेळी हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानांच्या सहाय्यानं बचाव कार्य, वैद्यकीय स्थलांतर आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाऊ शकते. अशा मोहिमांमध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. हवामान, दृश्यमानता, भौगोलिक परिस्थिती आणि बचाव कार्याची गरज यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. दुर्गम भागात रुग्णाला वेळेत उपचारांसाठी हलवणं असो, आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक सामग्री पोहोचवणं असो किंवा संकटात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणं असो, या प्रत्येक कामात नियोजन, तत्परता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय आवश्यक असतो. म्हणूनच वायुदलाच्या सामर्थ्याचा विचार करताना आपण केवळ विमानांची गती किंवा त्यांची तांत्रिक क्षमता पाहू नये. त्या सामर्थ्याचा उपयोग मानवी जीवनाच्या रक्षणासाठी कसा होतो हे देखील लक्षात घ्यायला हवं, कारण देशसेवेचा अर्थ केवळ संकटांचा सामना करणं नाही, तर संकटात सापडलेल्यांना आधार देणंही आहे.

एकोणीसाव्या शतकात हवाई संरक्षणाचं स्वरूप झपाट्यानं बदलतं आहे. आधुनिक लढाऊ विमानं, रडार प्रणाली, संप्रेषण व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, अचूक माहितीचं विश्लेषण आणि विविध संरक्षण प्रणाली यांचं महत्व वाढत आहे. आज हवाई सुरक्षेसाठी केवळ विमानाचा वेग पुरेसा नसतो. माहिती मिळवणं, तिचं योग्य विश्लेषण करणं, परिस्थितीचं आकलन करणं आणि समन्वयानं निर्णय घेणं तितकंच महत्वाचं आहे. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनाला महत्व दिलं जातं आहे. तेजस सारखी स्वदेशी बनावटीची लढाऊ विमानं भारतीय विमान निर्मितीच्या क्षमतेचं उदाहरण आहे. या प्रवासात शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ, वैमानिक आणि संशोधक यांचं योगदान मोलाचं आहे.

0: मोक्षाची सेवा करण्यासाठी अनेक मार्ग असतात, त्यातील एक मार्ग म्हणजे ज्ञान आणि कौशल्याच्या बळावर राष्ट्राच्या संरक्षण क्षमतेत योगदान देणं। मित्रांनो, वायुदल दिन हा केवळ एका संस्थेचा स्थापना दिन नाही, हा दिवस आहे कर्तव्याची जाणीव नव्यानं जागवण्याचा, हा दिवस आहे शौर्याच्या कथा आठवण्याचा, देशासाठी योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या कामाचा सन्मान करण्याचा आणि राष्ट्रसेवेच्या व्यापक अर्थाचा विचार करण्याचा। शौर्य म्हणजे भीतीचा पूर्ण अभाव नव्हे, तर परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशिक्षण, शिस्त आणि जबाबदारीच्या आधारावर योग्य कृती करणं। शिस्त म्हणजे केवळ नियम पाळणं नव्हे, तर स्वतःच्या कृतीचा इतरांवर होणारा परिणाम समजून घेणं। समर्पण म्हणजे केवळ मोठ्या प्रसंगी पुढे येणं नव्हे, तर दररोज आपलं काम प्रामाणिकपणे आणि गुणवत्तेनं करणं। हे मूल्य वायुदलापुरती मर्यादित नाहीत, ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देऊ शकतात। शेतात घाम गाळणारा शेतकरी, रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक, सीमेवर पहारा देणारा सैनिक, संशोधन करणारा शास्त्रज्ञ आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येकाच्या योगदानातून राष्ट्राची उभारणी होत असते। देशप्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या घोषणा करण्याचीच गरज नसते, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणं, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणं, इतरांच्या श्रमांचा आदर करणं आणि समाजाच्या हितासाठी काम करणं ही देखील देशसेवेचीच रूप आहेत। आकाशातील भरारी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते, उंच भरारी घेण्यासाठी केवळ पंख असून चालत नाही, दिशा, तयारी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नही आवश्यक असतात। भारतीय वायुदलाची वाटचाल आपल्याला या मूल्यांची आठवण करून देते। निळाशार आकाशाच्या विशाल पटावर जेव्हा भारतीय विमानांची रचना झेपावते, तेव्हा त्या दृश्यात केवळ वेग आणि कौशल्य दिसत नाही, दिसतो तो सरावाचा आत्मविश्वास, दिसते ती तंत्रज्ञानाची ताकद, दिसतं ते सामूहिक प्रयत्नांचं सामर्थ्य आणि जाणवते ती देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या वायुसैनिकांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव। कर्तव्याच्या मार्गावर स्वतःला झोकून देणाऱ्या आणि देशाच्या हवाई सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सर्वांना मानाचा मुजरा। आकाश विशाल आहे, आव्हानं बदलत राहणार आहेत, तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे, पण देशाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान, शिस्त, सज्जता आणि समर्पण यांची गरज कायम राहणार आहे।
1: भारतीय नागरिकाचा

आताच आपण भारतीय वायुसेना दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत। आसमंत रक्षक भारतीय वायुसेना। लेखन निशा उत्कार। निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर। सादर करते सूरज गोळे। ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो, आताच आपण भारतीय वायुसेना दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. आसमंत रक्षक भारतीय वायुसेना हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या

0: गणपती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:02 झाले आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: नमस्कार. आपल्या म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिल्या ध्वनीपासून अक्षर, शब्द, वाक्य तसंच काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशी किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच इतकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्यात आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत जे मराठीचे उपासक आहेत,

0: तिचे प्रेमी आहेत आणि मराठीचे लेकरू आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर, आता ज्ञानभाषेचा जो आपण वारंवार म्हणतो की मराठी ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे, प्रशासनाची भाषा आणि ज्ञानभाषा, तर आपण जो विचार मांडत आहात तो ज्ञानभाषेकडे मराठीला घेऊन जाणारा नक्कीच ठरेल. पण शेवटी प्रश्न येतो की हे सगळं करायचं कसं? आपण जी हॅकेथॉन बाबत आता मांडणी केली तर त्याबाबत म्हणजे आपण आतापर्यंत मराठी उपासक म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो, मराठीचे प्रेमी म्हणून पाहतो, तर आपण प्रशासक म्हणून या भूमिकेबद्दल आपलं मत सांगावं आणि ते प्रत्यक्षात कसं आणता येईल, कारण लोकांना लाईटचं तंत्रज्ञान जाणून घेण्यात काही रस नसतो की तो बल्ब लागतो कसा, त्यांना फक्त मला बटन दाबायचं आहे आणि बल्ब लागला पाहिजे. तर हे प्रत्यक्षामध्ये आणि सहज उपलब्धता याची कशी होऊ शकेल, तर याच काही आपलं आखणे आहे का, धोरण आहे का, त्याबाबत आपण सांगावं.
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्र राज्याला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मिळतो आहे, मिळणार आहे. आपल्या राज्य सरकारने सुद्धा निधीच्या बाबतीत अजिबात हात आखडता घेतलेला नाही आणि त्यामुळे निधीच्या बाबतीत काही अडचण नाही. आता मुद्दा आहे तो कल्पकतेनं योजना आखण्याचा आणि त्या बाबतीत मला हे सांगायला आनंद वाटतो की आमची पूर्ण यंत्रणा, पूर्ण विभाग, विभागातले अधिकारी कर्मचारी आणि याचबरोबर समाजातले तज्ञ आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी मराठी मंडळी ही खरोखरच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, इनपुट्स देतायत. थोडक्यात सांगायचं म्हणजे अभिजात मराठीचं काम म्हणजे फक्त प्रमाण मराठी किंवा साहित्य विषयक काम नाही, तर ते बोली भाषांचं सुद्धा आणि डिजिटाईज्ड भाषेचं सुद्धा आणि डिजिटायझेशन हे बोली भाषांचं सुद्धा, ही जी सगळी साखळी आहे ही आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि ते करण्यासाठी प्रत्येकाने जे काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, योगदान द्यायचं आहे ते द्यायला प्रत्येक जण तयार आहे. आता हे कशा पद्धतीनं घडवून आणायचं? पहिली गोष्ट अशी की आयटीच्या बद्दल, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या बद्दल आपलं राज्य प्रगत आहे यात काही शंकाच नाही, वस्तुस्थिती आहेच ती. तर हे जे तरुण या विषयामध्ये आहेत या सगळ्यांना आपण एकत्र आणायचा आता प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे बोली भाषा तज्ञांना एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एकीकडे आय टी क्षेत्रामध्ये मराठी भाषेचं डिजिटल रूप यावर व्यवसाय करणारे, काम करणारे यशस्वी असे आय टीचे उद्योजक, मराठी उद्योजक सांगायला हरकत नाही, असे आम्हाला 12-15 अतिशय यशस्वी उद्योजक मिळाले की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटी 500 कोटी याच्यापेक्षा जास्त आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भातलं आय टीचं काम ते करतायत उद्योग म्हणून, ते फार उत्साहवर्धक गोष्ट आहे. तर अशी मंडळी एका बाजूला, दुसरीकडे आपल्या ज्या 200 पेक्षा जास्त बोली भाषा आहेत त्यातले तज्ञ असलेले जवळपास 150 ते 250 बोली भाषा तज्ञ यांची आपण यादी तयार केलेली आहे, त्यांचे आपण काही मेळावे सुद्धा घेतलेले आहे आणि मग या दोन्ही गटांना एकत्र आणून आपण डिजिटायझेशन साठी युवा शक्ती वापरायचा आपला विचार आहे. तो कसा? तर आता हॅकॅथॉनच्या मार्फत आपल्याला काही लोक मिळतील, पण त्या व्यतिरिक्त मराठी भाषा विभागामार्फत सुद्धा काही इन्सेंटिव्ह देऊ विद्यार्थ्यांना, आताशी करून BA मराठी जे विद्यार्थी आहेत, MA मराठी आहेत, सगळं शिकतायत अशा विद्यार्थ्यांना आताशी धरून आपल्याला हे करता येईल. महाराष्ट्रामध्ये 1200 महाविद्यालय आहेत जिथे मराठी विभाग आहे आणि तिथे किमान 10 विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी आहेत सरासरी, तर अशा 12,000 स्टुडंट्सचा आपल्याला उपयोग करता येईल. याही पेक्षा मोठी ताकद म्हणजे आपले मराठी भाषा अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये नेमण्याबाबत राजभाषा अधिनियमाने सक्ती केलेली आहे. काही कारणामुळे गेल्या काही वर्षात ते घडलेलं नव्हतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण आता आपण एक ड्राईव्ह असा हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी कार्यालय आहे आणि कार्यालय म्हणजे अगदी ग्रामपंचायती असतील, तलाठी कार्यालय असेल, कृषी सहाय्यकाचं कार्यालय असेल, म्हणजे ग्राम पातळीवरती जी 7-8 कार्यालय असतात त्यांच्यासह जी संख्या 2-2.5 लाखापर्यंत कमीत कमी जाईल महाराष्ट्रासाठी, एवढे मराठी भाषा अधिकारी

0: त्यांचं काही आपण प्रशिक्षण घेऊ, या बाबतीत त्यांना काही एक्झरसाइज दिली, तर मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणं ही अजिबात अवघड गोष्ट नाहीये आणि एक अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहे. मराठी भाषेचं काम असलं, मराठी भाषेबद्दल सांगितलं, कोणी नाही म्हणत नाही आणि अतिशय उत्साहाने आनंदाने मदतीला तयार होतात. हे मराठी माणसाचं रूप जे बघायला मिळतंय ना, हे फार आनंददायी आहे आणि म्हणूनच मला डिजिटल मराठी या बाबतीत पुढच्या काळात आपण खूप मोठी मजल मारू याची खात्री वाटते.
1: सर नक्कीच, आपण जो आता मुद्दा म्हणला की मराठी माणसाचं हे रूप पाहायला मिळणं खूप आशादायक पण आहे. आपण नुकतंच विश्व मराठी संमेलनामध्येही याचा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना आपण आवाहन केलं आणि 33 प्रशासकीय विभागांनी आपल्याला प्रतिसाद दिला की आम्ही आमचं काम मराठीमध्ये मराठी माणसांसाठी युवकांसाठी मांडणार आणि त्या त्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी काय आहेत ते मराठीमधून सांगणार. अगदी निधी शाखेचे लोकही या ठिकाणी आलेले आणि त्यांनी निधी व्यवस्था आणि न्याय निर्णय कशा पद्धतीने सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतात याचीही माहिती दिलेली होती आणि त्याला मला वाटतं 3 दिवस आपल्या संमेलनामध्ये तो ओघ लोकांचा थांबलाच नाही इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण एक मला सर असं वाटतं की मध्यंतरी अतुल पेठेंनी एक नाटक केलेलं होतं शब्दांची रोजनिशी, त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला होता की भाषा मरत चाललेल्या आहेत, काही भाषांमध्ये 2 श्लोक आहेत, काही भाषा बोलणारा एकच माणूस आता राहिलेला आणि तो गेला की ती भाषा तो काळ आणि त्या भाषेनं जे जपून ठेवलेलं आहे पकडून ठेवलेली आहे संस्कृती आहे त्या काळाचं जतन आहे ते सगळं त्याच्याबरोबर संपणार आहे. तर आपण एक संशोधक कवी साहित्यिक म्हणून याच्याकडं कसं पाहता की हे जतन करण्यासाठी आणखी लोकांकडून कसं आपण डेटा गोळा करू शकतो, कारण आपण जरी हॅकेथॉन आयोजित केली तरी पण हा प्रश्न खूप खूप विस्तीर्ण आहे, व्यापक आहे, त्याला प्रचंड खोली आहे. इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आज या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना आपण काय आवाहन कराल?
0: कवीचा मुद्दा आहे बरं का, एकीकडे आपण म्हणतो तसं ही व्यवस्था उभी करता येईल, म्हणजे डॉक्युमेंटेशनची व्यवस्था, डिजिटायझेशनची व्यवस्था, भाषा मरत चालल्या आहेत असं कोणी जरी म्हटलं तरी तंत्रज्ञानामुळे आता ते होणार नाही याची काळजी घेणं, अशी व्यवस्था उभी करणं हे अगदी आवश्यक आहे आणि शक्य पण आहे. किंबहुना मला असं दिसतंय की मराठी भाषेच्या बाबतीत आणि बोली भाषांच्या बाबतीत ती व्यवस्था उभी करण्याचाच तर प्रयत्न आहे आणि त्यामध्ये खूप चांगलं यश हे खरोखर मिळत आहे. त्याच्यामुळे दस्तऐवजीकरण होईल, त्यामुळे मरणार वगैरे नाही, सादरीकरण होईल, ते दिसत राहील, ते अस्तित्वात राहील. पण तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा हा जरा त्याच्या पलीकडचा आहे बरं का, म्हणजे आपल्याला भाषा शिल्लक ठेवायची आहे, भविष्यामध्ये दाखवायची आहे, ती स्मारक म्हणून ठेवायची आहे का, अवशेष म्हणून ठेवायची आहे का? कारण मागे एका व्याख्यानामध्ये मी असं म्हटलो की इतिहासाचं स्मारक असतं, इतिहासाचं अवशेष असतं, संस्कृतीचं स्मारक नसतं, संस्कृतीचं अवशेष नसतं, ती जिथी जागती असते हेच भाषे बाबतीत खरं आहे. तर आपण जर असं डिजिटायझेशन केलं, या बोल तुम्ही असं उल्लेख केला की अतुल पेठेंच्या नाटकामध्ये असं दाखवलंय की एक भाषा बोलणारी 2 माणसं आहेत, एकच माणूस आहे, मग तो गेल्यावर काय? तर तंत्रज्ञान त्याचं दस्तऐवजीकरण करून ठेवेल ना, म्हणजे तो दिसेल, ते नष्ट होणार नाही हे झालं, पण ते स्मारक होईल ना. जिवंत राहण्यासाठी काय करायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो विशेषतः बोली भाषांच्या बाबतीत, म्हणजे हे तर मला वाटतं बोली भाषांना नैसर्गिक वरदान आहे, म्हणजे कृत्रिमरित्या तयार झालेल्या भाषेला नैसर्गिक वरदान म्हणणं हा एक वदतो भागात आहे, पण तरी मला तो म्हणा असं वाटतंय की हे वरदान असं आहे की त्या गोड असतात. बोली भाषा या अतिशय गोड असतात, प्रमाण भाषा ही ज्ञान भाषा असते तेही गोड नसते, प्रमाण भाषेमध्ये सुद्धा गोडवा असतोच तो वेगळ्या प्रकारचा असतो, तर बोली भाषा गोड असतात. तर मला असं वाटतं की ज्या भाषा बोलणारे कमी लोक राहिलेले आहेत त्या भाषा आवर्जून आम्ही शिकू आणि आम्ही त्या भाषा त्यातला गोडवा आम्ही आत्मसात करतो असं म्हणणारे तरुण आज हवे आहे. तसा तरुणांचा गट जर मिळाला आणि अगदी 50-100 हजार किती

0: यांनी जर ही तयारी दाखवली तर मराठी भाषा विभाग हे नक्की सहकार्य करेल की ही भाषा आहे, ही भाषा बोलणारा गट इथे उपलब्ध आहे, तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी बोला, त्यांचं सगळं जे भाषिक संचित आहे ते घ्या, तो गोडवा समजून घ्या, आणि त्याच्यातून ती भाषा म्हणजे नुसतं त्याचं स्मारक नाही शिल्लक राहणार तर ती भाषाच वाचेल. मला वाटतं या पद्धतीनं जायला पाहिजे. दुसरा मुद्दा मग मी जो बोललो त्याच्याशी जोडून आहे की बोली भाषेमध्ये म्हणजे स्क्रिप्ट संहिता लिपी या गोष्टींची गरज असतेच बर का. पण आपल्याकडे अगदी गंमत सांगायची म्हणजे वाङ्मय आणि साहित्य यातला फरक आपल्याला आता कळेन असा झालाय. आपण सगळ्याला सरसकट साहित्य म्हणतो, सगळ्याला सरसकट वाङ्मय म्हणतो. वाङ्मय म्हणजे बोललं जाणार ना, आणि साहित्य हे लिखित साहित्य असं तर आहे. तर अशा सगळ्या बोली भाषांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने वाङ्मय कसं जास्तीत जास्त तयार होईल याचा विचार करावा लागेल. आणि मग त्यातलं लालित्य आणि त्या भाषिक समूहाचे जीवनानुभव जितके त्या भाषेतून समर्थपणे व्यक्त होऊ शकतील आणि वेगळ्या वेगळ्या लिटरेचर फॉर्म मध्ये, कदाचित एखादी नाट्यछटा असेल, कदाचित एखादं भाषण असेल, कदाचित एखादी ओळी असेल, तर जे असेल ते, ज्या पद्धतीचं असेल ते, तिथे कुठलंही व्हॅल्यू जजमेंट आपण लावण्याची गरज नाही. कारण भाषेच्या बाबतीत सांगू का, कुठलीच भाषा श्रेष्ठ नाही, कुठलीच भाषा कनिष्ठ नाही. बोली भाषा तर सर्वच श्रेष्ठ आणि सर्वच आपापल्या जागी मोठ्या आहेत. तर ही आदराची भावना मनामध्ये बाळगून काम करणाऱ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, कमिटेड अशा वर्कर्सची गरज आहे आणि समाजाने या सगळ्याला एक प्रकारचा पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणजे भाषिक अस्मितेच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकून दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा द्वेष करणं हे भाषाप्रेमाचं उदाहरण होऊच शकत नाही. कारण मला माझी मातृभाषा आवडते, मला एक भाषा आवडते, म्हणजे मला सगळ्याच भाषा आवडतात. असं होतच नाही की दुसरी भाषा आवडणार नाही. असं कोणी म्हणत असेल तर तो काहीतरी भाषाच्या प्रेमापेक्षा दुसऱ्या कशावरती तरी प्रेम करतोय असं समजायला हरकत नाही. म्हणून या संकुचित कल्पनांमधून बाहेर पडून समाजाने ही तयारी दर्शवायला पाहिजे की सगळ्या भाषा आपल्या आहेत, प्रत्येक भाषा टिकवली पाहिजे कारण ती युनिक आहे, त्या आपलं वैभव आहे. तर हा दृष्टिकोन तयार करणं मला वाटतं समाजातल्या धुरीणांचं हे काम आहे. आणि धुरीण जर ते विसरले असतील तर समाजातल्या सामान्य माणसाने आता पुढे येऊन हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे करून दाखवायला पाहिजे. त्याची सूचिन्ह दिसू लागलेली आहेत कारण तंत्रज्ञानामुळे झालेलं लोकशाहीकरण. मला वाटतं आपण आपल्या मुलाखतीत पूर्ण वर्तुळ फिरून पुन्हा त्या मुद्द्यावरती आले.
1: सर, यावरून मला एक दोन ओळी आठवल्या की जी आपण धुरा तरुणांच्या खांद्यावर घेऊ पाहता की हम ही कलके सूरज की पालखी उठाएंगे, हम ही कलके सूरज की पालखी उठाएंगे, इन थके कहारों की बात हम नहीं करते. आता ज्यांना जे करायचं नाहीये किंवा सोडून दिलेलं आहे त्यांना सोडू द्यावं, आपण पुढे चालत राहू आणि आपल्या सोबत पावलं टाकणारी तरुणाई नक्कीच आपल्याला साथ देईल असं मला खूप वाटतं. कारण सत्य संकल्पाचा स्वामी दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ हे आपल्या तुकोबारायांनी म्हणून ठेवलेलं आहे. सर, एक मुद्दा माझ्या मनात मगापासून सारखं बोलतो आहे की हे बोलणं झाल्यानंतर सांगेन मग विचारू म्हणून. आपण अनेक भूमिकांमध्ये आहात हे मी मगापासून सांगितलेले, पण एक महत्वाची भूमिका अजून आपली आहे ती म्हणजे आपण विधी शाखेचे विद्यानिष्णात आहात, म्हणजे ज्याला लीगल मॅजिस्टर म्हणतात, LLM, तर ते आहात. तर आपण या बोली भाषांमधनं जे लोकसाहित्य आहे त्याच्या बौद्धिक संपदेबाबत आणि कॉपीराइट्स बाबत काही मुद्दे मांडू शकाल का?
0: बौद्धिक संपदा, कॉपीराइट्स हे सगळं नागरी आणि तथाकथित सुधारलेल्या प्रगत आणि जे सगळ्याची किंमत चलनामध्ये करतात अशा समाजाची एक संकल्पना आहे असं माझं मत आहे. कारण ती फार अलीकडची संकल्पना आहे, गेल्या एखाद्या शतकामध्ये आलेली आहे. त्याच्या आधी सगळं सगळ्यांचंच होतं आणि सगळं सगळ्यांचंच असतं आणि भाषा तर सगळ्यांचीच असते. आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, कुणी काही क्लेम काही करायचा असेल तर तो करू पण शकतात, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसा अर्थ नाही, महत्व नाही. आणि तरी कुणाला करायचं असेल, आपलं नाव तिथे कोरलं जावं अशी इच्छा अनेकांची असते, ते कोरलं जायलाही काही हरकत नाही. पुन्हा तोही मुद्दा तसाच आहे की

0: तो निर्णय सुद्धा समाज घेणार आहे. म्हणजे तुम्ही कायद्यामध्ये काहीतरी रजिस्ट्रेशन करून तुमचं नाव कोरलं तरी प्रत्यक्षात ते कोरलं जाईल असं नसतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट न घेता अनेक लोकांच्या हृदयावरती नाव कोरले गेलेले महात्मा गांधी आपल्याला माहिती आहेत. तर अशीच उदाहरणं डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि त्यामुळे बौद्धिक संपदा कॉपीराईट हा मुद्दा भाषेच्या बाबतीत कुठेही आणायची गरज नाही. कुणाला आणायचा असेल तर तो आणता येईल, कायद्याप्रमाणे होईल, पण मला वाटतं त्याचा फारसा रेलेव्हन्स राहणार नाही. हे सगळं मुक्त आहे, स्वच्छंद आहे आणि सगळ्यांना उपलब्ध आहे. उदाहरण सांगतो याच, परवा असा एक विषय झाला की शास्त्रीय संगीत आणि मराठी भाषा यांचा काय परस्परांशी संबंध आहे. तर खूप इंटरेस्टिंग असे रिव्हिलेशन्स त्यातून मिळाली. म्हणजे असं लक्षात आलं की शास्त्रीय संगीतातल्या सगळ्या बंदिशी या हिंदी ब्रज किंवा अवधी भाषेतल्या आहेत. काही राजस्थानी पण आहेत, काही मराठी बंदिशी आहेत, पण त्या प्रचलित नाहीत, फार कमी आहेत. मग आता आधुनिक मराठी कविता बंदिशीच्या स्वरूपात मांडता येते का या विषयावरती आमच्या काही मंडळींनी विचार सुरू केलाय आणि त्याचे काही प्रयोग आता मांडले जात आहेत. तिथे आता तुम्ही म्हणलात तो बौद्धिक संपदेचा आणि कॉपीराईटचा मुद्दा आहे. आता एखादी बंदिश समजा मी लिहिली किंवा कुठल्या कवीनं लिहिली आणि त्याच्यावरती बंदिश म्हणून कॉपीराईट घेतला जरी, तरी अपेक्षा इच्छा आणि यश कधी मिळणार आहे? जेव्हा जास्तीत जास्त गायक ती बंदिश गातील वेगळ्या वेगळ्या लोकांसमोर, तेव्हा ते यश मिळणार आहे. त्यामुळे तसा देण्यात काही अर्थ नाही. आणि दुसरं असं की मला असं वाटतं की बाकी सगळ्या शोधांच्या बाबतीत असा विचार लोकांनी करायला हरकत नाही, पण भाषेच्या बाबतीत बौद्धिक संपदा आणि कॉपीराईट याचा विचार करायची गरज नाही. मी भाषेच्या बाबतीत बोलतोय, मी साहित्याच्या बाबतीत असं म्हणत नाहीये. साहित्याच्या बाबतीत तुमच्या कल्पनेची जी काही त्याचं जे काही क्रेडिट आहे ते द्यायला काही हरकत नाही, पण ते सुद्धा खुलं सोडायचं असेल तर ते जास्त वेलकम आहे असं मला वाटतं. परंतु एक लीगल सिस्टीम असते, त्याच्यामध्ये नंबर्स असतात, रजिस्ट्रेशन असतात, त्याचा कुणाला उपयोग करून घ्यायचा असेल तर तो घेता येईल.
1: खूप महत्वाचं आपण मांडलं सर. यातून अनेकांना प्रश्न उभे राहिले असतील, अनेकांना रोजगाराच्या संधीही दिसल्या असतील की मी याचा उपयोग करून कॉपीराईट संदर्भात मी काम करू शकतो. सर, आता आपण एका महत्वाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा वळतील की बोली भाषांचं पारंपरिक मौखिक अस्तित्व, डिजिटल दस्तऐवजीकरण, शिक्षण, साहित्य निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीर्घकालीन सांस्कृतिक संपदेचं निर्मितीकरण करणं, तर याबाबत आपली काही धोरण आहे का, आपल्या मनात काही संकल्पना आहे का की ज्या पुढच्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये आपण प्रत्यक्षात आणू शकतो?
0: हो, निश्चितच पणे आहे. एक म्हटलं तसं अभिजात भाषे संबंधातला जो केंद्र सरकारला आपण DPR पाठवतो, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, तर पुढची 5 वर्ष आम्ही काय काम करणार आहोत, त्याच्यामधलं काही निधी केंद्र सरकारकडून येईल आणि तो आला किंवा नाही आला तरी राज्य शासन हे समर्थ असल्यामुळे आपण ते करणारच आहोत. तर त्याच्यामध्ये या सगळ्याच प्रक्रियेचं ज्याला आपण डिटेलिंग म्हणतो ते आपण केलेलं आहे आणि काही थोडी ॲडिशन अजून त्याच्यात करायची आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एकीकडे संस्कृतीचं दस्तऐवजीकरण, मग ते प्रयोगात्मक कलेचं असेल किंवा इतर कलांचं असेल, त्याचबरोबर बोली भाषांचं दस्तऐवजीकरण आणि हे सगळं संचित अशा पद्धतीने मांडायचं की ते लोकांना सहजी उपलब्ध होईल. मुद्दा असा की हे सगळं कशासाठी करायचं आहे, तर लोकांना उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यातून काही नवोन्मेष पुढे घडलं पाहिजे, त्याच्यासाठीचे ट्रिगर्स हे लोकांना मिळाले पाहिजे, तर त्याचा उपयोग, तर त्याची मांडणी पण त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि यासाठी मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे फार महत्वाची भूमिका बजावत आहे, विशेषतः अलीकडे इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी जी आपण म्हणतो, त्याचे काही प्राथमिक अजूनही बरेच गोष्टी त्याच्यामध्ये घडणं बाकी आहे, पण अशा इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून बोली भाषांबद्दलचे इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस, म्हणजे आता आपलं जे नवीन मराठी भाषा भवन होत आहे त्याचं अख्खं एक मजलाच आपण मराठी भाषेचं म्युझियम. आता म्युझियम म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तिथं काहीतरी काही पोस्टर्स, तिथं काही चित्र, तिथं काही पुतळे, तर केवळ असं न करता एक भाषे

0: एक फार जिवंत अनुभव देणार असं ते संग्रहालय असणार आहे, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय एकमेव द्वितीय असं निश्चितपणे करू शकेल. तर अशा पद्धतीने आखणी केलेली आहे, आणि ती आखणी नुसती कागदावर केलेली आहे असं नाही, तर ती आखणी करताना अनेक विषयातल्या तज्ञांची मदत, सहकार्य आणि इनपुट्स आपण घेतलेलो आहे, त्यांच्या मदतीनेच होणार आहे. या बाबतीत खरोखरच मराठी भाषा विभाग हा सोयीचा इंग्रजी शब्द वापरायचा तर अतिशय इन्क्लुझिव्ह पद्धतीने काम करतो आहोत. म्हणजे विकसित महाराष्ट्र 2047 साठी जेव्हा उद्दिष्ट निश्चिती करायची होती, तेव्हा इतर सर्व विभागांनी सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली आणि मराठी भाषा विभागाने सुद्धा स्टेक होल्डर कन्सल्टेशन केली. पण मराठी भाषा विभागाने ज्या प्रमाणात केली तेवढं प्रमाण इतरांना घाटता आलं नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केली, हजारो लोकांशी बोललो, त्यांची इनपुट घेतली. पण भाषा हा प्रत्येकाचा विषय आहे, म्हणजे इथं कुठली सामाजिक दरी नाही, कुठली आर्थिक दरी नाही, तुम्ही कुठलेही असाना, म्हणजे तुमच्या भावभावना काही असो, तुमचा स्वभाव काही असो, तुमचा आर्थिक स्तर काही असो, तुमचा सामाजिक स्तर काही असो, भाषेचा संबंध आहे. तर भाषा ही ऑमनीप्रेझेंट असते, आणि त्याचं कारण ती पुन्हा भावनेशी आणि हृदयाशी जोडलेली असते. तर त्यामुळे अशा सगळ्या समाजाच्या मदतीने आणि कल्पनांमधूनच मराठी भाषेचं हे सगळं काम निश्चितपणे उभं राहील असं मला चित्र दिसत आहे.
1: खूप धन्यवाद सर. आता आपण जो भाषेच्या बद्दलचा मूलभूत विचार मांडला होता की भाषा सुरू कशी झाली, तर ही भाषा जशी झाडं एकमेकांशी मुळांनी आतून जोडलेली असतात, बाहेरून दिसताना ती दूर उभी आहेत असं दिसतं, परंतु ती आतून जोडलेली आहेत, तशा सगळ्या भाषा एकमेकींशी जोडलेल्या आहेत. आणि हा नद्यांचा प्रवाह एकत्रित पुन्हा माणसाच्या हृदयाच्या समुद्रामध्ये नेणार आहे. तर त्यामुळे प्रत्येकाला आपली भाषा, तुझी भाषा, माझी भाषा हे न वाटता या सगळ्या भाषांबद्दलची दृष्ट विकसित व्हावी याबाबतच आपण खूप महत्वाचं चिंतन मांडलं. आपण विकसित महाराष्ट्राच्या विजन डॉक्युमेंट मध्ये सॉफ्ट पॉवर म्हणून जे प्रकरण लिहिलेलं आहे ते सर्वांनी विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, त्याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा. आपल्या सूचनांचं नेहमी स्वागत आहे. आपल्या काही शंका असतील तर त्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक आवाहन करते की शासन एक हात पुढे करत आहे, आपण लाखो हातांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि भाषांची समृद्धी वाढवण्यासाठी आणि जगण्याची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद.
0: भाषा त्याचा सवाल आपण 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या अभिजात भाषा सप्ताहामध्ये करत असतो, त्याच्या पूर्वसंध्येला मराठीच्या बोलीभाषा या विषयावरती अतिशय विचक्षण असे प्रश्न मला मॅडम तुम्ही विचारले, आणि त्यामुळे या विषयावरती माझ्या मनातले विचार एक अभ्यासक म्हणून मांडण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ही एक फार चांगली भेट मला मिळाली. मी खरोखरच ऋणी आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, मराठी बोली आणि भाषा एक चिंतन या प्रायोजित कार्यक्रमात आताच आपण ऐकलात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3.
3: मराठी बोली आणि भाषा एक चिंतन हा अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त विशेष प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: दिवसाचं पण अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजता आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळची 10:54 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम. आज यात आपण ऐकणार आहात स्वच्छ दूध निर्मिती याविषयी. डॉक्टर प्रतीक सुनील बुरोडे अमरावती यांची

0: श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकूयात डॉक्टर प्रतीक सुनील बोरुडे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेती करत असताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय आपण करत असतो आणि दुग्ध व्यवसाय केल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर ठरत असतो, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्रतीक सुनील बोरुडे. आज आपण यांच्याकडूनच स्वच्छ दूध निर्मिती याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर बोरुडे, स्वागत आपलं. नमस्कार.
2: नमस्कार
1: डॉक्टर. खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेतीला जोडूनच आपण विविध प्रकारातील शेतीपूरक व्यवसाय करत असतो, तर खरंच शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय सांगता येईल?
2: सर, आता आपण तसं बघायला गेलोय तर शेती जसं आपले इकडं पावसाची कमतरता होती किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडं काही क्लायमेट किंवा पर्यावरण मध्ये बदल होतात, याच्यामुळे काही प्रमाणात आपण तेवढं उत्पन्न घेऊ शकत नाही. तर यालाच आपण जर का दुसऱ्या बाजूने बघितलं तर आपण जो दूध व्यवसाय दुग्ध व्यवसाय याच्याकडे जर का आपण एका दृष्टिकोनातून बघितलं, आधुनिक दृष्टिकोनातून, तर आपण नक्कीच या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो.
1: नक्कीच प्रमुख जो आपला व्यवसाय आहे तो हा शेती आहे आणि बरेच शेतकरी बांधव आपला हा व्यवसाय शेतकरी बांधव शेती करतोच, तर एक पूरक व्यवसाय म्हणून अनेक प्रकारातील शेतीपूरक व्यवसाय आपला शेतकरी बांधव करत असतो. त्यात मग शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतरही काही व्यवसाय असे आहेत की हा व्यवसाय आपला शेतकरी बांधव करत असतो. हा दुग्ध व्यवसायच आपल्या शेतकरी बांधवांनी निवडावा असं आपल्याला का बरं वाटतं?
2: आता जर का आपण दुग्ध व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर दुग्ध व्यवसाय हा एक शाश्वत, आपण म्हणतो की शाश्वत व्यवसाय आहे, ज्याच्यातून आपल्याला एक तीन टाइम आपण म्हणतो तीन वेळा आपल्याला पेमेंट सायकलनी पेमेंट घेता येऊ शकतं. जसं आपण बघितलं की विविध कंपन्या ज्या आहेत मल्टीनॅशनल कंपनी दर तीन सायकल मध्ये आपल्याला विविध प्रकारे आपल्याला पेमेंट सायकलनी पेमेंट देऊ शकतात. पण इतर व्यवसायामध्ये बरेच वेळा काय होतं की खूप रोगराई आली, रोगराई झाली किंवा त्याच्यामध्ये जी काही पेमेंट रिपेमेंट कॅपॅसिटी आहे किंवा जे शाश्वत आपण म्हणतो ती तेवढी मिळणे अवघड होऊन जातात. याच्यासाठी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळलो तर आपल्याला एक उत्तम प्रकारे चांगल्या गायी घेऊन आपण थोड्या प्रमाणात जरी एक चार ते पाच गायींमध्ये जरी आपण व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये योग्य नियोजन आणि योग्य एक आहार व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला याचा एक चांगला भाव भेटू शकतो आणि एक आपण स्वच्छ दूध एक समाजालाही देऊ शकतो आणि आपण स्वतःही त्याचं सेवन करू शकतो. पूर्ण अन्न म्हणून आपण त्याला एक बघू शकतो.
1: नक्कीच आपले शेतकरी म्हणून शेती करायचे आणि घरच्या पुरतं गायी असतील किंवा म्हशी असतील या गायींचं आणि म्हशींचं पालन पोषण करून दुग्ध व्यवसाय केला जायचा तो पारंपरिक पद्धतीनं. पूर्वीचा जो पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे आणि आत्ताचा व्यवसाय या दोनामधला जो फरक आहे हा फरक आपल्याला कसं सांगता येईल?
2: पारंपरिक पद्धतीने जर आपण जर विचार केला तर आपण जो आता आपले जे पशुपालक आहे हे पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत व्यवसाय करत आलेत, म्हणजे दूध काढण्यापासून तर डेअरीला देण्यापर्यंत त्याच्या आहारामध्ये सुद्धा काही बदल न करतात एक पारंपरिक पद्धतीनेच आपण आहार नियोजन करत आलोय. पण आपल्याला जर का ह्या व्यवसायामध्ये जर का पुढे प्रगती करायची असेल तर आपल्याला ह्या पारंपरिक पद्धतीला थोडस
1: आधुनिकता आणणं गरजेचं आहे.
2: पारंपरिक पद्धतीने मध्ये आपण आहाराचं जर बघायला गेलो तर गाईला दर प्रत्येक दिवसाला 3% एवढं ड्राय मॅटर ज्याला आपण शुष्क पदार्थांची गरज असते, ज्याला म्हणतो आपण पाणी विरहित पदार्थ जे असतात त्याची गरज असते. पण जर दूध तयार करण्यासाठी ह्या पदार्थांची गरज असते पण आपल्या पशुपालकांकडनं बरेच वेळा ती पूर्तता न झाल्यामुळे दूध कमी येण्याची किंवा दूध न वाढण्याची शक्यता जास्त उद्भवते. याच्यासाठी आपण जर का त्याला थोडी आधुनिक पद्धतीने जर का विचार केला तर गायीची जर का

0: पूर्णपणे ड्राय मॅटर किंवा तिथे शुष्क पदार्थांची जर का गरज भागवली तर आपले गाई जास्त प्रमाणात दूध द्यायला सुरुवात करतात आणि आपण एक कमी गायींमध्ये जास्त दूध निर्मिती करू शकतो. कारण बरेच वेळा बघितलं जातं की आपण जास्त गाई घेतल्या जातात आणि ते कमी दूध देतात, कारण का त्यांचं आहाराचं नियोजन त्या प्रकारे केलं जात नाही. म्हणून आपण कमी गायींमध्ये जास्त दूध केलं तर तो एक चांगला व्यवसाय आपल्यासाठी ठरू शकतो.
1: नक्कीच. पण स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल, चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, तर जातीवंत गायींची किंवा मशीनची निवड करणं गरजेचं आहे. आधुनिक पद्धतीनं या गायींचं किंवा मशीनचं संगोपन करणं गरजेचं आहे. आहार, आरोग्य आणि व्यवस्थापन हे तिन्ही घटक आपल्या शेतकरी बांधवांसाठी फार महत्वाचे आहेत. आणि शाश्वत चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर काय सांगतील की गायींच्या बाबतीत, मशीनच्या बाबतीत, गायींची निवड करत असताना, जातीवंत गायींची निवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: सर, सर्वप्रथम आपण जेव्हा जातीवंत गायींचा विचार करतो तेव्हा बरेच वेळा आपण एचएफ गायींचा आपण विचार केला पाहिजे किंवा जर्सी गायींचा आपण विचार केला पाहिजे. पण आपल्याला जर का एक व्यवसाय म्हणून विचार करायचा असेल तर आपण एक देशी गाई जरी ठेवली आणि सोबत आपण त्याच्या एचएफ क्रॉसच्या गायी आहेत किंवा आपण प्युअर एचएफ म्हणू किंवा आपण त्याला जर्सी गायी म्हणू, या जर का गायी आपण जर का विकत घेतल्या किंवा आपण स्वतःच्या जरी एक तयार केला दुसऱ्या गोठ्यांतून आणून तरी आपण त्याचा एक उत्तम प्रकारे व्यवसाय सुरू करू शकतो. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघायला गेलं तर एक एचएफ गायींमध्ये जास्त प्रमाणात आपण दूध घेऊ शकतो आणि जर्सी गायींमध्ये दूध प्लस आपण चांगली फॅट पण आपण त्यांच्याकडनं मिळू शकतो.
1: जातीवंत गायींची निवड करणं तेवढंच महत्वाचं आहे. स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल तर गायी तेवढ्याच महत्वाचे आहेत आणि ज्या दुधाळ गायी आहेत या दुधाळ गायींचं पालन पोषण करणं तेवढंच महत्वाचं आहे. या व्यवसायामध्ये जे महत्वाचे घटक मानल्या जातात, घटकांविषयी काय सांगतात? आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेता येईल, स्वच्छ दूध निर्मिती करता येईल.
0: आता सर, सर्वप्रथम आपण विचार केला तर स्वच्छ दूध निर्मिती किंवा स्वच्छ दूध म्हणजे काय, तर एक दूध म्हणजे केवळ एक अन्न नसून ते एक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहे. आणि आपण जर का विचार केला तर ज्या दुधामध्ये शेण, केस, चारा किंवा माती किंवा काही असं कचरा किंवा काही येणार नाही या अशा दुधाला आपण स्वच्छ दूध म्हणतो. आता स्वच्छ दूध निर्मिती करण्यासाठी आपण सुरुवातीला काय काळजी घ्यायला हवी, त्याचे घटक कोणते कोणते आहेत याचा आपण विचार करूया. सर्वप्रथम आपण जे आपली पशु आहेत किंवा जे आपले
1: जनावर आहेत,
0: हा
1: तर गायी असतील किंवा म्हशी असतील,
0: गायी असो किंवा म्हशी असो, यांचं आरोग्याचं व्यवस्थापन करणं खूप अत्यंत गरज आहे. तर आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
1: आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे.
0: यस यस यस.
1: आहार तेवढाच महत्वाचा आहे.
0: आहार तेवढाच महत्वाचा आहे. गोठ्याची स्वच्छता ठेवणे त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे.
1: हे तीन घटक महत्वाचे आहेत का? गोठा हा महत्वाचा असणं गरजेचं आहे, त्याची स्वच्छता असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं घटक म्हणजे आहार. आहार हा चांगला असणं गरजेचं आहे. आणि तिसरं महत्वाचं घटक म्हणजे आरोग्य. या तिन्ही घटकांवर स्वच्छ दूध आपल्याला चांगलं उत्पादन घेता येईल. तर आपण एक एक घटकांविषयी बोलणार आहोत. खरं तर स्वच्छ दूध निर्मिती करत असताना गोठ्याची स्वच्छता हे महत्वाचा घटक मानला जातोय. तर स्वच्छतेच्या बाबतीत काय सांगता येईल?
0: गोठ्याची स्वच्छता जर का आपण विचार घेतलं तर जेव्हा आपले पशुपालक जेव्हा दूध काढण्यासाठी सकाळी
1: उठत असतात
0: तेव्हा सुरुवातीला आपण अर्धा तास आधी तरी गोठा आपला स्वच्छ करून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी आपली स्वच्छ कोरडी आणि हवेशीर जागा असणे गरजेचं आहे. आपलं जे शेण आहे, मलमूत्र आहे, ते पूर्णपणे आपण साफ करून घेतलं पाहिजे, स्वच्छ करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर बरेच वेळा असं होतं की सर, जेव्हा आपण धारा काढण्यासाठी किंवा दूध काढण्यासाठी बसता तेव्हा बरेच वेळा आपण त्याची पूर्ण जी काही कास आहे ती धुतली जात नाही, त्यांच्याकडनं स्वच्छ कापडाने पुसून घेतली जात नाही. त्याच्यामुळं बरेचसे जे काही जंतू आहेत त्यांचा शिरकाव जास्तीत जास्त होऊ शकतो. याच्यासाठी पूर्णपणे स्वच्छता गरम एक कोमट पाण्याने जर का स्वच्छ करून घेतली तर नक्कीच आपल्याला तिथं एक स्वच्छता होऊन एक जंतू आपण कमी करू शकतो तिथं आसपास. आणि जी काही भांडी आहे जी आपण स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो ती पण एक स्वच्छ असली पाहिजे, जेणेकरून मग त्याच्यामध्ये काही घाण वगैरे राहणार नाही आणि दूध पण आपलं स्वच्छ येऊ शकते. बरेच वेळा सर स्वच्छतेचा विचार केला तर आम्ही जेव्हा काही विशेष जेव्हा आम्ही
1: अभियान राबवलं जातं, उपक्रम राबवला
0: बघतो तेव्हा बरेच वेळा जी मशीन मिल्क असतं, मशीन असतं ज्याला मशीन मिल्किंग म्हणतो.

0: माती अस्वच्छ असते, त्याच्यामध्ये बरेचसे वेळा दूध काढून झाल्यानंतर एक पिवळट सारखा कलर, पिवळा कलर तयार होतो आतमध्ये ते राहिलेलं दुधाचा. तर असे असं जेव्हा मशीन असतं ते जास्तीत जास्त कारणीभूत असतं की बऱ्याच वेळा आपल्या गायींना मस्टॅटिस होण्याचे चान्सेस जास्त वाढतात, ज्याला आपण कास दहा म्हणतो, दगडी सारखा आजार म्हणतो, याचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यामुळे मशीन ही सुद्धा स्वच्छ रोजच्या रोज गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पाहिजे, जेणेकरून मस्टेटिस सारखे चान्सेस कमी होऊन जातात गोठ्यामध्ये होण्याचे. तर अशा प्रकारे आपण गोठ्याची स्वच्छता ठेवू शकतो.
1: नक्कीच, खरं तर स्वच्छ दूध निर्माण करायचं असेल, दूध काढताना काय काळजी घेणं गरजेचं आहे हे आपण सांगत आहात, पण याचबरोबर जो गोठा आहे आपल्या गायींचा असेल किंवा मशीनचा असेल तो गोठा चांगला असणं गरजेचं आहे, स्वच्छ असणं गरजेचं आहे. आणि मुळातच आपल्या ज्या गायी किंवा म्हशी असतील या चांगल्या चांगल्या निरोगी चांगल्याच असणं गरजेचं आहे. आणि गायींपासून दूध काढताना ज्या ज्या ठिकाणी मशीन असतं त्या मशीनचं पण चांगल्या स्वच्छ असणं गरजेचं आहे. पण डॉक्टर प्रतीक बोरुडे, शेतकरी बांधवाजवळ मिल्क मशीन असेलच असंही नाही, काही पारंपरिक पद्धतीनं आपण दूध काढत असतो, तर दूध काढताना जे आपले बरेच शेतकरी बांधव दूध काढतायत, पशुपालक दूध काढतात, त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धती आहेत का?
0: हो हो हो सर, नक्कीच आहे. बरेच वेळा पशुपालक आपले जेव्हा दूध काढतात तेव्हा एक अंगठा पद्धत वापरतात किंवा चिमटा पद्धत वापरतात. ह्या ज्या पद्धती आहेत ह्या अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत, कारण जेव्हा आपण अंगठा पद्धत किंवा चिमटा पद्धत वापरतो तेव्हा गायीला एक इजा होत असते किंवा तिला एक त्रास होत असतो. त्या त्रासामुळे बरेच वेळा गायी दूध आपण म्हणतो पाणवणे, त्याला एक शब्द आहे, किंवा गायी जी दूध अडून ठेवते किंवा पाणवत नाही योग्य प्रकारे, त्याच्यामुळे दूध कमी निघतं बऱ्याचशा गायींचं. अशा पद्धती न वापरून आपण जर का पूर्ण हात पद्धत जर का वापरली तर एक योग्य प्रकारचा दाब त्या कासेवर किंवा तिथे पडत असतो, योग्य प्रकारचा दाब जर का बस पडत असेल तर नक्कीच गायीला एक चांगल्या प्रकारे एक स्टिम्युलेशन किंवा तिला एक चांगलं दूध तयार करण्यासाठी
1: निर्माण होतं.
0: आणि नंतर मग आपण पूर्णपणे गायीचं दूध घेऊ शकतो. त्यामुळे पूर्ण हात पद्धत एक योग्य प्रकारची पद्धत आहे, ती सगळ्यांनी अवलंब केली पाहिजे.
1: दूध काढत असताना ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत दूध काढण्याच्या आणि ज्या आधुनिक पद्धतीमध्ये जे मिल्किंग मशीन आहे, या दोन्ही पद्धतीमार्फत आपला शेतकरी बांधव ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या पद्धतीचा वापर करून दूध काढत असतात. खरं तर दुग्ध व्यवसायामध्ये स्वच्छ दूध निर्मितीमध्ये आहार हा तेवढाच महत्वाचा आहे. आहाराच्या बाबतीत काय सांगता येईल, कुठलं सकस आहार आपल्या गायींना देणं गरजेचं आहे, मग ते घाबण असणारी गाय असेल, व्यालेली गाय असेल किंवा दुधाळ असणारी गाय असेल, या तिन्ही प्रकारातील गायींच्या बाबतीत असेल मशीनच्या बाबतीत असेल आहार कसा असणं गरजेचं आहे?
0: आहार जर का आपण आहाराचा विचार केला गायींच्या बाबतीत तर जसं मी आधी बोललो की तिला दिवसाला 3% ड्राय मॅटर किंवा शुष्क पदार्थांची गरज असते. आता 3% ड्राय मॅटर जर का आपण विचार केला तर हा एक सोपा भाषेत आपण म्हणू की गायीला हिरवा चारा, गायीला सोबतच एक वाळलेला चारा आणि गायीला देणार असणार एक थोडं पशुखाद्य आणि सोबतच एक खनिज मिश्रण आपण ज्याला म्हणतो मिनरल मिक्सचर, ही अत्यंत आवश्यक आहे. कारण गायीला जसं आपल्याला माणसांमध्ये विचार केला तर आपल्याला एक पूर्ण आहार लागतो जेवतानी, तसंच गायीच्या बाबतीत पण तसंच असतं की गायीला एक संपूर्ण आहाराची गरज असते. बऱ्याच वेळा
1: समतोल आहार म्हणतो आपण,
0: याला समतोल आहार गरजेचे असते, ज्याला आपण बॅलन्स्ड राशन म्हणतो. त्यामुळे गायीला हिरवा चारा तेवढाच एक 10 ते 12 ते 15 किलो सकाळी आणि एक संध्याकाळी 12 ते 15 किलो. सकाळी समजा आपण वाळल्या चाराचा विचार केला तर दोन टाइम मध्ये सकाळी 3 ते 4 किलो आणि संध्याकाळी 3-1 किलो. आणि जर का आपण पशुखाद्याचा विचार केला, पशुखाद्यामध्ये मी फक्त गोळीपेंडचा विचार करतोय सर, कारण आपण बाकीचं पशुखाद्य ज्याच्यामध्ये काही तंत्रज्ञान वापरलेलं नाही असं पशुखाद्यामध्ये बरेच वेळा काही शेतकऱ्यांकडनं गफलत होऊन जाते किंवा चुकीची मार्केटिंग केली जाते. त्यामुळे पशुखाद्यामध्ये गोळीपेंड असते, त्याच्यामध्ये सगळं आहार विटॅमिन असू, जीवनसत्व असू, खनिज मिश्रण असू, बाकी काही प्रोटीन असू, अशी सगळी काही मिसळून मिळून ते तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे पशुखाद्य हे एक अत्यंत आवश्यक आहे, ते पण एक दुधाच्या हिशोबानेच दिलं गेलं पाहिजे.
1: जे काही बाजारात मिळणारं पशुखाद्य आहे ते परवडत नसेल आणि ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की आपण घरच्या घरीच पशुखाद्य तयार करावं तर करता येईल का?
0: हो हो,
1: खर्चामध्ये नक्कीच आपल्याला बचत करता येईल.
0: हो हो, नक्कीच करता येईल सर. आपण जर का पशुखाद्य खूप जर का त्याचे

0: रेट असतील किंवा जास्त भाव असतील, तर आपण घरच्या घरी पशुखाद्य तयार करू शकतो. याच्यामध्ये आपण मका भरडाचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. जर का आपली स्वतःची घरची मका असेल तर आपण त्याचा एक भरडा करून घरच्या घरी सुद्धा गाईला खाऊ घालू शकतो. दुसरं सर सोयाबीन असेल तर त्याच्यामध्ये ते मिक्स करून खाऊ घालू शकतो. किंवा तिसरं सर आपण घरच्या घरी जर का आपल्या घरी सोडा असेल आणि घरच्या घरी जर का मीठ असेल तर याचं एकत्रित मिश्रण करून आपण एक 50 ग्राम सोडा आणि 50 ग्राम जर का मीठ एकत्र करून जरी त्या खाद्यामध्ये टाकलं तरी उत्तम प्रकारे आपण आपल्या गाईला मिनरल मिक्सचर देऊ शकतो. किंवा इतर प्रकारे आपल्या घरी जर का शेवगा असेल तर शेवग्याचा पाला हा उत्तम सोर्स असतो कॅल्शियमचा, तर तोही आपण आपल्या गाईला खायला देऊ शकतो. तिसरं सर आपण आपल्या घरी कढीपत्ता असेल तरी आपल्या आमचं कढीपत्त्याचा असा एक रिसर्च आहे किंवा असं एक संशोधन आहे की आपण ते कढीपत्त्याचा सुद्धा एक चांगला वापर केला तर गायींना गाभण राहायला सुद्धा त्रास होऊ शकत नाही. गाभण गाई प्रॉपर हीटवर येतात किंवा माजावर येतात आणि गाईला गाभण राहायलाही त्रास होत नाही जर का आपण रोजच्या रोज कढीपत्त्याचा वापर केला. तर अशा प्रकारे घरगुती आपण ते खाद्य तयार करू शकतो सर.
1: नक्कीच सकस

0: मीठ असेल, तर याचं एकत्रित मिश्रण करून आपण एक 50 ग्राम सोडा आणि 50 ग्राम जर का मीठ एकत्र करून जरी त्या खाद्यामध्ये टाकलं तरी उत्तम प्रकारे आपण आपल्या गाईला मिनरल मिक्सचर देऊ शकतो. किंवा इतर प्रकारे आपल्या घरी जर का शेवगा असेल तर शेवग्याचा पाला हा उत्तम सोर्स असतो कॅल्शियमचा, तर तोही आपण आपल्या गाईला खायला देऊ शकतो. तिसरं सर, आपण आपल्या घरी कढीपत्ता असेल तरी आपल्या आमचं कढीपत्त्याचा असा एक रिसर्च आहे किंवा असं एक संशोधन आहे की आपण ते कढीपत्त्याचा सुद्धा एक चांगला वापर केला तर गायींना गाभण राहायला सुद्धा त्रास होऊ शकत नाही. गाभण गाई प्रॉपर हीटवर येतात किंवा माजावर येतात आणि गाईला गाभण राहायलाही त्रास होत नाही जर का आपण रोजच्या रोज कढीपत्त्याचा वापर केला. तर अशा प्रकारे घरगुती आपण ते खाद्य तयार करू शकतो सर.
1: नक्कीच, सकस समतोल आणि चविष्ट खाद्य आपल्या शेतकरी बांधवांनी नक्कीच तयार करता येईल आणि जी बाजारात मिळणारी खाद्य उत्तमच असतात. पण आपल्या शेतकरी बांधवांना घरच्या घरी जर पशुखाद्य तयार करायचे असेल आणि घरातल्याच कडधान्य असतील धान्य एकत्रित करून आपल्याला पशुखाद्य नक्कीच तयार करता येईल. खर तर आपण बोलत आहोत स्वच्छ दूध निर्मिती. आतापर्यंत आपण सांगितलं की गोठा स्वच्छ कसं असणं गरजेचं आहे. या गायींना आहार देत असताना सकस चविष्ट आणि समतोल आहार कसा देणं गरजेचं आहे हे आपण सांगितलेलं आहे. या गायींवर येणारे अनेक प्रकारातील रोग आहेत, या रोगांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आरोग्य सांभाळणं फार गरजेचं आहे. डॉक्टर प्रतीक बोरुडे, आपण काय सांगाल की ज्या गायी असतील किंवा म्हशी असतील याच्यावर कोणकोणत्या प्रकारातील रोग येत असतात आणि याचं निराकरण आपल्या शेतकरी बांधवाने कसं करणं गरजेचं आहे?
0: सर, आता सुरुवातीला आपण बघायला गेलं तर गायींना काही प्रकारचे आपण जर का आपण चारा देतोय किंवा आपण बऱ्याच वेळा आपल्याकडनं आपण समतोल आहार देतो किंवा सगळं आपण काही करतो पण काही वेगळी वेदना किंवा काही आजार उद्भवतात, त्याच्यासाठी सुरुवातीला आमचं संशोधन किंवा सगळं अभ्यास असा सांगतो की आपण सुरुवातीला गाईला जंतनाशक देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण एका गाईला जर का जंतनाशक दिलं तर तिच्यापासून आपण 20% आपण तिच्यापासून उत्पन्न घेऊ शकतो. जंतचा एक किंवा गोळी किंवा जंतचं औषध आपण दर 3 महिन्याला त्या गाईला दिलं तर आपण त्या गाईंना आपण अपचन होण्यापासून थांबू शकतो. तिच्यापासून काही तिला अतिसार होत असतो ते अतिसारही आपण थांबू शकतो आणि तिच्यापासून एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. पहिलं झालं जंतनाशक. दुसरं आहे सर, काही आजारांवर भारतामध्ये औषध नसल्यामुळे आपण त्यांना लसच हा एकमेव उपाय असल्यामुळे आपण त्यांना दर ज्या लस आहेत प्री मॉन्सून म्हणजे काय तर आपल्याला जे काय लस पावसाळ्याच्या आधी देण्याचे असतात त्या देऊन घेतल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये असून लाळ्या खुरकत असू ज्याच्यामध्ये घटसर्प असू फरे असू लंपीची लस असू ही लस देणं अत्यंत आवश्यक आहे. दोन, तिसरं सर, बऱ्याच वेळा आपल्याकडं बघायला गेलं तर दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात मोठा आजार म्हणजे मस्टायटिस असतो, ज्याला आपण दगडी किंवा काजदा सारखा आजार म्हणतो. हा जर का आजार झाला तर गाईचं जे काही पूर्ण वेत असतं 300 दिवसाचं या दिवसामध्ये पूर्ण तिचं 15% दूध कमी होत असतं. आता 15% दूध कमी होणे आणि आजचा जर का भाव बघितला
1: दूध देण्याचा काळ आपण असं म्हणतोय
0: तो दूध घ्यायचा काळ जर का आपण पूर्णपणे त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर खूप सारा तोटा आपल्या पशुपालकांना सहन करावा लागतो. याच्यासाठी माझं असं सजेशन राहील किंवा हे राहील की आपण जेव्हा धारा जेव्हा दूध काढतो तर आपण गाईला डीप कपचा वापर केला पाहिजे. आता डीप कप हा एक असा एक प्रकार आहे की तो एक कप असतो ज्याच्यामध्ये एक सोल्युशन सोबत भेटतं कोणत्याही मेडिकलमध्ये भेटतं आणि जी किंमत साधारण डीप कप ही 100 ते 200 रुपयापर्यंत आपल्याला अवेलेबल आहे मेडिकलमध्ये. ते जर का पशुपालकांनी रोजच्या रोज आपले जर का दूध काढल्यानंतर आपले जे गाईचे सडा आहेत ते जर का त्या कपमध्ये बुडून घेतले तर आसपासचे जे काय जंतू यांचा शिरकाव होणार नाही आणि मस्टायटिस पासून आपण रोखू शकतो आपल्या गायींना होण्यापासून. आणि चौथं म्हणजे सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या ज्या गायी आहेत त्यांना मस्टायटिस हा खूप आधीपासून सुरुवात झालेला असतो होण्यासाठी, पण पशुपालकांना कधी जेव्हा समजतं जेव्हा गायीच्या कासेतून जेव्हा गाठी यायला किंवा रक्त यायला दिसतं तेव्हा त्यांना समजतं की आपल्या गाईला मस्टायटिस सारखा आजार झालाय. पण आपण आपल्या गाईला 10 दिवसाआधीच ओळखू शकतो. त्याच्यासाठी आपण CMT नावाचं किट वापरलं गेलं पाहिजे, त्याला आपण म्हणतो की कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट, ज्याला CMT किट म्हणतात. किट खूप सोपं आहे सर, कोणत्याही मेडिकलमध्ये जरी म्हणलो आपण की CMT किट द्या तर ते एक देतात. CMT किट म्हणजे सर एक 4 पॅडल असतात ज्याच्यामध्ये आपण 4 ज्या

0: आपले कास आहेत, सड आहेत, त्या सडामधलं जर का चार पॅडल मध्ये दूध घेतलं 2-2 ml आणि त्यामध्ये 2 ml आपण ते सोल्युशन टाकलं सीएमटी किटचं, तर आपल्याला समजेल की कोणत्या पॅडल मध्ये जेल फॉर्मेशन किंवा चिकट स्त्राव तयार झालाय, ज्याच्यामध्ये
1: दुधाची गुणवत्ता कशी आहे हे आपल्याला ओळखता येतं या तंत्राच्या,
0: म्हणजे आपण त्या कासेला किंवा त्या गाईला लवकर उपचार सुरू करू शकतो आणि ते मस्टिटिस होण्यापासून आपण तिला वाचू शकतो
1: नक्कीच
0: किट वापरून.
1: नक्कीच, म्हणजे गायींमध्ये जे विविध प्रकारातील आजार असतात तर त्याच्यावर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आपण सांगतात, पण याचबरोबर अगदी सुरुवातीलाच काही लसीकरण करून त्याच्यावर निराकरण करता येईल का?
0: सर काळजी असं आहे की आपण आता जे काही काही आजार आहेत त्यांना आपण
1: लसीकरण करत असतो,
0: लसीकरण करतोच आपण, कारण ते लसीकरण करणं खूप अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्या काही आजारांवर काही उपाय आपण नाही करू शकत. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की जेव्हा गोठ्यांमध्ये गोचिड खूप जास्त होतात किंवा टिक्स आपण म्हणतो त्याला, हे काहींवर खूप सारे दिसले जातात, तर आपण त्याला प्रतिबंधात्मक उपाय असाही करू शकतो की आपल्या गोठ्यामध्ये जर का आपण फ्लेम गन किंवा आपण जर का थोडा काही पाचट जर का गव्हाणी खाली जाळून किंवा आपण आसपासचा गोठा जर का जे काही भेग आहेत गोठ्यांमध्ये असणारे किंवा काही दगड आहेत त्यांच्या खाली काही गोचिड असतात त्याचा आपण कडुलिंबाचा सुद्धा वापर करू शकतो. आपल्या बऱ्याचशा गोठ्यांच्या आसपास कडुलिंबाचे झाड असतात, आपण त्याचा धूर जर का दर दिवसाला संध्याकाळी केला तर आपल्या गोठ्यामध्ये माशा किंवा गोचिडन जर का आपण त्याचा अर्क काढून जर का आपल्या गायीवर जरी लावला तरी आपल्या गोचिडाचं निर्मूलन आपण घरच्या घरी करू शकतो. अशा प्रकारे जर का आपल्या गायीला मस्टिटिस होण्याचे जास्त चान्सेस वाढतायत किंवा आपल्या गायीला जर का कासदा होतोय तर आपण आपल्या पशुपालक घरच्या घरी सुद्धा त्याचं ट्रीटमेंट किंवा त्याचा उपचार करू शकता. ते कसं, तर आपल्या घरी कोरपड तर असतेच, बरोबर आहे, कोरपड आहे, हळद आहे आणि आपल्या घरी समजा थोडा चुना असतो, त्या चुना हे त्याचं ह्या तिघांचं आणि एक लिंबू ह्या चौघांचं जर का एकत्र मिश्रण तयार केलं तर आपण आपल्या कासेवर जर का लावायला सुरुवात केली दर दिवसातून 3 वेळा तर आपण आपल्या गायीला मस्टिटिस पासून आपण तिला थांबवू शकतो. ही असं आहे की ह्या सगळे आयुर्वेदिक उपाय आहेत,
1: म्हणजे खरं तर बरेच उपचार आहेत. सर कसं करायचं ते आपण सांगतात, पण जाता जाता जे स्वच्छ दूध निर्मितीच्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत ज्यातनं आपल्या शेतकरी बांधवांना एक कान गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहेत, त्या कोणकोणत्या आहेत?
0: तर सर्वात प्रथम तर आपल्या पशुपालकांनी जे काही गोठा आहे तो सर्वप्रथम स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपल्या गायी निरोगी राहणार आहेत. दुसरी गोष्ट सर, आपल्या गायींची आहार व्यवस्थापन हे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तिची जी पोट भरण्याची किंवा पूर्तता आहे ती जर का चांगली असेल तर गायीला आपल्याला कधी आजाराचं सामोरं जावं लागणार नाही आणि तिला जास्तीत जास्त आपण स्वच्छ दूध निर्मिती करू शकतो. आणि तिसरी सर गोष्ट म्हणजे आपण पाणी देणं खूप अत्यंत आवश्यक आहे. बरेच वेळा काय होतं की गायींना पाणी भेटत नाही टायमिंगला, त्यांना 2 टाइमच पाणी दिलं जातं, पण गायीला जर का 24 तास पाण्याची उपलब्धता असेल तर गायींना आपण जास्तीत जास्त दूध त्यांच्यापासून दूध तयार करू शकतो, कारण का दुधामध्ये 86% पाणी असतं आणि 14% घटक असतात, म्हणून गायींना पाणी देण्याची अत्यंत गरज आहे जास्तीत जास्त. आणि चौथी गोष्ट सर आपली जी आहे त्यांचा उपचार किंवा प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप गरजेचं आहे.
1: स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल तर अगदी सुरुवातीपासून सुरुवात करणं गरजेचं आहे, की पूर्वी आपण ज्या पारंपरिक पद्धतीनं देशी गायीची निवड करत असू पण त्याच्यात आता बदल करणं गरजेचं आहे. हा व्यवसाय जर आधुनिक पद्धतीनं करायचा असेल, सुधारित पद्धतीनं करायचं असेल, तर ज्या काही जातीवंत गायी असतील किंवा म्हशी असतील याची निवड करणं फार महत्वाचं आहे. आणि हा दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीनं फुलवायचं असेल तर पारंपरिक पद्धतीचा गोठा न करता याच्यामध्ये आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करणं गरजेचं आहे, आणि गोठा हा स्वच्छ, सुंदर, हवेशीर आणि चांगलाच असणं गरजेचं आहे. ज्या दुधाळ गायी आहेत त्याचं पालन पोषण करत असताना चांगला सकस, चविष्ट आणि समतोल आहार देणं गरजेचं आहे. विविध प्रकारातील आजार होत असतात, या आजाराचं नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं आहे आणि तेव्हाच आपल्याला हे स्वच्छ दूध निर्मिती काढता येईल. तर डॉक्टर प्रतीक बोरुडे, आज आपण स्वच्छ दूध निर्मिती या संदर्भात आपली मुलाखत दिलीत, सहभागी झालात, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात डॉक्टर प्रतीक सुनील बोरुडे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

असो तेव्हा त्याच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रुतेहो, आकाशाला गवसणी घालणाऱ्या शौर्याला, साहसाला आणि देशसेवेला वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजे भारतीय हवाई दल दिन. दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिन साजरा केला जातो. 8 ऑक्टोबर 1932 साली भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. देशाच्या हवाई सीमांचं रक्षण करण्याबरोबरच युद्धकाळात तसंच नैसर्गिक आपत्ती, बचाव आणि मदत कार्यात भारतीय हवाई दलाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण राहिली आहे. श्रुत्यो, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अदम्य साहस, धैर्य आणि शिस्त यांच्या बळावर भारतीय हवाई दल देशाच्या सुरक्षेचं आकाश कवच बनून सदैव सज्ज असतं. आजच्या भारतीय हवाई दल दिनानिमित्त देशाच्या हवाई योद्ध्यांना आकाशवाणी अमरावतीतर्फे आणि आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमन. ऐकूयात हे छानसं गीत.

0: लक्ष देऊ आताच आपण ओरे द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटातलं गीत ऐकलं. शांतनू, सुदामे, शाश्वत सचदेव यांचा संयुक्त स्वर होता. अभिरुची चांद यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शाश्वत सचदेव यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत मराठी गीतांनी सजलेला आपला आवडता लोकप्रिय कार्यक्रम गीतगंगा. गीतगंगा नमस्कार रसिका श्रोते हो. आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक

स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे क्लासमेट्स या चित्रपटातलं. बेला शेंडे आणि हर्षवर्धन वावरे यांचा युगलस्वर आहे. गुरु ठाकूर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय अमित राज यांनी.

0: रसिका आताच आपण सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी आणि चित्रपट होता लय भारी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात छानसं गीत, पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीताने सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. अजय गोगावले यांचा स्वर आहे, सौमित्र यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय अजय अतुल यांनी.

0: बदला बदला सवय बदला
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का
0: बदला बदला सवय बदला आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा
2: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीताने सजलेल्या गीत गंगा कार्यक्रमाचा कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात असा मी अशी ती या चित्रपटातलं गीत अतुल काळे यांचा स्वर आहे मंदार चोळकर यांची गीतरचना आहे आणि या

गीतगंगा कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात टाइम पास या चित्रपटातलं गीत. महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांचा युगलस्वर आहे. अश्विनी शेंडे यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय चिनार महेश यांनी.

श्रोते हो आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात वनवे टिकेट या चित्रपटातलं गीत. गौरव डगावकर, आनंदी जोशी यांचा युगल स्वर आहे, अश्विनी शेंडे यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय गौरव डगावकर यांनी.

0: श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट गीतांनी सजलेला गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीतगंगा.

0: FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळच्या 11:01 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन कार्यक्रम.
3: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन

श्रोते हो, आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आज अशा एका कलाकाराच्या स्मृतींना समर्पित आहे ज्यांनी आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक आणि आपल्या प्रभावी अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर. नाना पाटेकर यांच्या आज झालेल्या निधनानं कलाक्षेत्रावर आज शोककळा पसरली आहे.

आजचा गीतगुंजन कार्यक्रम त्यांच्याद्वारे अभिनीत असलेल्या चित्रपटातल्या गीतांनी आपण गुंफलेला आहे. श्रुती हो, अभिनयाच्या बाबतीत नाना पाटेकर यांची शैली इतरांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या भूमिका पाहताना आपण एखादा अभिनेता भूमिका साकारताना पाहतोय अशी जाणीव अनेकदा होत नसायची, कारण इतका तो सहज सुलभ अभिनय असायचा. त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये एक सहजपणा होता आणि त्या व्यक्तिरेखा त्यांच्या सामाजिक आणि मानसिक वास्तवासह आपल्यासमोर उभ्या राहत. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे हिंदी आणि मराठी चित्रपटांपर्यंत येऊन पोचला. गमन, अंकुश, परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, यशवंत, अब तक छप्पन, वेलकम, राजनीती आणि नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. आज त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासातल्या काही महत्वाचे टप्पे आणि त्यांच्या चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून आपण त्यांना आठवणार आहोत. सुरुवात करूयात त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्वाच्या चित्रपटापासून. 1989 मध्ये प्रदर्शित झालेला परिंदा हा नाना पाटेकर यांच्या अभिनय प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली अण्णाची व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी होती. व्यक्तिरेखेतील कठोरपणा, हिंसक प्रवृत्ती आणि त्यामागची मानसिकता त्यांनी अत्यंत संयतपणे मांडली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नानांच्या अभिनयाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू या चित्रपटातून स्पष्ट झाली. संवाद महत्वाचे होतेच, पण त्याहून महत्वाची होती त्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरची प्रतिक्रिया. आता ऐकूयात परिंदा या चित्रपटातलं त्यांच्यावर अभिनीत असलेलं

श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात खुर्शीद हल्लोरी यांची शब्दरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी आणि चित्रपट होता परिंदा. श्रोतेहो, 1994 मध्ये आलेल्या क्रांतिवीरमध्ये नाना पाटेकर यांनी प्रताप नारायण तिलक ही व्यक्तिरेखा साकारली. व्यवस्थेतील भ्रष्टाचार, सामाजिक विषमता आणि अन्यायाविषयीचा संताप या भूमिकेच्या केंद्रस्थानी होता. या व्यक्तिरेखेचा राग केवळ संवादामधून नव्हता, तो त्यांच्या आवाजात, हालचालींमध्ये आणि प्रसंगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही जाणवत होता. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रोतेहो, क्रांतिवीर या चित्रपटानं नाना पाटेकर यांच्या अभिनयाला लोकप्रियतेबरोबरच गंभीर मान्यताही मिळवून दिली. आता ऐकूयात क्रांतिवीरमधील हे त्यांच्यावर चित्रित असलेलं छानसं गीत.

श्रोते हो त्याचं पण क्रांतीवीर या चित्रपटातलं गीत ऐकलं. सपना मुखर्जी, सुदेश भोसले, पूर्णिमा, अमित कुमार यांचा समिश्र स्वर होता, समीर यांची शब्दरचना होती आणि आनंद मिलिंद यांचं संगीत होतं. श्रोते हो, नाना पाटेकर यांनी नेहमीच सरळ आणि सोप्या व्यक्तिरेखा स्वीकारल्या नाहीत. काहीतरी अवघड असं असलेलं त्यांनी स्वीकारलं. 1996 आलेल्या अग्निसाक्षीमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका मानसिकदृष्ट्या गुंतागुंतीची होती. एखाद्या व्यक्तिरेखेच्या वर्तनामागची मानसिकता समजून घेऊन ती पडद्या

त्याची नानांची पद्धत वेगळी होती. त्यांच्या अभिनयात अनेकदा शब्दांपेक्षा शांतता अधिक बोलत असायची. पात्राच्या मनातील अस्वस्थता, संशय आणि तणाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची क्षमता या चित्रपटातही दिसून आली. आता ऐकूयात त्यांच्याद्वारे अभिनीत अग्निसाक्षी या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो, नाना पाटेकर यांच्या अभिनयाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची संवाद फेक. 1997 मध्ये आलेल्या यशवंत मध्ये त्यांनी एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. या भूमिकेत अधिकार, शिस्त आणि परिस्थितीविषयीची अस्वस्थता यांचा मिलाफ होता. नानांचा आवाज त्यांच्या अभिनयाचा अविभाज्य भाग होता. संवाद म्हणताना ते केवळ शब्द उच्चारत नसत, त्या शब्दामागची मानसिक अवस्था ते प्रेक्षकांपर्यंत पोचवत असत. म्हणूनच त्यांच्या अनेक संवादांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. आता ऐकूयात यशवंत मधील गीत.

0: श्रोतेहो, आताच आपण रवींद्र साठे, नाना पाटेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात यशवंत या चित्रपटातलं गीत ऐकलं. समीर यांची शब्दरचना होती आणि आनंद मिलिंद यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आजच्या गीतगुंजन कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर व्यावसायिक विश्रांती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर. अमरावती आकाशवाणी केंद्र. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप. सध्या सुरू आहे कार्यक्रम गीतगुंजन. आजचा गीतगुंजन कार्यक्रम सादर समर्पित आहेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना.

श्रोते हो, नाना पाटेकर यांचा अभिनय केवळ आक्रमक व्यक्तिरेखांपुरता मर्यादित नव्हता. खामोशी द म्युझिकलमध्ये त्यांच्या अभिनयातील संवेदनशील बाजू दिसून आली. या चित्रपटात भावना व्यक्त करण्यासाठी मोठे संवाद आवश्यक नव्हते. शांतता, चेहऱ्यावरील बदल आणि आवाजातील सूक्ष्म चढउतार यामधून त्यांनी व्यक्तिरेखेचा जो भावविश्व होतं व्यक्तिरेखेचं ते मांडलं होतं. एक अभिनेता किती कमी बोलूनही किती काही सांगू शकतो याचं उदाहरण त्यांच्या या खामोशी द म्युझिकल या चित्रपटातल्या अशा भूमिकांमधून दिसत आलेलं आहे. आता ऐकूयात याच चित्रपटातलं गीत, म्हणजे खामोशी द म्युझिकल या चित्रपटातलं गीत. अलका याज्ञिक हरिहरन यांचा युगलस्वर आहे, मशरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना आहे आणि जतीन ललित यांचं संगीत आहे. ऐकूया

2007 मध्ये आलेल्या वेलकम चित्रपटातल्या उदय शेट्टी ही व्यक्तिरेखा त्यांचं उदाहरण आहे. ही व्यक्तिरेखा गुन्हेगारी पार्श्वभूमीची असली तरी तिच्यात विनोदाचा मोठा भाग होता. नानांनी आपल्या आवाजाची शैली, देहबोली आणि संवाद फेकीच्या माध्यमातून या व्यक्तिरेखेला वेगळं व्यक्तिमत्व दिलं. गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने स्वीकारणं ही त्यांच्या अभिनयाची व्याप्ती दाखवणारी बाब होती. आता ऐकूयात वेलकम चित्रपटातलं हे प्रसिद्ध शीर्षकगीत. शान सोमय्या यांचा संयुक्त स्वर आहे, वाजेद यांची गीतरचना आहे आणि साजिद वाजेद यांचं संगीत आहे. चित्रपट अर्थातच वेलकम.

श्रोतेहो गुलाम है मुस्तफा या चित्रपटात नाना पाटेकरांनी साकारलेला मुस्तफा हा बाहेरून कठोर पण आतून भावनांनी भरलेला माणूस आहे. त्याच्या आयुष्यात प्रेम येतं आणि त्याच्या संघर्षमय सगळ्याला एक वेगळ्या भावनेची किनार मिळते. याच भावविश्वाला शब्द मिळतात तेरा गम मेरा गम एक जैसा सनम. दोन माणसांच्या वेदना जेव्हा एक होतात तेव्हा नातं केवळ प्रेमाचं राहत नाही ते एकमेकांच्या दुःखाला समजून घेण्याचं आधार देण्याचं नातं बनतं. नाना पाटेकरांच्या संयत पण मनाला भिडणाऱ्या अभिनयामुळे या गाण्यातल्या भावना अधिक गहिऱ्या वाटतात. चेहऱ्यावर फार काही न बोलता डोळ्यातून भावना व्यक्त करण्याची त्यांची शैली या प्रसंगाला वेगळीच ताकद देते. आता ऐकूयात गुलाम ए मुस्तफा या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षींचं भावपूर्ण शब्द रचना याच्यात आहे. हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांचा सुरेल आवाज आहे आणि नाना पाटेकर रवीनाथ टंडन यांच्या पडद्यावरील भावनिक साथ या सगळ्यामुळे तेरा गम मेरा गम हे केवळ प्रेमगीत न राहता दोन दुःखी मनांना एकमेकात मिळालेला आधार बनतं. ऐकूयात गुलाम ए मुस्तफा या चित्रपटातलं गीत.

होतेहो नाना पाटेकर यांच्या मराठी चित्रपटा प्रवासात नटसम्राट हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. गणपतराव बेलवलकर या रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्याची भूमिका त्यांनी त्यात साकारली होती. रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका कलाकाराच्या आयुष्याचा उत्तरार्ध या चित्रपटातून समोर येतो. प्रसिद्धी, टाळ्या, कुटुंब, नाती आणि शेवटी आलेलं एकटेपण, या सगळ्या भावनांमधून गणपतरावची व्यक्तिरेखा पुढे जाते. नाना पाटेकर यांच्या अभिनयाची खरी ताकद या भूमिकेत पुन्हा एकदा दिसून आली. कारण इथे अभिनेता एका अभिनेत्याची भूमिका करत होता आणि रंगभूमीवरील जगलेल्या कलाकाराची वेदना पडद्यावर आणताना नानांनी आपल्या अनुभवाचा अत्यंत प्रभावी उपयोग केला. आता ऐकूयात नटसम्राट या चित्रपटातील गीत. विजय प्रकाश यांचा स्वर आहे, गुरु ठाकूर यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अजित परब.

श्रुतीहो नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांच्या प्रवासात अनेक टप्पे दिसतात. रंगभूमीपासून सुरुवात, चित्रपटांमधील संघर्ष, त्यानंतर मिळालेली ओळख, राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री सारखा सन्मान आणि त्यानंतरही वेगवेगळ्या भूमिका स्वीकारण्याची त्यांची तयारी. त्यांनी स्वतःला एका ठराविक प्रतिमेत कधी बंदिस्त केलं नाही. अभिनेता म्हणून त्यांची सर्वात मोठी ताकद कदाचित हीच होती. त्यांच्या भूमिका संपल्या, चित्रपट संपले, प्रसंग संपले, पण त्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणातून संपल्या नाहीत. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या एका भावपूर्ण गीतानं या कार्यक्रमाचा समारोप करूयात. ऐकूयात पाठशाला या चित्रपटात त्यांचं अभिनीत असलेलं कैलाश खेर यांच्या स्वरातलं गीत. हानिफ शेख यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय हानिफ शेख यांनी. पाठशाला या चित्रपटात नाना पाटेकर यांनी एक सक्षम भूमिका निभावली होती.

दृष्टदेह कलाकाराचं आयुष्य त्याच्या पडद्यावरच्या उपस्थितीपुरतं मर्यादित नसतं. त्यांना साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांना उच्चारलेले संवाद आणि त्यानं प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या भावना यामधून त्याची कला पुढे जगत राहते. नाना पाटेकर यांच्याबाबतही हेच म्हणता येईल. त्यांनी साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा पुढच्या पिढ्यांनाही पाहायला मिळतील. त्यांचे संवाद पुन्हा ऐकले जातील, त्यांचे चित्रपट पुन्हा पाहिले जातील आणि प्रत्येक वेळी त्यांच्या अभिनयातील एखादी नवी बाजू जाणवेल. या ज्येष्ठ कलाकाराच्या स्मृतींना आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे आणि आमच्या समस्त श्रोत्यांतर्फे विनम्र अभिवादन. आजचा गीतगुंजन कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते नाना

0: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन गीत गुंजन।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। मध्यान्हचे 12 वाजले आहेत। आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। कृपया प्रतीक्षा करा।

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, प्रामाणिक अभिनय, तडफदार व्यक्तिमत्व आणि समाजभान जपणारा एक खरा कलाकार नाना पाटेकर यांचं आज दुःखद निधन झालंय. मैत्रिणींनो, क्रांतीवीर ते नटसम्राट आणि विलन ते हिरो अशा सगळ्या भूमिका गाजवणारा नट हरपला. त्यांची कला, त्यांचा आवाज आणि त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांमध्ये सदैव जिवंत राहतील. मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या या कार्यक्रमातून

मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून आपण नेहमीच आपल्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो आणि जाणून घेत असतो त्यांच्याच विषयी. तर आजच्या आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेमधून जाणून घेणार आहोत चंदा वानखेडे या आपल्या मैत्रिणीबद्दल. चला तर

मैत्रिणींनो नमस्कार. मी उद्योगिनी या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, एक स्त्री उद्योजक झाली की ती संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करत असते असं म्हटलं जातं. 30-35 वर्षांपूर्वीचा तो काळ स्त्री उद्योजकांसाठी तसा कठीणच. त्यावेळेस प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, व्यवसायासंबंधी स्त्रियांना पुरेशी माहिती नव्हती आणि अशा मध्ये व्यवसाय सुरू करणं म्हणजे अगदी धनुष्यबाण पेलण्यासारखंच होतं. तेव्हा काही महिलांनी व्यवसायात पाऊल ठेवलं सुद्धा आणि त्यापैकीच एक म्हणजे आहे चंदाताई वानखेडे. त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा व्यवसाय कोणता, त्यांचा घरापासून सुरू झालेला व्यवसाय आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत

0: पोहोचला आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि ऐकूया त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार चंदाताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर चंदाताई, तुमचा एकंदर व्यवसायाचा हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहेच, कारण की तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे. तर सुरुवात करूया की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे ते आम्हाला कळलं तर खूप बरं होईल.
1: खरं म्हणजे माझ्या व्यवसायासंबंधी माझी एक कल्पना होती की आपण व्यवसायामध्ये स्वतःसोबत इतरांना जगवण्याची प्रेरणा देऊ शकतो. कारण एक उद्योग करणे म्हणजे त्याच्यासोबत अनेक महिलांना, अनेक घटकांना आपण समाविष्ट करून घेतो. माझ्या व्यवसायाचं स्वरूप कृषी मालावर प्रक्रिया उद्योग करणे आहे. कारण आपण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे या देशामध्ये कृषी मालावर जर प्रक्रिया केली तर आपण आपल्या देशाचा सुद्धा त्यामध्ये विचार करू शकतो, समाजाच्या खाद्य संस्कृतीचा विचार करू शकतो, पारंपरिकतेच्या पदार्थांचा विचार करू शकतो आणि आपण आपल्या भारताची ओळख जगाला पटवून देऊ शकतो खाद्य संस्कृतीची. म्हणून त्या निमित्त मी माझ्या व्यवसायाचे स्वरूप हे फूड इंडस्ट्री या उद्देशाने कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी पापड, मुंगवडी आणि आपली जी काही जे काही पारंपरिक पदार्थ असतील ते पदार्थ मार्केटमध्ये कसे येता आणता येतील, त्याला मार्केटमध्ये बाजारपेठ कशी मिळेल आणि त्याचा लोकांना कसा उपयोग होईल. कारण काही महिला सर्व्हिसवाल्या असतात किंवा काहींना वेळ नसतो, लहान मुलं असतात आणि अशा पद्धतीमध्ये त्या घरगुती काही उत्पादन बनवू शकत नाही. त्यांची जर सोय करायची असेल तर आपण त्याला घरगुती उत्पादनाला मार्केट मिळवून द्यायचा विचार मी केला. आणि महत्वाचा प्रश्न असा होता की पापड उद्योगामध्ये अशी फार मोठी काही उलाढाल नव्हती आणि मी जो पापड निवडला तो बटाटा पापड निवडला. तर बटाटा पापड महिला जास्तीत जास्त घरी बनवू शकत नाहीत आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी क्लिष्ट असल्यामुळं उपवासासाठी पापड म्हणून मी माझं उत्पादन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा.
1: मला एकच वाटलं की आपण असं काही उत्पादन करावं की ज्याला युनिक प्रॉडक्ट राहील आणि मार्केट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल.
0: खूप छान.
1: कारण लोकांची गरज असते आणि आपण त्या गरजेनुसार जर उत्पन्न करायला सुरुवात केली तर आपल्याला मार्केटिंग मध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही. अगदी 40 रुपये भांडवल लावून स्वतः नोकरी करत असतानाच सुरुवात केली.
0: खूप छान. म्हणजे खूप छान असा विचार केला तुम्ही. पण ह्या सगळ्या गोष्टींची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण कुठून तरी आपल्याला असा एक प्रकाश मिळतो की जिथून आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्या काहीतरी करायची इच्छा होते. कारण तुम्ही स्वतः पहिले जॉब करत होतात, मग हे करायची तुमची इच्छा कशी काय झाली की तुम्हाला का बरं वाटलं असं करावं म्हणून?
1: काय असतं, आपण जे काही काम करतो ते उदरनिर्वाहासाठी करतो आणि प्रत्येकाचा मोठी वेगच असतो की मला पैसे कमवायचे आहे. पण पैसे कमवताना आपण आपल्या सोबतच जर इतरांच्या अडचणी दूर करू शकलो तर त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिल्यासारखं मला समाजाचं वाटत होतं. एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की माझं सुरळीत व्यवस्थित नोकरी चालू होती परंतु माझ्या दारासमोर एक बाई सतत रिकाम्या फावल्या वेळात येऊन बसायची आणि त्या बाईचा असा प्रॉब्लेम होता की तिचे मिस्टर सुरतला नोकरीला होते. त्या भाड्याच्या घरात एक 3 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं. पण मिस्टर दर महिन्याला त्यांना मनी ऑर्डर पाठवायचे. पण काही कालांतरानं 7-8 महिन्यानंतर असं मला ती बाई रडून सांगायला लागली की माझ्या नवऱ्यानं मनी ऑर्डर पाठवणं बंद केलं आणि सोबतच त्यांनी तिकडे सुरतमध्ये दुसरं लग्न पण केलं. आणि या परिस्थितीमध्ये ती बाई जी ढडसा रडली त्यावेळेस माझं मन पेटून उठलं. आणि एक स्त्री म्हणून स्त्रीच्या भावना, स्त्रीच्या वेदना, कुटुंबाचे संघर्ष या सगळ्याच्यात मला असं एक मोटिवेशन त्या बाईकडनं मिळालं की अशा समाजामध्ये कितीतरी बाया असतील की ज्या अशिक्षित आहेत, शिकलेल्या नाही आहे, त्या नोकरी करू शकत नाही आणि चांगल्या कुटुंबातल्या असल्यामुळे दोन्ही भांडी पण करू शकत नाही. मग अशा महिलांनी करावं काय? हा माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि मी त्या प्रश्नाने बेचैन व्हायला लागली. आणि बेचैन होता होता मला असं वाटलं की आपण जर छोटा उद्योग करून या महिलांना हाताला काम देणं सुरू केले तर कमीत कमी यांना काही प्रमाणात तरी आपण आधार बनू शकतो.
0: अच्छा. आणि तुम्ही व्यवसाय सुरू केला, तुम्ही मग अशी पण सांगितलं की 40 रुपयामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला, तर मग तो कसा वाढत गेला आणि त्याचं मार्केटिंग मग तुम्ही कसं केलं?
1: तेव्हा बटाट्याचे भाव फक्त 2 रुपये किलो होते, साबुदाणा 18 रुपये किलो आणि इतक्या आता स्वस्त भांडवलामध्ये मी स्वतः मेहनत करू स्वतःची पापड स्वतः बनवायला सुरुवात केली, कारण तेव्हा मी लेबर वगैरे काही लावले नाही. आणि दुपारी 2 नंतर कॉलेजमधून आल्यानंतर मी साधारणतः 1 किलोचे पापड असं

0: तयार करायला सुरुवात केली.
1: आणि
0: मार्केटिंगच्या बाबतीत मी स्वतःचं मार्केटिंग स्वतःच तयार करणं सुरू केलं. आपण जर स्वतः ग्राहकांपर्यंत गेलो तर त्यांना आपली चव आवडते की नाही, आपल्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण दुरुस्ती करू शकू, आणि मग मी स्वतः दोन पापड तळून घ्यायचे आणि सगळ्यांना टेस्ट देऊन ते विकायचे. असं करत करत मला त्याचा कॉन्फिडन्स आला आणि मी 94 मध्ये नोकरी सोडायचा निर्णय पक्का केला.
1: अच्छा, तो खूप जुना काळ होता, म्हणजे 1990 काळ होता ज्यावेळेस तुम्ही
0: 91 ते 93 मी लेक्चरशिप केली,
1: आणि त्याच काळात तुम्ही व्यवसाय पण सुरू
0: केला, साईड मध्ये केला, पण मला दोन पैकी कायदेशीर अडचणी येऊ नये कुठल्याही प्रकारची, म्हणून मी मग नोकरीला आणि माझ्या जागी एका प्राध्यापकाला नोकरीला गेल्या उद्देशानं पण मी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न केला.
1: पण मग त्या काळामध्ये तुम्हाला घरच्यांचा किंवा समाजाचा सपोर्ट कसा काय मिळाला, कारण त्या काळामध्ये बऱ्याच कमी व्यावसायिक स्त्रिया या समाजामध्ये होत्या.
0: तेव्हा असं होतं की मुलीचं लग्न झालं की तिची जबाबदारी संपली आणि शिकावं, नोकरी करावी किंवा काहीच न करता लग्न करून तिच्या घरी तिने जावं. म्हणून मला फॅमिलीकडून पहिल्यांदा सगळा विरोधच होता, पण माझ्या आईचं एक तत्व होतं की चांगलं काम करताना, जशा सावित्रीबाई शिक्षणाचा पुढाकार घेऊन जेव्हा आपल्या समाजामध्ये उतरल्या त्यावेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. आपण एक चांगलं काम करत आहे तर समाजाचा विरोधाचा विचार न करता आपण फक्त पुढे चालत राहायचं, आणि हे माझ्या आईचा मोठा मला पाठिंबा होता.
1: खूप छान चंदाताई, म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर तुमचं एक सामाजिक भान म्हणून तुम्ही तो व्यवसाय सुरू केला होता, किंवा समाजातल्या महिलांना पण तुम्ही खूप मदत केली त्याच्या माध्यमातून. तर हे सांगा की तुमच्या उत्पादनाची वैशिष्ट्य काय आहेत.
0: उपासाचं थोडंफार मार्केटमध्ये फक्त बटाट्याचे चिप्स मिळायचे, म्हणून मी बटाटा पापड तयार केला, आणि जो टेस्ट करताना कुठल्याही केमिकलचा वापर न करता आरोग्याला धोका होईल असं कुठलंही केमिकल न वापरता पापड तयार जो होतो तो पोटॅटो पापड, नैसर्गिक पोटॅटो आणि साबुदाणा याचं मिक्सिंग करून मी जो फराळी पापड मार्केटमध्ये आणला ते एक वैशिष्ट्य आहे. आणि मी जी काही उत्पादने आज बनवते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही केमिकलचा वापर करत नाही आणि नैसर्गिकरित्या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची चव देऊन मी उत्पादन मार्केटमध्ये आणते. कारण सुरुवातीला हाताने लाटायची वेळ होती, आता माझं मशिनरी मेड प्रॉडक्ट आहे, पण तरी पण मी त्याला हाताची चव देण्याचा प्रयत्न.
1: खूप छान. बरं, एक महिला उद्योजक म्हणून व्यवसाय वाढवायला अनेक अडचणींचा आव्हानांचा सामना पण करावा लागतो, कारण तुम्ही इतका मोठा व्यवसाय उभा केला आहे आणि या समाजामध्ये तुम्हाला बरीच आव्हानं पण आलेली असतील, खूप अडचणी पण आल्या असतील आणि असे अनेक अनुभव पण आले असतील की ज्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं.
0: खरं म्हटलं तर 75% अनुभव चांगले आले आणि 25% अनुभव वाईट आले. पण एक आहे, वाईट अनुभवच सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे, कारण आपण जर कोणाला प्रेरणा देत असेल तर त्याचं चांगलं चित्र समोर जर असेल तर मुलांना जर अपयश आलं या अपयशातून यशाची पायरी कशी गाठायची हे जर खरं अर्थाने जर शिकायचं असेल तर पहिले अपयश का आलं हे शोधायला पाहिजे, आणि अपयशातून मार्ग काढण्याची एक कला असते आणि ती पण शिकायला पाहिजे. काय होतं, आज मुलांसोबत एक मोठं चित्र उपलब्ध झालं की हा व्यक्ती इतका मोठा झाला, पण तो कसा झाला हे खूप महत्वाचं असतं.
1: अनेक अडचणी
0: म्हणजे खूप मोठ्या मोठ्या असतात, पण अडचणीवर मात करता येतं हे आजच्या काळात पटायला पाहिजे. काय होतं, उद्योगाचं क्षेत्र हे इतकं कठीण क्षेत्र आहे माझ्या मते की त्याच्यामध्ये पदोपदी अडचणी आहे, म्हणजे दिवस उगवल्यापासून संध्याकाळ मावळेपर्यंत अडचणी आहे, पण त्या जेव्हा आपण सोडवतो ना तेव्हा एक संध्याकाळी असा आनंद मिळतो की आपण युद्ध जिंकलेला. आणि हा खरा अनुभव समाजामध्ये जे काही शिकायला मिळतं ते उद्योगामध्ये शिकायला मिळतं. माणसाचे स्वभाव कळतात, म्हणजे असं म्हणा ना, पूर्ण MBA एका उद्योगात होतो, फायनान्स मध्ये MBA होतो, मॅनेजमेंट मध्ये MBA होतो, मेकॅनिझम मध्ये MBA होतो, आणि मनी मध्ये म्हणजे MBA करता येतं,
1: पूर्ण डिग्री मिळून जाते
0: MBA ची आणि कॉलेजमध्ये गेल्यावर एक MBA कराल, एक स्पेशलायझेशन राहील तुमचं, पण उद्योगामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे MBA होता येतात. दुसरा प्रश्न असा असतो की अडचणीपेक्षा चांगले जे अनुभव येतात ते अविस्मरणीय असतात, कारण एखादी घटना अशी घडते की आपण तिथे पूर्णपणे कोलमडून जातो, आपल्याला उभं राहायची ताकद नसते, आणि अशा परिस्थितीमध्ये एक परमेश्वरी योगायोग म्हणावा किंवा आपल्या कार्याची किंमत म्हणावी किंवा आपल्या कार्याची पावती म्हणावी असा एखादा चांगला अनुभव मी तुम्हाला सांगतो. काय झालं, मला जेव्हा मी पापड तयार करायला गेली तर तो काळ अगदीच म्हणजे असा होता की उद्योगाला महिलांचा सहभागच नव्हता. मग अशा परिस्थितीत मी मार्केटिंगसाठी एका दुकानामध्ये गेली

आणि दुकानाला सांगितलं की माझा माल तू विकतो का, तर कमिशन द्यायला मी तयार आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम मी तुमचा माल विकू शकत नाही, कारण प्रॉडक्टचं जेव्हा आपण कुठलंही उत्पादन करतो ना त्याचं पॅकेजिंग खूप महत्वाचं असतं, कारण त्या दुकानदाराला ठेवायला किती पेस्ट लागतो आणि त्याच्यानुसार तो आपला माल ठेवेल की नाही, ही मला त्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळाली त्या दुकानदाराकडनं. आणि मी मार्केटिंगमध्ये जे काही नंतर बदल केले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुमचा 10 किलो जर पापड दुकानात ठेवला ना तर 5 दुकान पूर्णपणे भरून जाईल. त्यांची अडचण मी समजावून घेतली आणि मी त्या प्रॉडक्टवर एवढा स्टडी केला की त्याला छोट्या जागेत मध्ये 10 किलो माल फक्त 10 बाय 10 जागेत म्हणजे 10 इंच बाय 10 इंचच्या एका कोक्यामध्ये कसा बसवता येईल याच्यावर मी प्रेरणा मिळाली. म्हणून हा एक चांगला अनुभव असतो. वाईट अनुभवामध्ये पण चांगले अनुभव वाईट अनुभव असतातच. मार्केटमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट येतं तेव्हा त्यांना आपली मजबुरी वाटतं की यांना कुठल्याही किमतीमध्ये मागितलं आणि किती दिवसाच्या उधारीवर मागितलं तरी ही व्यक्ती देणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराकडून मला खूप मोठा धोका झाला आणि

0: मी मार्केटिंग मध्ये जे काही नंतर बदल केले ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांनी मला सांगितलं की मॅडम, मी तुमचा 10 किलो जर पापड दुकानात ठेवला ना, तर 5 दुकान पूर्णपणे भरून जाईल. त्यांची अडचण मी समजावून घेतली आणि मी त्या प्रॉडक्टवर एवढा स्टडी केला की त्याला छोट्या जागेत मध्ये 10 किलो माल फक्त 10 बाय 10 जागेत, म्हणजे 10 इंचाच्या एका कोक्यामध्ये कसा बसवता येईल याच्यावर मी प्रेरणा मिळाली. म्हणून हा एक चांगला अनुभव असतो. वाईट अनुभवामध्ये पण चांगले अनुभव वाईट अनुभव असतातच. मार्केटमध्ये जेव्हा एखादं प्रॉडक्ट येतं तेव्हा त्यांना आपली मजबुरी वाटतं की यांना कुठल्याही किमतीमध्ये मागितलं आणि कितीही दिवसाच्या उधारीवर मागितलं तरी ही व्यक्ती देणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराकडून मला खूप मोठा धोका झाला आणि त्यांनी आमच्याकडचा पापड घेतला. मी सर्व माल त्याला दिला आणि त्यांनी मला पैसे चक्क देण्यास नकार केला. जवळजवळ 80,000 बिल होत. अशा परिस्थितीत मी काय करावं सुचत नव्हतं आणि मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही मला माल वापस द्या, जेणेकरून मी त्या मालाचा रियूज करून काहीतरी करता येईल. पण त्यांनी मला साप नकार दिला आणि दररोज चक्रांत मारून मी तो माल मागवला. त्याच्यापैकी फक्त मला 10,000 माल वापस मिळाला. पण तोही पापड 6 बाय 6 पापड अगदी पोह्यांच्या तुकड्यांमध्ये मला वापस मिळाला. आणि त्या प्रॉडक्टचं काय करावं हे मला कळत नव्हतं. म्हणून मी 96 मधली गोष्ट आहे, गाडगे महाराजांच्या यात्रेमध्ये त्या प्रॉडक्ट पासून उपासाची वडी तयार केली. ते कूट भिजत घातलं आणि त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून एक पदार्थ तयार केला, जो माझा बेसिक पदार्थ, माझा फॉर्म्युला होता. आणि ते वडे मी 10 दिवस विकून त्याच्यापासून मी 80,000 रुपये जेवढं माझं बिल डुबलेलं होतं, 1 रुपया प्लेटने 80,000 वडे विकले. माझ्या उद्योगाला परत सुरू.
1: अगदी अगदी खूप छान. म्हणजे याला म्हणतात बिझनेस माइंड.
0: हा, म्हणजे अडचणी आल्या ना तर मात कशी करायची, मार्ग कसा काढायचा हे महत्वाचं.
1: अगदी
0: नुसतं पैसा असून जमत नाही, तर तुम्हाला तुमची जिद्द, चिकाटी आणि योगदान इतकं असावं की तुम्ही त्यागलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की उद्योगाला तुमचं बाळ समजा. जशी गृहिणी घरकाम सांभाळून जॉब पण करते पण बाळाला कुठलंही अंतर देत नाही, तसंच आपण आपल्या उद्योगाला आपलं बाळ समजा.
1: अगदी अगदी. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आणि मी उद्योगिनी ही मालिका आपण ऐकत आहात आणि या मालिकेअंतर्गत आपल्यासोबत आहे चंदाताई वानखडे.

0: प्रचंड ते तुम्ही स्वतः एवढ्या मोठ्या व्यावसायिक आहात, पण समाजामध्ये पण अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना गरज आहे, तर अशा महिलांना तुम्ही रोजगाराच्या संधी देता का?
1: माझी जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहतो की माझ्या सोबत अनेक महिलांनी उद्योग करावे, म्हणून मी बचत गटांना प्रेरणा द्यायसाठी किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करते. काही छोटा मोठं भांडवल लावून जर एखादा उद्योजक तयार होत असेल तर त्याला मी तशी गाईडलाईन देते, काही स्वतःचे फॉर्म्युले पण सांगते, स्वतःच्या अडचणीचे अनुभव सांगते. काही महिला अशा असतात की एक अडचण आली की उद्योग बंद. अरे उद्योग बंद नका करू, अडचणीवर मात करा, त्यामधून मार्ग काढा आणि मार्ग अवश्य निघतो हे माझ्या 35 वर्षाच्या अनुभवात
0: अगदी मला सांगते. म्हणजे तुम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच महिलांना मार्गदर्शन पण केलेलं आहे.
1: शेवळ्यांचे मार्गदर्शन करते कॉलेजमध्ये, पण मुलांना उद्योजक बनावं यासाठी काहीतरी प्रयत्न करते. कारण नोकरी मिळवण्यापेक्षा एक उद्योजक बनला तर तो 10 नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. मोठा उद्योग जर झाला तर 1000 नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आणि आज जी देशाची समस्या आहे, बेकारी वाढते आहे, त्याला उद्योजकच सावरू शकतो.
0: आणि बघा ना, व्यवसाय करताना त्याला खूप वेळ पण द्यावा लागतो, तर कुटुंब आणि व्यवसाय यात तुम्ही समतोल कसा साधला? कारण कुटुंब पण सांभाळणं एक स्त्रीसाठी खूप महत्वाचं ठरतं.
1: तसं उद्योगाची अडचण आली म्हणजे कुटुंब थोडं बाजूला करायचं आणि पहिले उद्योगाची अडचण सोडवायची, परत कुटुंबाकडे परत यायचं. आणि असं जर करत राहिलं तर शिकायला पण मिळतं आणि आनंद पण मिळतो,
0: आणि अशामध्ये कुटुंबाचा साथ पण आपल्याला मिळतो, हो ना? व्यवसायामध्ये आज खूप स्पर्धा आहे, तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग तुम्ही काय करता?
1: स्पर्धेत टिकायचं असेल ना तर क्वालिटी मेंटेनन्स अगदी योग्य प्रमाणात करावी. दुसरी, कुठल्याही प्रकारची भेसळ न करता जर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडत असेल तर आपल्याला काळजी करण्याचं काहीच काम नाही. तिसरं, रिझनेबल रेट, म्हणजे आपली MRP जर रास्त असेल, लोकांना परवडण्यासारखी असेल, तर जास्त पैशाच्या मागे न लागता आपण आपला नफा काढावा आणि तो तेवढाच काढावा की जो बाकीच्यांच्या खिशाला परवडेल असा. कारण फक्त किमती

0: अडवून मालाची विक्री होत नाही, त्याला क्वालिटीची जोड असावी, परत रिझनेबल किंमत पण असावी, तर मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकता. हा आजचा मार्केटिंग स्पर्धेचा विषय आहे. आणि स्पर्धेमध्ये जर तुम्हाला युनिक प्रॉडक्ट असेल, काही आगळं वेगळं मिळत असेल, तर ग्राहक त्याचे दोन पैसे द्यायला जास्त तयार पण असतो.
1: अगदी, कारण टेस्ट खूप महत्वाची आहे.
0: आणि आहार म्हटलं की खाद्य आलं, खाद्याशी संबंधित जर उद्योग असेल तर त्यांनी प्रायोरिटीवर ती काळजी घ्यावी की माझं खाद्य शुद्ध कसं असेल. शुद्धता किती प्रमाणात ठेवावी हा त्याचा त्याचा भाग असतो, पण शुद्धतेचं असलेलं उत्पादन हे लोकांना डोळे मिटून खरेदी करतात, म्हणजे स्पर्धेचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही.
1: पण आपली शुद्धता आपण कशी काय पटवून देऊ शकतो ग्राहकांना? मग
0: ग्राहकांना वेळोवेळी एखादी इनॉग्रेशन आहे त्यानिमित्त आपली फॅक्टरी त्यांना दाखवावी, आपल्याकडची जी स्वच्छता आहे ती त्यांच्या नजरेस जर भरली तर ते 10 लोकांना ते नेऊन सांगतात. म्हणजे आपण 100 लोकांना जरी बोलवू शकलो नाही तरी 10 लोकांना काही ऑर्गनायझर कार्यक्रम करावे, ऑर्गनाईज करून त्या कार्यक्रमामध्ये त्यांनाच त्यांचं काम बघायला मुभा द्यावी की आमची फॅक्टरी तुम्ही बघावं. साधारण काय होतं, कुठल्याही फॅक्टरीमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये आतल्या भागाला जाण्याची परवानगी देत नाही, पण मी याच्या विरुद्ध वागते. मी सगळ्यांना सांगते तुम्ही सगळं बघा, म्हणजे आपली स्वच्छता, भांडी कुंडी, आपल्या मशिनरी किती स्वच्छ आहे आणि आपली क्वालिटी कशी मेंटेनन्स केल्या जाते हे जर लोकांना कळायला लागलं तर स्वच्छतेच्या बाबतीत आपण 100% प्रामाणिक असल्याचं भास होतो ना.
1: अगदी अगदी बरोबर. पण आता हे सांगा की तुम्ही ज्या काळात व्यवसाय सुरू केला होता तो 91, 92, 93 चा काळ होता आणि आज 2026 चा काळ आलेला आहे, तर खूप बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे, महिलांच्या विचारसरणीत बदल झालेला आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालाय. तर तो काळ आणि आजचा काळ यामध्ये तुम्ही काय फरक सांगू शकाल?
0: जशी मागणी वाढते ना तसा पुरवठा हा व्हायलाच पाहिजे, हा उद्योगाचा नियम असतो. आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळं मागणी तेवढा पुरवठा करण्याचं काम आपण तंत्रज्ञानानेच करू शकतो. तर मॅन्युअली पापड वाटून घ्यायचं जर काम आज महिलांकडून करायचं म्हटलं तर बायांना घरची पापड लाटणं सुद्धा जड व्हायला लागले आहे. तर आपण इतक्या महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पापड लाटून घेऊ शकत नाही. म्हणून आज जी टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे की आता कोणत्याही प्रकारचा हाताचा स्पर्श न होता ऑटोमायझेशन मध्ये युनिट चालत आहे माझं, आणि त्याच्यामध्ये कुठलाही हँड टच न होता गोळा भिजवण्यापासून तर लाटून वाळवण्यापर्यंतची सगळी प्रोसेसिंग ऑटोमायझेशन मध्ये चालते. आणि ह्या तंत्रज्ञानाचा एवढा मोठा फायदा झाला की जिथे आपण 10 किलो पापड विकायचं तिथे आज मी 10 क्विंटल पापड विकू शकतो.
1: छान, म्हणजे त्या काळामध्ये थोडस कमी प्रमाणात
0: होतं, त्याच्यामुळे उद्योग इतके मोठे लवकर व्हायचे नाही.
1: खूप छान चंदाते, तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्यवसाय छोट्या स्वरूपापासून खूप मोठ्या स्वरूपापर्यंत नेलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा व्यवसाय आज गेलेला आहे, यासाठी तुम्हाला बरेच पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमच्या सगळ्यात आठवणीचा असा पुरस्कार कोणता आहे?
0: माझ्या सर्वात आठवणीचा आणि पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्र उद्योगीने पुणेला. त्यावेळी मला अमरावतीमध्ये फारशी लोक काही ओळखायची नाही, पण कुठेतरी माझी दखल पुण्याच्या कृषी विभागाने घेतली. तो कृषी पुरस्कार होता आणि कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी तेव्हा मी ज्वारीचे पापड, बाजरीचे पापड, मक्याचे पापड असे सगळे पापडाची 13 प्रकारची रेंज वापरत होती. आणि लोकांना एकच पापड माहित असतो, मूंग उडदाचा. आणि याच्या व्यतिरिक्त मी जी प्रॉडक्ट बनवली कारण मला पैसे लवकर कमवायचे होते आणि कमी भांडवलामध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी एक आगळं वेगळं प्रॉडक्ट मी तयार करायचं ठरवलं. म्हणून मी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, भगर, पोटॅटो पापड, मूग उडद ह्या सगळ्या टाईप्स मध्ये पापड तयार केले आणि याची दखल पुण्याने घेतली. आणि पुण्याकडून मला जेव्हा पत्र आलं की तुम्हाला बा पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात येत आहे, पण 5 दिवस इंटरव्ह्यू आणि 5 दिवस थिअरिटिकल पेपर राहतील. मी स्वतःच त्या गोष्टीची स्वतःच निर्माण केलेलं होतं आणि मला स्वतःचाच अनुभव होता त्याच्यामुळे मला बाकी काही माहित नाही. पण ज्यावेळेस मी पुण्याला पोहोचले पुरस्कारासाठी त्यावेळी मला असा एक वाईट अनुभव आला. लोकांचा पाहण्याकडे दृष्टिकोन जो असतो ना तो थोडा वेगळा होता, कारण बाकी जे कंपन्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेल्या होत्या पुण्याच्या होत्या, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण सगळीकडचे होते आणि मी त्याच्यामध्ये एकदम पुअर कंडिशन मधली स्त्री दिसत होती. आणि ती पुअर कंडिशन मला माझा स्वाभिमान होता कारण मी जशी आहे तशी त्यांच्या समोर प्रदर्शित होती. पण प्रश्न असा होता त्यांचे सीए होते इंटरव्ह्यू साठी, त्यांच्या बाकीच्या जे काही अकाउंटन्सी असेल, बाकीच्या काही बँकिंग असेल त्याच्यासाठी सगळे उत्तरं द्यायला, माझी उत्तरं मीच द्यायची आणि माझे पेपर पण मी सोडवायची. आणि जेव्हा 1000 मधून 8 लोकांची नावं सिलेक्ट झाली शेवटच्या टप्प्यात आणि त्या 8 मध्ये परत त्याच्यामधून 3 नावं सिलेक्ट होणार होती तेव्हाच माझा तर विश्वास नव्हता, पण मी 8 पर्यंत पोहोचलेली होती. हा माझा सगळ्यात चांगला अनुभव होता की मी कशा

0: इकडे भान न ठेवता फक्त मला एकच हे होतं की मी केलेल्या कार्याला मला कसं लोकांसमोर आणता येईल एवढं सांगायचं होतं. आणि माझं जेव्हा गणेश क्रीडा मंचावर नाव उच्चारलं गेलं तेव्हा अक्षरशः मी भारावून गेले होते की माझं नावच नसावं हे, कारण मला अपेक्षा नव्हती. आणि अपेक्षा नसताना एखादं जर आपल्याला काही मिळालं तर हे तर मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझी अपेक्षाच नाही पुण्यासारख्या ह्याच्यात एका ग्रामीण विभागातील लेडीज इथपर्यंत पोहोचेल आणि मला पुरस्कार मिळेल. पण जेव्हा माझं नाव तर मला तिथपर्यंत चालणं सुद्धा शक्य होत नव्हतं असा अनुभव होता.
1: आणखी कोणते कोणते पुरस्कार मिळाले तुम्हाला?
0: मला बरेच आहे, बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार आहे, महाराष्ट्र उद्योगिनी आहे, जिल्हा उद्योगचा पण पुरस्कार आहे. आता मागच्या 24 मला नॅशनल अवॉर्ड मिळाला दिल्लीला.
1: तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला मिळालेल्या या पुरस्कारांसाठी. तर एक महिला जेव्हा उद्योग क्षेत्रात उतरते तेव्हा देशाच्या आणि समाजाच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळते. गरज आहे ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची, हो ना? तर आपल्या समाजातल्या महिलांना, आपल्या भगिनींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: माझा एवढा संदेश आहे की प्रत्येक स्त्रीने सक्षम व्हावं आणि तिने भांडवल नावाखाली जी काही त्यांच्या मनाची मानसिकता आहे ना, भांडवल म्हणजे घरातल्या वस्तू घेऊन जरी त्यांनी उद्योग सुरू केला तरी त्यांचा उद्योग हा मोठा होऊ शकतो, फक्त तिने त्याच्यामध्ये पूर्ण योगदान द्यावं. घर सांभाळून उद्योग करून जर दिवसाकाठी ती बाई 400 रुपये जरी कमवत असेल ना तर तिला नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट अजून मला भासते की स्त्रियांना सुरक्षित नोकरी हवी असते आणि त्या सुरक्षिततेसाठी महिलांनीच उद्योजक बनावं आणि अनेक महिलांना नोकऱ्या द्याव्या.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. तेव्हा मैत्रिणींनो, नक्की या गोष्टींवरती विचार करा, कारण आपली इच्छा असते पण पुढे जाण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते. तर ती हिंमत आज आपल्याला चंदातेंशी बोलण्यातून मिळालेली आहे, त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळालेली. चंदाते वानखडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी, तुमच्या प्रवासाविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: या माझ्या बोलण्यातून 4 उद्योजक महिला जरी निर्माण झाल्या तर मला इथे येण्याचं खरंच भाग्य लाभलं असं वाटेल मला, त्यामुळे मी तुमच्या पण खूप आभारी आहे.
1: तर चंदाते, जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण नक्की ऐकूया.
0: चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया.

तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये चंदा वानखेडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, सणावारांच्या या दिवसांमध्ये प्रत्येक सणाचा उत्सवाचा आनंद आपण भरभरून घेत असतो. आता सध्या तर आपल्या सर्वांना नवरात्रीचे वेदही लागलेले असणार आहे. सणावारांच्या या दिवसांमध्ये कामांची यादी जरी मोठी असली तरी उत्सवाचा आनंद हा काही वेगळाच असतो. आता नवरात्र म्हणजे देवीची उपासना, स्त्री शक्तीचा जागर, गर्भादांडियाची धमाल. खरंच मैत्रिणींनो, आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद का घेऊ शकतो? कारण आपण आपल्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी बघू शकतो. डोळा हा मनुष्याच्या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग. जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीच नसेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात फक्त अंधार आणि अंधारच असतो. मैत्रिणींनो, जगभरात अनेक लोकांना डोळ्यांशी संबंधित काही ना काही आजार आहेत. सामान्य जनतेमध्ये डोळ्यांविषयी जागरूकता निर्माण करणं तसंच अंध व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीदानाच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण करण्यासाठी जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. मैत्रिणींनो, यावेळीची जागतिक दृष्टीदिनाची थीम आहे डोळ्यांवर प्रेम करा. तेव्हा

ज्यांमुळं आपण हे जग बघतो त्यांची काळजी घ्या। तर मैत्रिणींनो, चला तर यानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे। यानंतर आपल्या साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकणार आहोत। चला तर

माझी पहिली कविता आहे सांजवेळी. आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, आभासी स्वप्न दुनियेत नकळत मी शिरते, कातर वेळी मुग्ध होऊनी जणू नभात मी फिरते. दाटलेल्या ढगांना सावरत, दाटलेल्या ढगांना सावरत, हळूच क्षण टिपते, निळाईला भेदत जाऊन स्वतःच मग फुलते. हिंदोळलेली स्वप्न घेऊनी, हिंदोळलेली स्वप्न घेऊनी किनारागत जाते, पिवळी छाया झेलून अंगी सूर नवे गाते. मनात माजवून काहूर सारा, मनात माजवून काहूर सारा, मग पांगत पांगत जाते, मिठीत सावळा क्षितिज घेऊनी सांज वेडी होते. अस्त देखणा बघावया, अस्त देखणा बघावया, चंद्र सोबती घेते, झरझर पहाट होताना, झरझर पहाट होताना, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते, मग अलगद बाहेर पडते. दुसरी कविता आहे आई. आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास, आई पंढरीची वारी, आई विठ्ठलाचा भास, भुकेला लिकराचा म्हणे आई अगणिक श्वास. आई निर्मळ अभंग, आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर, आई निर्मळ अभंग, आई हरी नामाचा गजर, लेकरा बघून लोचनी तिचा फुटतो पाजर. आई कैवल्याचा घास, आई कैवल्याचा घास, आई श्रावणाचा मास, आई कैवल्याचा घास, आई श्रावणाचा मास, जगी येणारा सर्व तिची धरतो कास. आई नाथाचे बोल, आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल, आई नाथाचे बोल, आई शब्दांचे मूल, जन्मो जन्मीचा प्रवास तिच्या गर्भात खोल. आई मायेचा हात, आई मायेचा हात, तिला नसते जात, आई मायेचा हात, तिला नसते जात, जन्मा घालून लेकरा ती पुन्हा टाकते काथ, ती पुन्हा टाकते काथ. माझी तिसरी कविता आहे झाड. झाड असतं आशेच, झाड असतं आशेच, नसतं कुठल्या भाषेच, झाड असतं आशेच, नसतं कुठल्या भाषेच, दिसतं हिरव्या रंगाच, जातीच ना धर्माच. नाही वैर कुणाशी, नाही वैर कुणाशी, सतत उभा पाठीशी, नाही वैर कुणाशी, सतत उभा पाठीशी, लढत जात ऋतूशी, घट्ट विलक्त मातीशी. दिसतं मोठ्या उंचीच, दिसतं मोठ्या उंचीच, भेव नाही रातीच, दिसतं मोठ्या उंचीच, भेव नाही रातीच, झाड असतं सर्वांचं, नसतं कुठल्या गर्वाचं. कारण आहे राहसाच, कारण आहे राहसाच, सगळं कस वादाच, कारण आहे राहसाच, सगळं कस वादाच, दुःख किती झाडाच, न बोलता सोसायचं. झाड देतं विसावा, झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा, झाड देतं विसावा, गुण त्याचा शिकावा, ठेवत नाही दुरावा, माणुसकीचा तो पुरावा, माणुसकीचा तो पुरावा. माझी पुढची कविता आहे माया बाप. दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, दूर गेल्यावर माया बाप मले आठवते, फटके पडले दुनियेचे डोयात आता साठवते. चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, चुलीवरच्या तव्यासारखा तो लई व्हता तापत, वरून लाल दिसला तरी आतून व्हता गोठत. हाटेलात गेल्यावर, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता, हाटेलात गेल्यावर खिशात हात टाकत व्हता, पोटाले लागलं तरी स्वतःसाठी खर्चत नव्हता. खांद्यावर बसवून मले, खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत, खांद्यावर बसवून मले, साऱ्या गावात व्हता मिरवत, खेटर नवी मले देऊन अनवानी तो हिंडत, खेटर मले देऊन अनवानी तो हिंडत. दौडत छायेत छिदोरी मले रोज आणत व्हता, दौडत छायेत.

छिदोरी मले रोज आणत होता, चार पैशासाठी काबाड करत होता स्वतः। दुखातून सुख कसं भोगावं, दुखातून सुख कसं भोगावं त्यानं मले शिकवलं, दुखातून सुख कसं भोगावं त्यानं मले शिकवलं। भोक होती बनियानवर पण थिगळ नाही दाखवलं। सारं वैभव पुढ्यात पर मायेची रास चढत नाही, सारं वैभव पुढ्यात पर मायेची रास चढत नाही। डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही, डोंगरासारखा उभा मोर माया बाप दिसत नाही। माझी पुढची कविता आहे तू म्हणू की तुला, तू म्हणू की तुला म्हणू आठवांचा तू पाऊस जणू, तू म्हणू की तुला म्हणू आठवांचा तू पाऊस जणू, सांग तुला मी काय म्हणू। भर उन्हाच्या तू लाहीत असे, भर उन्हाच्या तू लाहीत असे, किनाऱ्यावरच्या वाळूत दिसे। उसळणारी तू लाट जणू, उसळणारी तू लाट जणू, सांग तुला मी काय म्हणू। तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे, तू फुलांची माळ आहे की स्पर्शाचा भास आहे। तुला केसात माळू की बाहूत पाहू, तू दरवळणाऱ्या सुगंधात जणू, सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू। अंधाराची तू कास आहे, अंधाराची तू कास आहे, उजेडाची तू आस आहे। बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, बेभान श्वासावर कोसळलेली तू वीज जणू, सांग तुला मी काय म्हणू, सांग तुला मी काय म्हणू। तू म्हणू की तुला म्हणू आठवांचा तू पाऊस जणू। माझी पुढची कविता आहे पाऊस। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। काळ्याभोर केसात तुझ्या, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं। गालावरच्या खळीसोबत, गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं, हवं तेवढं तुझ्या संग नाचता आलं असतं। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। टपोऱ्या डोळ्यात तुझ्या, टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं, टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मनभरून बघता आलं असतं, अश्रूंसोबत तुझ्या भिजता आलं असतं। ओठावर तुझ्या, ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं, ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं, काना बनून तुझा मिरवता आलं असतं। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। भावनांना तुझ्या, भावनांना तुझ्या जपता आलं असतं, मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं। भावनांना तुझ्या जपता आलं असतं, मिठीत तुझ्या येताना जवळून बघता आलं असतं। क्षणभर का होईना, क्षणभर का होईना तुझ्यावर बरसता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। नाकावर तुझ्या, नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं, नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं, थोड्या वेळ तुझ्यावर रुसता आलं असतं। डोकावून हृदयात तुझ्या, डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं, डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं। ओलचिंब करून तुला, ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं। मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं, तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं। माझी पुढची कविता आहे चांदण चांदण झाले, काळो खाच्या गर्द राती मुग्ध चांदणी झाले, काळो खाच्या गर्द राती मुक्त चांदणी झाले, शीतल ओल्या शरदात न्हावनी मिठीत तुझ्या आले। ओंजळीत झेलुनी चांदण वारा, ओंजळीत झेलुनी चांदण वारा, कोसळणारी सरी

झाले, ओंजळीत झेलुनी सांदनवारा कोसळणारी सरी झाले, गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे, गोंदवून घेता क्षणस्पर्शाचे चांदण चांदण झाले, हळूच पांघरून चांदणे, हळूच पांघरून चांदणे, मी नववधू झाले तुझ्यात विसावून पुन्हा, तुझ्यात कोजागिरी झाले तुझ्यात विसावून पुन्हा एकदा, कोजागिरी झाले तुझ्यात विसावून पुन्हा एकदा, कोजागिरी झाले। माझी पुढची कविता आहे माहेर। क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे, क्षण आनंदाचे माहेरच्या सावलीचे, मोहरलेल्या सौख्याचे अभंग सोहळ्याचे, माहेर हाकेचा सांगावा, माहेर हाकेचा सांगावा, माहेर सावलीची ओल, माहेर हाकेचा सांगावा, माहेर सावलीची ओल, रुंजी घातल्या आठवांचा अंतराळ खोल खुल, शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, शिवारात माहेरी जाई जुईचा गंध, भुईच्या गर्भात मायेचा बंध, उन्हाच्या पाठी, उन्हाच्या पाठी बांधली छाया, माहेरची गोधडी तिची उपदार माया, स्वप्नांच्या काठी, स्वप्नांच्या काठी हिंदोळ सारा, सुखद वाटे माहेर वारा, सुखद वाटे माहेर वारा। माझी पुढची कविता आहे भुई। भुईच्या गर्भात असे मायेची ओल, भुईच्या गर्भात असे मायेची ओल, कशी चुकवू माया मातीचे मूल, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, अंगा खांद्यावर तिच्या रान माळ वाढे, भारत सोसुनी पीक सोन्या वाणी काढे, कोसा कोसावर तिचा एगळा रंग, कोसा कोसावर तिचा एगळा रंग, बदलते रंग तरी सारायच्या संग, अंग भिजवून देती, अंग भिजवून देती नभातल्या सरी, अंग भिजवून देती नभातल्या सरी, बीजा अंकुर काढून समाधान उरी, ओल्या अंगाचा सुवास, ओल्या अंगाचा सुवास, नभात दरवळ पोशिंदा जगावा तिची सदा तळमळ, माया दुधाची नसे, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, माया दुधाची नसे तरी तिच्यावर साय, हंबरलेल्या वासराची जशी धावती गाय, जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माया, जन्मोजन्मांतरीची तिची मुकी व माया, उरावर सार तिच्या तरी नाही मागत छाया, उरावर सार तिच्या तरी मागत नाही छाया, तरी मागत नाही छाया। माझी पुढची कविता आहे मी राधा होऊन जाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, चमचमणाऱ्या नभात मुक्त चांदणी गाते, तुझ्यात रंगून मी राधा होऊन जाते, भिरभिरणाऱ्या सरी, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, भिरभिरणाऱ्या सरी पेरित जाते आठव, सावली पांघरून काळी मग उरतो मनात साठव, गर्द ओली हाक तुझी, गर्द ओली हाक तुझी, हृदयाला छेडित जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते, मिठीत येऊन तुझ्या मी राधा होऊन जाते, गंध ओल्या मातीचा, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, गंध ओल्या मातीचा मनास करतो धुंद, रसाळलेला पाऊस उठी धरी पैंजनांचा मृदगंध, बांधित कमानी इंद्रधनुच्या, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्त रंगून येते, बांधित कमानी इंद्रधनुच्या सप्त रंग रंगून येते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते, हरवून तुझ्यात मी राधा होऊन जाते, साध घालुनी वाटेवरती, साध घालुनी वाटेवरती अलगत जाते स्पर्शन, साध घालुनी वाटेवरती अलगत, शहारते अंग हर्षून जवळ येता किनारा, जवळ येता किनारा तुझी लाट होऊन जाते, शृंगार चढवनी मिलनाचा मी राधा होऊन जाते, शृंगार चढवनी मिलनाचा मी राधा होऊन जाते, मी राधा होऊन जाते। माझी पुढची कविता आहे उतराई। कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, कशी उतराई हो तुझ्या आई होण्याला, आभाळागत माया माझ्या लेकराला, तुझा सुखद कल्लोळ,

0: तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजी रे, तुझा सुखद कल्लोळ माझे काळीज साजी रे, भुकेलेल्या तुझ्यासाठी माझे मातृत्व पाझरे, माझं वात्सल्य पांघर, माझे वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, माझं वात्सल्य पांघर देते अंगावर तुला, होई पदरा अडून स्पर्शी कवेल्लाचा मला, मुक्या पाखराच्या उदरातही, मुक्या पाखराच्या उदरातही आईची माया, इवलाशा घरट्यात तिच्या पदराची छाया, माझ्या मायेची ममता, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, माझ्या मायेची ममता सर्व काळ तुझ्या संग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग, उभ्या आयुष्यात माझ्या तुझं कैवल्य अभंग।
1: साहित्य विश्व या मालिकेमध्ये कीर्ती काळमेघ यांच्या या काही कविता आपण ऐकल्यात।

मैत्रिणींनो, आपलं मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच आपण आनंदी आणि सुखी राहू शकतो. हल्लीच्या धावपळीच्या जगण्यात मात्र आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय आणि हल्ली आपण एकमेकांना ऐकणं समजून घेणं कमी होत चाललंय. मैत्रिणींनो, 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्वाचं पाऊल जे त्यांच्या मानसिक आरोग्य सेवेकडे घेऊन जाणार असेल. यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे, खरा आवाज आणि खरा बदल. तसंच मैत्रिणींनो, 11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणूनही जगभरातील मुलींचा गौरव करण्याचा, त्यांचे आवाज, कृती आणि नेतृत्व यांना प्रोत्साहन देण्याचा एक जागतिक क्षण म्हणून साजरा करतात. मैत्रिणींनो, या वर्षाची थीम आहे बाल विवाह संपुष्टात आणा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा. मैत्रिणींनो, प्रत्येक मुलीला बालपण मिळायला हवं. प्रत्येक मुलीला शिकण्याचं, वाढण्याचं, स्वतःचे निर्णय घेण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. तेव्हा आपणही समाजात एकत्र येऊन बाल विवाह संपुष्टात आणूया आणि प्रत्येक मुलीला तिचं भविष्य स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य आणि प्रगती करण्याची संधी मिळवून देऊया.

तेव्हा मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

पे फिदा, मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे,

0: श्रोताओं हम सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर की यादों को आप हमारे इस कार्यक्रम में साझा कर सकते हैं। आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू। औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते। स्केल विदाउट बाउंड्रीज ही IMC 2026 ची संकल्पना आहे। दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
1: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है। हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है। इसलिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है। हमें IMC को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके।
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल। वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे। जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं। भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय। अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे। भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय।

0: औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालय बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4:00 सुमाराला ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
0: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभा वान कलाकार होते. भारतीय चित्रपट सृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले नाना

पाटेकर उत्तम कलाकार होते, त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपट सृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपट सृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपट सृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सिंहवा दियूं मैं।

ちょっと待って。

श्रोते हो, आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजता आहेत.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. एफआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओकडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही मतदार अर्ज करू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या IMC अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते. स्केल विदाऊट बाउंड्रीज ही IMC 2026 संकल्पना आहे. दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञान विषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी GST परिषद बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत. GST अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं GST संबंधित वादविवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला काल 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
1: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामतः ग्रामीण भागात सुमारे 10 कोटी

0: 28 लाख शौचालय बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणण्याची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या अयोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोना पावला इथं त्यांच्या घरात आज 4:15 ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर 4:15 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. निधनोत्तर तपासणीनंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोंजे इथं त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवनकार्याविषयी अधिक माहिती.
2: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
3: To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये. विधात्या तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
2: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाय, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
1: नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर हे अष्टपैलू प्रतिभावंत कलाकार होते असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर यांनी आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानं रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली.

0: असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले,
1: एक सिद्ध असत कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक, जेवढी बिंदू आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. त्यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाविषयी नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
3: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: फूल खिलते है, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती है.
5: मन का रेडियो बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा.
2: सुनते रहिए 101.5 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी का अमरावती केंद्र.

FM ₹1.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल। त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले। एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदान

0: नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ईसीआय नेट ॲपवरही अर्ज भरता येतील. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी आदरांजली व्यक्त केली आहे. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या लेखिका अॅनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. द ब्युटी ऑफ द हजबंड, अ फिक्शनल एसे इन 29 टँगोज, नॉक्स, ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, अ नॉवेल इन वर्स यासारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. $12,00,000 ही या पुरस्काराची रक्कम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,045 अंकांची घसरण झाली आणि तो 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5:03 आणि 6 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज दिले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले आहे. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबर पूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि बीएलओ कडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECINET ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. तसंच युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. या अंतर्गत विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत अटल इनोव्हेशन मिशन बद्दल.
1: देशात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने 2016 नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनची स्थापना करण्यात आली. त्यावेळी संशोधन आणि स्टार्टअपची बहुतांशी कामगिरी काही मोजक्या संस्था आणि महानगरांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याच्या संधी कमी होत्या. या पार्श्वभूमीवर मिशन अंतर्गत 2 स्तरांवर काम करण्यात आलं. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर, सेन्सर्स, रोबोटिक्स किट आणि इलेक्ट्रॉनिक्सची साधने उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत. याशिवाय 72 अटल इन्क्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यक मार्गदर्शन आणि मदत दिली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं अटल इनोव्हेशन मिशनची विस्तारित कार्यकक्षेसह 2028 पर्यंत मुदतवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर नव्हे तर शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची आणि नवोन्मेषाची मानसिकता विकसित करण्यावर या मिशनचा भर आहे.
0: 57व्या GST परिषदेच्या बैठकीत करदात्यांना दिलासा देणारे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. GST अंतर्गत अटक करण्याचा अधिकार हटवण्याची शिफारस करण्यात आली असून खटला चालवण्याची मर्यादा 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वसाधारण दंडाची रक्कम 25,000 10,000 रुपये करण्यात येणार आहे. किमान शिक्षेची तरतूदही हटवण्यात येणार असून दंड किंवा कारावास अथवा दोन्हींबाबतचा निर्णय न्यायालयाच्या विवेकाधिकारावर असणार आहे. भारतीय वायुसेनेचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतो आहे. यंदाच्या स्थापना दिनाची संकल्पना अभेद्य, अचूक आणि सटीक अशी आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी भारतीय वायुसेना राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त वायुसेनेच्या शूर जवानांना शुभेच्छा देत त्यांचं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेला सलाम केला आहे. महाज्योती आणि वनआरटीच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या चाळणी परीक्षेत पुणे आणि नांदेड इथं काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचे अहवाल, CCTV फुटेज आणि तांत्रिक नोंदी तपासण्यात येणार आहे. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज सकाळी गोव्यातील डोनापावला इथल्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुडीचा झाला होता. मुंबईतल्या जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकिर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोटी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमॅन, तिरंगा, क्रांतीवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी.

0: नाम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतील पुरस्कार, असे विविध श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम.
1: नाना पाटेकर यांच्या निधनानं चित्रपट सृष्टी आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचं वेगळेपण आणि प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये असल्याचं सांगत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि चित्रपट सृष्टीतील सहकाऱ्यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाला धक्कादायक घटना म्हणत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री डॉ उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान नाना पाटेकर मे महिन्यात नागपुरात पूर्ती सिंचन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जलक्रांती परिषदेला उपस्थित राहिले. आज पुण्याजवळ डोंजे इथं संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून पात्र मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जात असल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या वतीनं आज नागपुरात जोरदार निदर्शनं करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महात्मा गांधी पुतळा व्हरायटी चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. वाशिममध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आज मत वाचवा देश वाचवा मोटरसायकल मोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि SIR रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने सहभागी झाले. कॅनेडियन लेखिका अॅन कार्सन यांना त्यांच्या धाडसी आणि नाविन्यपूर्ण साहित्य निर्मितीसाठी यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. शास्त्रीय साहित्य परंपरेशी सर्जनशील संवाद साधत त्यांनी समकालीन साहित्यासाठी नवीन रूप निर्माण केली, यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ रेड, द ग्लास एसे, इरॉस, द बिटर स्वीट या त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील माता, अर्भक आणि बालकांचं पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार पुढील 3 वर्ष मदर इन्फंट अँड यंग चाइल्ड न्यूट्रिशन अर्थात MIYCN प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे निर्देश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आणि कॅनेडियन लेखिका अॅन कार्सन यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
2: सलाम बॉम्बे में जिस तरह से पहले मैं सहमत नहीं था, मैं सच कहूँ, जिस बार मतलब फिल्म कंप्लीट होने के बाद सलाम बॉम्बे देखने के बाद मुझे ऐसे लगा कि निर्देशक हमारी यहाँ की गरीबी और वो गंदापन कितना है वही दिखाने की कोशिश कर रहा है, ताकि उस पर तो मुझे मैं उतना खुश नहीं था. लेकिन जिस वक्त ये फिल्में मैंने साइन की थी, लेकिन ये त्रिशागनी और इसने मुझे बहुत सुकून दिया. वो सीखने मिलता है, अलग लोगों के साथ काम करके सीखने मिलता है. तो एक प्रोसेस था वो, उस प्रोसेस से मैं गुजरना चाहता था.
3: अच्छा, इन तीनों फिल्मों की बात करते हुए थोड़ा सा गंभीर हो गया है माहौल.
2: क्यों?
3: थोड़ा सा लग रहा है.
2: आप गंभीर हो.
3: तो माहौल को हल्का करने के लिए मैं ये जानना चाहती हूँ, क्रांतिवीर फिल्म में आपने अच्छा खासा डांस किया था बिंदु जी के साथ.
2: हाँ, मैं हिल गया था वहाँ ऐसे, मतलब टेढ़ा बाका उसको डांस कहती हूँ तो मुझे कोई एतराज नहीं है. लेकिन वो उसने, मेहुल कुमार ने कहा ये ऐसे है, मैंने कहा हाँ भाई. और हमारी डांस डायरेक्टर या हमारा डांस डायरेक्टर विजय ऑस्कर आई थिंक डांस डायरेक्टर, उन्होंने कहा, मैंने कहा भाई देखो, एक टेक होने के बाद दूसरे टेक में मैं वैसे ही नाच नहीं सकता, क्योंकि मैंने कैसे नाचा है मुझे ही मालूम नहीं. तो आपने एक बार जो 3-4 कैमरे लगा के जितना करना है वो कर लो
3: जी.
2: क्योंकि मुझे मतलब बिंदु जी के साथ नाचना था. बिंदु जी को कहा, मैंने कहा आप जैसे नाचते हैं वैसे तो मैं नाच नहीं पाऊँ.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी नसलेल्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य मिळेल. त्यांना अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबात समाविष्ट करून कुटुंबातल्या सर्व सदस्यांची आधार जोडणी पूर्ण करून तात्काळ अन्नधान्य उपलब्ध करून द्यायचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आज जारी केले. रेशन कार्ड असलेल्या परंतु स्थलांतर केलेल्या कुटुंबांना जवळच्या रेशन दुकानातल्या ई पॉस यंत्राद्वारे अन्नधान्य द्यायचे आदेश सरकारनं दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दिलं. त्यानंतर याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी 5 ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागे घेतलं. जातीपातीच्या भिंती

0: करून सर्व समाजांमधल्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरात एकत्रित विद्यार्थी वसतिगृह उभारले जाणार आहेत. त्यासाठी योग्य जागा निश्चित करून येत्या 13 तारखेपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. विभागीय स्तरावर 1000 तर जिल्हा स्तरावर 500 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृह उभारली जातील. वसतिगृहासाठी जागा निवडताना केवळ उपलब्ध शासकीय जागेचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करणं सोपं व्हावं, सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, तसंच आरोग्य सुविधा, बाजारपेठ आणि इतर दैनंदिन गरजा सहज उपलब्ध होतील याचा विचार करावा, भविष्यातल्या विस्ताराचीही शक्यता लक्षात घ्यावी असं त्यांनी सांगितलं. एसआयआर दरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोग येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करणार आहे. याशिवाय 12 ऑक्टोबरपूर्वी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि BLO कडेही अर्ज सादर करता येतील. याशिवाय voters.eci.gov.in या वेबसाईटवर किंवा ECI नेट ऍपवरही मतदार अर्ज भरू शकतात. याशिवाय युवा मतदारांची मोठ्या संख्येनं नोंदणी व्हावी यासाठी राज्यातली सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित केली आहेत. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. GST अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. GST परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. GST अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार काढून घ्यायला परिषदेनं आज मान्यता दिली. कोणालाही अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. GST नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीलाही परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही, तसंच यापूर्वीच्या नोटीसा मागे घेतल्या जातील. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयाचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 371 अंकांची घसरण नोंदवत 22,232 अंकांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या वर गेले. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोंजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ऐकूया नाना पाटेकर यांच्या जीवन कार्याविषयी अधिक माहिती.
1: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला. लहान वयातच घरची जबाबदारी पडल्यानं

0: विविध प्रकारची कामं करणारे नाना पाटेकर उत्तम चित्रकारही होते. पोलिसांकरता फरार आरोपींची चित्र काढण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवर हमीदाबाईची कोठी या नाटकातून सुरू केली. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. थंड सुरातली त्यांची संवाद फेक त्या व्यक्तिरेखेविषयी चीड निर्माण करीत असे. सिंहासन, भालू, राघू मैना, सावित्री, माफीचा साक्षीदार, पक पक पकाक, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो, आपला माणूस हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट. विवा शिरवाडकरांनी लिहिलेल्या नटसम्राट मधली मध्यवर्ती भूमिका नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारली. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
1: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाच लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याच्या डोहामध्ये. विधात्या, तू इतका कठोर का झाला? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस.
0: मराठमोळ्या पार्श्वभूमीच्या या कलाकाराने मराठी ठसा बॉलिवूडवर उमटवला. 1978 मध्ये आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडासा रुमानी हो जाए, राजू बन गए जेंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 मध्ये पद्मश्री देऊन गौरवलं होतं. रुपेरी पडद्याबाहेरही त्यांचं व्यक्तिमत्व परखड, क्रियाशील आणि प्रेरक राहिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकीर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
2: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
3: एक सिद्ध असत कलावंत आणि त्याही पेक्षा उत्तम माणूस, मार्गदर्शक, समाजसेवक जेवढी बिरुद आपण त्यांना देऊ तेवढी कमी आहे. त्यांचं निघून जाणं ही एक प्रचंड मोठी क्षती आहे.
2: यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींशी ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्यांची ऑटोग्राफी ऑफ रीड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सचिन वाझे याच्या जामिनाला दिलेली हंगामी स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. नैऋत्य मोसमी पावसानं मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यातून आज माघार घेतली. मुंबईसह राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून पावसानं 5 ऑक्टोबरलाच माघार घेतली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी घोषित तालुक्यांमध्ये मागणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचं आयोजन. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अधिक अंकांनी घसरून 72000 खाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुलवात.

वातावरण आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण राज्यातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संसर्गजन्य साथीचे आजार म्हणजेच घटसर्प, लंपी स्किन आजार यासारखे आजार त्यांना होत असतात. हे सगळं होत असताना आपल्या जनावरांचं नुकसान तर होतच असतं, त्याचबरोबरीने पशुपालकांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि मग अशा वेळेला त्यांना आपण एक आधार देणं किंवा आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि त्यातून दुग्ध व्यवसाय आहे हा कसा चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच यातून त्यांना उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होईल या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर आता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार केला तर बरेचदा विविध अडचणींचा सामना करावा लागत असतो, त्यांना थोडं आधार मिळावा यासाठी काही गोष्टींची गरज असते. तर यात प्रामुख्यानं राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे तर या अंतर्गत पशुधन विमा योजना ही राबवली जाते. तर ही पशुधन विमा योजना नेमकी काय आहे, त्यांना संरक्षण कसं मिळतं, काय काय त्याची प्रक्रिया आहे या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना. हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उपायुक्त ठाणे कार्यालय इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि बहिणींनो.
0: सर आता आपण या अभियानाबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीलाच असं सांगा की राष्ट्रीय पशुधन अभियान हे काय आहे नेमकं?
1: राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र शासन पुरस्कृत एक योजना आहे.
0: बरं.
1: आणि या योजनेचा एक घटक आहे पशुधन विमा योजना. पशुधन विमा योजनेमध्ये जे दुधाळ जनावर आहेत विशेषतः दुधाळ गायी, दुधाळ म्हशी आणि शेळ्या मेंढ्या या जनावरांचा विमा काढणार आहोत. आणि विमा हा एक वर्षाचा, दोन वर्षाचा, तीन वर्षाचा ऐच्छिक असेल शेतकऱ्यावर. त्याच्यासाठी विम्याचा जो काही खर्च येणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला केवळ 15% रक्कम त्याचा हिस्सा भरायची आहे.
0: सर आता तुम्ही हे सांगितलं एवढा एवढा अनुदान मिळतं, पण आता हे जे विम्याचं हप्त्याचं जे प्रमाण आहे किंवा एखादं उदाहरण द्यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल?
1: अगदी सोपं उदाहरण म्हणजे एका दुधाळ गायीचा जर विमा करायचा असेल तर ती जर साधारण आपण 3000 प्रति लिटर अशी तिची किंमत ठरवतो, ज्याशिवाय आपण मार्केटमध्ये सध्या तिची काय प्रचलित किंमत आहे ही पण धरून तिची किंमत ठरवतो. दुधाळ गायीची जास्तीत जास्त 70,000, दुधाळ म्हशीची जास्तीत जास्त 80,000 आणि एका शेळीची किंवा मेंढीची जास्तीत जास्त 7,000 अशी किंमत ठरली जाऊ शकते. किंमत ठरवताना विमा प्रतिनिधी, शेतकरी आणि पशुवैद्यक या तिघांचं साधारण एकमताने ती ठरवली जाते.
0: बरोबर.
1: 100 रुपये जर गायीची किंमत आपण धरली तर 100 रुपयामध्ये एक वर्षाचा विमा काढण्यासाठी 4.3 म्हणजे 4.30 रुपये इतका खर्च येतो. याच्यामध्ये पशुपालकाचा हिस्सा फक्त 65 पैसे आहे.
0: बरं.
1: आणि 3.66 रुपये 100 रुपये त्या गायीची किंमत असेल तर तिचा विमा काढण्यासाठी एक वर्षासाठी फक्त 65 पैसे शेतकऱ्याला भरायला लागतात. 2 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 7.5% हा विम्याचा दर आहे. 3 वर्षाचा विमा काढायचा असेल तर 10.5% हा विम्याचा दर आहे. म्हणजे जर 7,000 जर शेळी असेल तर तिचा 3 वर्षाचा विमा काढायचा असेल 10.5% आणि जी काही रक्कम होते ती फक्त 110 रुपयामध्ये 7,000 शेळीचा 3 वर्षासाठी विमा निघेल. जर ती गाय 70,000 असेल तर तिचा विमा जर काढायचा असेल तर एकूण हप्ता 7,350 येतो, परंतु शेतकऱ्याला केवळ 1,103 रुपये एवढाच हिस्सा भरायचा आहे. 6,248 तीन वर्षाचा विमा काढण्यासाठी त्या गायीचा शासन अनुदान देतं. ही जर दुपटी म्हैस असेल आणि तिची जर किंमत 80,000 असेल तर 3 वर्षाचा विमा काढण्यासाठी 10.5% हा दर आहे. आणि एकूण हप्ता हा साधारण 8,400 येतो, तर 1,260 रुपये फक्त शेतकऱ्याला 3 वर्षाच्या विम्यासाठी त्याला हप्ता भरायचा आहे. ही जी रक्कम आहे ही तर 15% शेतकऱ्याला भरायची आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना विनंती करतो की या योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
0: नक्कीच. म्हणजे हे असं सगळं गणित आहे याचं. तर आता सर एका कुटुंबातील किती पशुधनाचा आपण विमा करू शकतो
1: सद्यस्थितीमध्ये एका कुटुंबात? कुटुंब म्हणजे एका चुलीवर स्वयंपाक करून जेवण करणारा समुदाय असे डेफिनेशन आहे. एका कुटुंबातल्या जास्तीत 10 कॅटल युनिट म्हणजे 10 दुधाळ गायी किंवा 10 दुधाळ म्हशी किंवा 10 दुधाळ जनावरांचा विमा आपण काढू शकतो. आणि जर त्याच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या असतील तर सद्यस्थितीत त्याच्या 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्यांचा विमा काढू शकतो.
0: अच्छा.
1: जे 10 दुधाळ जनावरांचा यामध्ये मोठा शेतकरी असेल आणि त्याच्याकडे जास्ती जनावर असेल तर उर्वरित जनावरांचा पण विमा काढता येतो. परंतु त्याला जी रक्कम होणार आहे 10 जणांच्या वरची जी रक्कम होणार आहे ती त्याला स्वतः
0: भरावी
1: लागेल.
0: बरोबर. आता सर म्हणजे हा विमा जर काढायचा असेल तर यासाठी काय मग पात्रता असणं गरजेचं असतं?
1: सर्वसाधारणपणे

0: जर आपण विचार केला तर अर्जदार हा स्वतः त्या पशुधनाचा मालक असायला पाहिजे किंवा
1: बरोबर.
0: पशुपालक असायला पाहिजे. जे गाय असेल, म्हैस असेल किंवा बकरी आहे, शेळी आहे, मेंढी असेल, त्यांच्या कानामध्ये एक नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन म्हणून आपला प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जनावराच्या कानामध्ये एक आपण युनिक आयडेंटिफिकेशन
1: अच्छा
0: टॅग लावलेला आहे, बिल्ला लावलेला आहे, 12 आकडी. हा
1: बर
0: बिल्ला त्या जनावराच्या कानामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी जेव्हा त्याच्या ऑनलाईन जेव्हा इच्छुक म्हणून नोंदणी करेल, त्याच्यानंतर विमा प्रतिनिधी जेव्हा त्यांना संपर्क करेल, तेव्हा नजीकचा जो पशुवैद्यक आहे त्या पशुवैद्यकांनी आरोग्य दाखला देणं आवश्यक आहे. तो जनावर सुदृढ आहे,
1: बरोबर,
0: काय जी परिगणना होईल त्या जनावराचं, जे बाजार किंमत ठरली जाईल त्याच्यावर जो विमा हप्ता ठरला जाईल, 1 वर्षासाठी असेल, 2 किंवा 3 वर्षासाठी, शेतकरीचा हिस्सा आहे तो त्या शेतकऱ्याला भरणं गरजेचं आहे. आणि त्या जनावराचा पूर्वी कुठच्या अन्य योजनेमध्ये विमा असता कामा नाही.
1: अच्छा,
0: प्रमुख अटी आहेत.
1: बरोबर. आता सर, यासाठी मग विमा कंपनीचं जे पोर्टल आहे तर ते कसं वापरायचं आणि अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रामुख्यानं कशी आहे? मग
0: मी सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना अधिकाऱ्याशी त्यांनी संपर्क साधावा.
1: बरोबर.
0: पशुधनाची सर्वप्रथम नोंदणी करून घ्या, तपासणी करून घ्या. त्यांना त्यांचा जो प्रस्ताव करायचा आहे, ते इच्छुक आहेत, हा त्यांना ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: अँड्रॉइड फोन आहे आणि त्या अँड्रॉइड फोनवर ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीनी एक ऍप तयार केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे अत्यंत फ्रेंडली ऍप आहे, वापरण्यास अत्यंत सोपा असं ऍप आहे.
1: बरोबर.
0: त्या ऍपचं नाव आहे सारस, SARUS, सारस ऍप्लिकेशन. तर अँड्रॉइड ऍप मध्ये पशुपालकांनी पहिल्यांदी प्ले स्टोरला जायचं, त्याच्यानंतर ते जे सारस ऍप्लिकेशन आहे ते सर्च करायचं, शोधायचं. ते आल्यानंतर डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ना ते ऍप वेगवेगळ्या मान्यता मागतं.
1: अच्छा.
0: सर्वात प्रथम ते मान्यता मागेल की तुमचं लोकेशन काय, तुम्ही कुठे आहात, तुमचं ठिकाण, लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड, ते मागेल. त्याला मान्यता द्यायची, अप्रूव्हल द्यायचं. त्याच्यानंतर तो ऍप विचारेल आम्ही या ऍपवर फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो का, त्याला पण मान्यता द्यायची. त्याच्यानंतर ते ऍप विचारेल की आम्ही तुम्हाला ह्याच्यावर सूचना, संदेश पाठवू का, नोटिफिकेशन पाठवू का, त्याला सुद्धा 3 मान्यता द्या. ह्या 3 मान्यता दिल्यानंतर एक इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये इंटरमिडिएटरी म्हणजे मध्यस्थ, शेतकरी म्हणजे फार्मर, पेन्शनर निवृत्त आणि एक CSC म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर, असे 4 त्यात पर्याय असतील. त्याच्यापैकी फक्त एक पर्याय सध्या चालू आहे, शेतकरी. तर शेतकऱ्यांनी स्वतः, मी शेतकरी आहे म्हणून तो पर्याय निवडायचा, फार्मर म्हणून. फार्मर म्हणून त्यांनी निवडल्यानंतर तो त्या फार्मरचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर विचारेल. मग त्या शेतकऱ्यांनी त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर तिथे भरायचा आहे. तो भरल्यानंतर तिथे एक कॅप्शा येईल की आय एम नॉट रोबोट कॅप्शा. मग तो कॅप्शा शेतकऱ्यांनी भरला की त्या शेतकऱ्याला एक OTP त्याच मोबाईल नंबरला येईल की हा मोबाईल नंबर त्याचा स्वतःचा आहे. हा OTP त्यांनी भरायचा. मग त्याला एक दुसरं इंटरफेस ओपन होईल, सेल्फ रजिस्ट्रेशन, स्वतःची नोंदणी करण्याचं. मग आता स्वतःच सेल्फ रजिस्ट्रेशन आल्यानंतर सगळ्यात पहिला त्याला येईल आधार नंबर. मग त्यांनी त्याचा आधार नंबर त्याच्यात टाकायचा. त्याच्यानंतर सेंट्रल KYC, CKYC विचारलं जाईल, ते काय गरजेचं नाहीये भरणं. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण नाव त्याला लिहायचं, फुल नेम, जसं आधार कार्डवर आहे तसं त्यांनी नाव लिहायचं. त्यानंतर त्याला विचारेल फादर्स नेम, ते त्यांनी त्याच्यात भरायचं. त्याची जन्मतारीख विचारेल, ती त्यांनी स्वतःची भरायची. त्याचं जेंडर विचारेल, तो स्त्री आहे का पुरुष आहे. त्याच्यानंतर त्याचा डिटेल ऍड्रेस साठी ओपन होईल. मग डिटेल ऍड्रेस भरताना सगळ्यात पहिल्यांदा राज्य विचारेल. मग महाराष्ट्र निवडायचं, जिल्हा आपला आहे तो जिल्हा निवडायचा, ब्लॉक विचारेल म्हणजे आपला तालुका निवडायचा, विलेज विचारेल. विलेज सुद्धा ड्रॉप लाईन लिस्ट आहे, जर तिथे आपलं सापडलं तर ठीक आहे, नाही तर आपल्या विलेजचं नाव टाईप केल्यानंतर आपोआप ते गाव येतं. ते त्यांनी निवडायचं. प्लॉट नंबर म्हणजे आपला साधारण कुठचा एरिया आहे तिथला लँडमार्क तिथे टाकायचा आहे. आणि पिन नंबर विचारेल. पिन नंबर टाकल्यानंतर तो फॉर्म त्यांनी सबमिट करायचा. फॉर्म सबमिट केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली, तुम्ही भरलेली माहिती ही सफलतापूर्वक नोंद झालेली आहे असा त्याला एक संदेश येईल. त्यानंतर मग एक दुसरे इंटरफेस ओपन होईल, लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे मी इच्छुक आहे ही याच्यासाठी एक लिंक तयार होईल, म्हणजे एक त्याची नोंद आता मी इच्छुक आहे म्हणून विमा कंपनीकडे जाईल. ही जी विमा कंपनी आहे, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी, ज्यांचं हे ऍप आहे सारस, त्यांच्याकडे एक इच्छुक असल्याचा मेसेज तयार होईल. की मग ते विचारतील कोणत्या प्रकारे, तर मग त्यात कॅटल इन्शुरन्स म्हणून निवडायचं आहे. कॅटल इन्शुरन्स मध्ये काऊ, बफेलो, गोट हे जेव्हा तो निवडेल, मग त्यानंतर सबमिट रिक्वेस्ट, तुमची जी काय विनंती आहे ती सादर करा म्हणून येईल. ती नोंदवल्यानंतर एक परमनंट एक नोंदणी क्रमांक तयार होईल.

0: तो नोंदणी क्रमांक आणि तारीख शेतकऱ्यांनी जपून ठेवायची आहे. हे लीड जनरेशन झाल्यानंतर विमा कंपनीला हा मेसेज जाईल, विमा कंपनीचा प्रतिनिधी शेतकऱ्याशी संपर्क साधेल आणि तेथील पशुवैद्य विमा कंपनी तिघ जण तिथे एकत्र भेट देतील, शेत जनावराची पाहणी करतील, त्याचा सगळ्या बाजूनी फोटो घेतील, कानाचा बिल्लाचा फोटो घेतील, त्याचा आरोग्य दाखला घेतील, बाजार भाव आणि किंमत ठरवतील आणि मग त्याचं परिगणना होईल की एक वर्षासाठी दोन किती तीन वर्षाचा विम्याचा हप्ता किती होईल आणि मग तो शेतकरी तो विमा हप्ता विमा कंपनीला भरल्यानंतर त्याची पॉलिसी तयार होईल विम्याची. ती पॉलिसी शेतकऱ्याला याच ऍपवर स्वतःला त्याची दिसू शकेल. अशा प्रकारे हे अधिकृत असं ऑनलाईन पोर्टल आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचं, यानुसार शेतकऱ्याला नोंद करायची आहे.
1: अच्छा, म्हणजे ही अशी सगळी प्रक्रिया आहे,
0: अशी जनावरांचा विमा काढण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वापरून करावयाची प्रक्रिया आहे.
1: आता सर, म्हणजे अर्ज जेव्हा करणार शेतकरी, तर यासाठी मग काय आवश्यक जी कागदपत्र काही लागत असतील तर ते कोणकोणती आहेत?
0: सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्याचं स्वतःचं ओळखपत्र, जे आधार आपण कार्ड म्हणूया, दुसरं त्याचा पत्त्याचा पुरावा, त्याच्यानंतर त्याच्या बँकचा अकाउंट नंबर, आयएफएससी क्रमांक तो महत्वाचा आहे, त्याचा मोबाईल क्रमांक स्वतःचा महत्वाचा आहे, पशुच्या कानामध्ये जसं मगाशी सांगितलं मी डिजिटल एनडीएलएमचा जो 12 आकडी यूआयडी क्रमांक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक, तो बिल्ला असणं आवश्यक आहे, पशुवैद्यकाने स्वास्थ्य प्रमाणपत्र आणि त्याचं मूल्यांकन केल्याचा दाखला आहे तो महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये त्या जनावरची जात, वय, त्याचं दूध उत्पादन याची सगळी माहिती असेल. भविष्यात गरज लागू शकते म्हणून शेतकऱ्याला एक नामनिर्देशित व्यक्ती त्याच्यामध्ये माहिती द्यायची आहे, की कधी कधी आपल्याला एखाद्या आपत्तीमध्ये शेतकरी आणि पशुधन दोघांचंही
1: नुकसान
0: होऊन झालेलं असतं, मग अशावेळी त्याच्या नामनिर्देशित व्यक्ती त्याची माहिती भरायची असते आणि
1: त्याचं नॉमिनी
0: म्हणून आणि त्याचा आधार नंबर
1: हे आवश्यक आहे. आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा समजा काही कारणाने मृत्यू झाला तर मग विम्याचा दावा करावा लागतो, तर तो कसा करायचा? मग
0: विम्याचा दावा करण्यासाठी शेतकऱ्याला सगळ्यात पहिलं त्याला आजारी जेव्हा दिसतं तेव्हा त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकाला बोलवून किंवा तिथे घेऊन जाऊन त्या जनावरावर उपचार करणं गरजेचं आहे, त्याची कुठेतरी माहिती जतन करणं गरजेचं आहे की त्याला काय आजार झालेला आहे, त्याचा काय उपचार चालू आहेत,
1: जर लिखित स्वरूपात असेल
0: हा म्हणजे ते रेकॉर्ड आपल्या पशुवैद्यकडे मेंटेन केलं जातं, त्याला कोणतं लसीकरण केलं जातं, त्या लसीकरणाचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, कारण काही रोग असे आहेत की त्या रोगांना आपण लसीकरण करत असतो आणि चुकून त्या रोगानी जर ते जनावर मयत झालं तर त्याचं लसीकरण केलेलं असेल आणि तर मयत झालं तर त्याला लाभ मिळू शकतो, परंतु जर एखादा आजार आहे ज्याचं लसीकरण आहे आणि त्यांनी लसीकरण केलेलं नाही जाणीवपूर्वक, त्याचे उपचार केलेले नाहीत, त्याचं निग्लिजन्स कुठे दिसतं कामा नाही, त्यांनी वेळीच त्याच्यावर आधीच उपचार केले पाहिजे, त्यांनी त्याचं वेळोवेळी लसीकरण करून घेतलं पाहिजे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे, त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे, तसं पशुवैद्यकाकडे राहतच शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःच ठेवलं पाहिजे, उपचार करून सुद्धा ते जनावर मयत झालं तर साधारण 24 तासाच्या आत त्यांनी विमा कंपनीला तार करावी, ईमेल करावा,
1: लगेच संपर्क
0: साधून त्यांना कळवायचं आहे, त्यांनी 24 तासाच्या आत विमा कंपनीला त्याची सूचना केली पाहिजे की माझं या या क्रमांकाचं जनावर मयत झाले, त्याची पॉलिसी क्रमांक ही आहे
1: बरोबर
0: आणि त्याचा कानातला बिल्ला क्रमांक आहे, त्याशिवाय त्यांनी नजीकच्या डॉक्टरला पण बोलवून त्यांना कळवलं पाहिजे आणि त्या जनावराचं त्यांनी छ विसर्जन करून घेणं गरजेचं आहे. मयत जनावराचा जर कानातला बिल्ला नसेल तर त्याला भरपाई मिळू शकत नाही. त्याचा कानातला अखंड बिल्ला विमा कंपनीला मयत जनावराचा जेव्हा दावा अर्ज करतो तो शेतकरी तेव्हा त्याला द्यावा लागतो. कदाचित एखाद्या जनावराचा मृत्यूपूर्वी बिल्ला पडला असेल किंवा निघाला असेल तर त्यांनी विमा कंपनीला कळवून डॉक्टरांना कळवून नवीन बिल्ला मारून घ्यावा, त्यानुसार नवीन पॉलिसी ज्याच्यामध्ये नवीन बिल्ला क्रमांक आलाय ती त्यांनी प्राप्त करून घेतली पाहिजे. तसं हे काम विमा कंपनीचं सुद्धा आहे की त्या जनावराला नवीन बिल्ला मारल्यानंतर नवीन पॉलिसी, सुधारित पॉलिसी देणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: कारण तोच बिल्ला मॅच व्हायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की त्याच बिल्ल्याचं जनावर मयत झालेलं आहे. ज्याशिवाय शवविच्छेदन करतानाचे छायाचित्र, मयत जनावरांचं छायाचित्र, प्रतिष्ठित जे नागरिक आहेत गावातील सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांचा एखादा पंचनामा त्यांनी ठेवायला पाहिजे की माझं हे जनावर मयत झालेलं आहे. 24 तास त्यांनी वाट पाहावी की विमा कंपनीचा कोणता प्रतिनिधी त्याची शहानिशा करायला किंवा पडताळणी करायला येतोय का. शवविच्छेदन तर करून घेणं गरजेचं आहे. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा कानातला बिल्ला काढून घ्यायचा आहे, त्याला खोल खड्ड्यामध्ये शास्त्रोक्तपणे दफन करायचं आहे आणि दावा अर्ज करताना तो विमा प्रतिनिधी आणि पशुवैद्यक त्याला मदत करणार आहेत. हा दावा अर्ज सुद्धा त्याला ऑनलाईन करायचा आहे. त्याचा शवविच्छेदन अहवाल, त्याचा

0: ला क्रमांक, त्याची पॉलिसीची जेरॉक्स, त्याचे बँकचे
1: बरोबर.
0: डिटेल्स,
1: हां.
0: त्यांनी जर उपचार केले असेल तर उपचाराचा दाखला, लसीकरण केलं असेल तर लसीकरणाचा दाखला, मृत्यूचं नक्की कारण काय,
1: बरोबर.
0: आणि हा सर्व दावा अर्ज ऑनलाईन सुद्धा त्याला अपलोड करायचा आहे आणि ऑफलाईन सुद्धा ते विमा प्रतिनिधीकडे सादर करायचा आहे.
1: बरोबर बरोबर.
0: विमा कंपनी 15 दिवसाच्या आत
1: हां.
0: तो दावा अर्ज मान्य करून त्यांना जी विम्याची रक्कम आहे, विमा भरपाईची रक्कम, की तो शेतकरी लहान आहे, त्या
1: बरोबर.
0: शेतकऱ्याला दुसरं जनावर विकत घ्यायला पाहिजे, तर त्याचा उपजीविकेचं साधन शाश्वत राहील, तर त्याला 15 दिवसाच्या नवीन जनावर खरेदी करण्यासाठी विम्याची रक्कम त्याच्या बँकेच्या अकाउंट मध्ये थेट जमा करतं डीबीटीने
1: अच्छा.
0: 15 दिवसाच्या आत. जर त्यांनी विमा कंपनीने केले नाही
1: हाँ.
0: तर 12% व्याजाविनी विमा कंपनीला शेतकऱ्याला भूर्दंड द्यावा लागतो.
1: बरं.
0: या प्रकारे पशुधन
1: आपण
0: मृत
1: दावा
0: झाल्यानंतर
1: करू
0: त्याला दावा
1: शकतो.
0: करायचा आहे.
1: बरं. आता सर, विमा भरपाईसाठी ज्या काही बाबी आहेत, तर त्यामध्ये काय काय असणं आवश्यक आहे म्हणजे.
0: एकदा आपण विमा काढतो पण काही गोष्टी शेतकरी स्वतःकडे
1: हो.
0: माहिती ठेवत नाही, तर
1: बरोबर.
0: याच्यासाठी शेतकऱ्यांनी महत्वाच्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याचा विमा कधीपासून सुरू झाला. साधारण अपघात झाला जनावराचा
1: हाँ.
0: तर विमा ज्या दिवशी तो निघतो त्या दिवसापासूनच अपघातात त्याला विम्याची भरपाई मिळू शकते.
1: बर.
0: परंतु अन्य कारणांनी जर ते मयत झालं जनावर
1: हाँ.
0: तर मात्र 15 दिवसात ते मयत होता कामा नये.
1: बर.
0: जर ते विमा काढल्यानंतर 15 दिवसातच ते मयत झालं तर विमा कंपनी असं गृहीत धरते की ते जनावर विमा काढण्यापूर्वीच आजारी होतं,
1: अच्छा.
0: त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. त्याचं संरक्षण हे 15 दिवसानंतर सुरू होतं. ह्याच्यामध्ये अपवाद आहे की अपघात, पण अपघातात जर जनावर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांनी FIR पोलीस स्टेशनला दाखल करावा.
1: हाँ.
0: शॉक लागलेला असेल, एखाद्या वाहनाचे धडक असेल, काही अपघात असेल, तर त्यावेळी FIR हा विमा कंपनीला लागतो.
1: बर.
0: त्या शेतकऱ्यांनी त्याची माहिती ठेवायला पाहिजे की माझा नक्की विमा कालावधी कधीपासून कधीपर्यंत आहे.
1: आहे. हाँ.
0: विमा जर कालावधी संपण्याच्या पूर्वीच त्यांनी पुन्हा नवीन विमा काढणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला असं वाटणार की हा विमा माझा कॅरी फॉरवर्ड होईल पुढे, तर होणार
1: पण तसं नसतं.
0: नाही.
1: हाँ.
0: नैसर्गिक मृत्यू, अपघात, रोग किंवा इतर कारणांसाठी कोणत्या कोणत्या कारणांसाठी मला संरक्षण मिळणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर एखाद्या जनावराची जाणीवपूर्वक कत्तल केली गेली
1: हाँ.
0: तर अशा वेळी त्याला विमा संरक्षण मिळत नाही.
1: अच्छा.
0: जिथे जाणीवपूर्वक त्या जनावराला इजा केले आणि ते मयत झालं, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये विमा कंपनी त्याचा दावा नाकारू शकते, हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
1: बरोबर.
0: विमा काढलाय म्हणून त्याला संपूर्णपणे ते पैसे मिळतीलच
1: बरोबर.
0: असं नाहीये, केवळ संरक्षण कवच आहे की
1: कुठलं कारण नेमकं
0: हा
1: आहे हे बघूनच मग त्यांना
0: ते
1: विमा
0: जस्टिफाय होणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपल्या जनावराचे किती मूल्य आपण ठरवलेलं आहे,
1: हो.
0: त्याची किती भरपाई मिळणार आहे हे शेतकऱ्यांनी नीट माहिती असलं पाहिजे. शिजी किंमत जर विमा कंपनीने 70,000 ठेवलेली आहे, पण तो शेतकरी म्हणा असेल माझी 1.5 लाखाची म्हैस आहे, तर त्याला हे माहिती पाहिजे की माझी म्हैस जरी 1.5 लाखाची असेल तरी जास्तीत जास्त विमा कंपनीने ठरवलेली किंमत ही, तसं म्हैशीसाठी 80,000 आहे, गाईसाठी मॅक्झिमम किंमत कमाल मर्यादा 70,000 आहे. तर हे एक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझी नक्की म्हैस किती रुपयाला संरक्षित आहे. पशुच्या कानातला जर टॅग हरवला पडला तर त्यांनी वेळीच तो पुन्हा मारून घ्यायला पाहिजे. टॅग नसेल तर त्याला विमा दावा मिळत नाही. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी विम्याचं नूतनीकरण आहे ते वेळीच करून घ्यावं.
1: आता सर, हे तुम्ही सांगितलं पण काही वेळेला वीज पडते किंवा सर्पदंश होतो किंवा विषबाधा होते, तर मग या अशा परिस्थितीमध्ये विमा मिळू शकतो?
0: हो, विमाचं जे हे कवच आहे हे नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडणे, पूर आला किंवा दुष्काळ परिस्थिती आहे, किंवा एखाद्या ठिकाणी विषबाधामुळे काही जनावर मेली, किंवा एखादा संसर्गजन्य रोग आहे, किंवा एखादा साथीचा रोग आहे ज्याच्यामध्ये लसीकरण होत नाही असा रोग, तर अशा वेळी म्हणजे लंपी रोग आहे किंवा अशा काही रोगामध्ये त्यांनी उपचार केले, लसीकरण केलेत पण त्याला परत रोग झालेला आहे, तरी त्याला नुकसान भरपाई मिळू शकते.
1: अच्छा. आता सर, हे सगळं आपण बोललो की कसं विम्याचं काय प्रक्रिया आहे किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पशुपालकांनी काय काय बघायला हवं, परंतु तरी सुद्धा काही वेळेला त्यांना अडचणी येत असतात, तर मग अशा वेळेला पशुपालकांनी कुठे संपर्क साधायला हवा, काय सांगणार?
0: पशुपालकांनी सर्वात प्रथम म्हणजे त्याच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या 2-4 गावांमध्ये, एक आमचा प्रत्येक ठिकाणी एक पशुवैद्यकीय चिकित्सालय आहे, त्या चिकित्सालयाच्या डॉक्टर आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आमचा तालुका पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालय आहे, जे पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभाग आहे, तिथे संपर्क साधावा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आहे, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. याशिवाय 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन.

0: बघायचा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते.
1: सर, तुम्ही आता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जी पशुधन विमा योजना आहे याविषयी मार्गदर्शन केलंय, पण जाता जाता एक पशुपालकांना एक आवाहन करायचं असेल तर काय सांगाल तुम्ही?
0: मी सर्व पशुपालकांना असं आवाहन करतो की ही जी योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे ही खूप महत्वाची योजना आहे. मोटरसायकल चालवताना डोक्यामध्ये हेल्मेट लावावी, कार चालवताना आपण सीट बेल्ट लावावा, कारण अपघात कधी होऊ शकतो आणि अपघातात जर हेल्मेट किंवा सीट बेल्ट असेल तर कमीत कमी इजा होईल.
1: तसंच सुरक्षितता महत्वाची.
0: तसंच आपण जो व्यवसाय करतोय अल्पभूधारक आहोत, व्यवसाय करताना सर्व शाश्वत नाहीये की एक अधिक एक दोन होईल, हे बायोलॉजिकल सायन्स आहे. तर अचानक सर्पदंश होऊ शकतो, विषबाधा होऊ शकते, एखादी वीज पडू शकते, शॉक लागू शकतो, कोणत्या प्रकारे पशुधन आपलं आजारी पडू शकतं आणि त्याच्यामध्ये दगावू शकतो. आपण एक छोटे पशुपालक आहोत, अशा वेळी जर आपलं जर जनावर दगावले आणि आपलं जर आर्थिक नुकसान झालं तर आपल्याला जर विमा संरक्षण असेल तर आपण त्या विमा संरक्षणातून नवीन जनावर खरेदी करून आपण पुन्हा त्याच्यात जोमाने उभे राहू शकतो आणि आपला जो व्यवसाय आहे सस्टेनेबल म्हणजे त्याला कोणत्याही बाधा न येता चालू ठेवू शकतो. जास्तीत जास्त सोपी आणि एकदम फ्रेंडली आणि जास्तीत जास्त अनुदान असलेली पशुधनाच्या विम्याची योजना भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने पशुपालकांसाठी आणलेली आहे. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यक दवाखान्याशी संपर्क साधावा.
1: सर, एकंदरीतच या अभियानांतर्गत जी ही पशुधन विमा योजना आहे याविषयी अतिशय छान मार्गदर्शन तुम्ही केलं. कशी प्रक्रिया आहे, ऑनलाईन ह्याची माहिती कशी तुम्ही भरणार आहात, म्हणजे तुम्हाला जर त्याचं स्टेटस बघायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे की आता आपण जो अर्ज केलाय त्याचं कुठपर्यंत आपण गेलो आहे का, या सगळ्याच गोष्टी या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.
0: त्याची पॉलिसी त्याला बघता येईल, त्याचा दावा केला असेल तर दावा सुद्धा त्याला पाहता येईल, त्याची काय आता सध्या काय स्टेटस आहे ते सुद्धा त्याला पाहता येणार आहे.
1: या सगळ्याच दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण आहे, तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: डवळ्या माझ्या पावळ्या वडलाव याव याव र्या.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद.
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: मेघाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी पिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 90% करदात्यांना 3 कार्यालय दिवसात परतावा देण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक अॅनी कार्सन यांना जाहीर. जीएसटीच्या अंतर्गत पात्र असलेल्या 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा मिळेल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती देताना त्या नवी दिल्लीत बोलत होत्या. विविध कारणांसाठी होणाऱ्या दंडाची रक्कम 25,000 रुपयांवरून कमी करून 10,000 रुपये करायला परिषदेनं मान्यता दिली. 10,000 रुपयांपेक्षा कमी कर थकीत असेल तर त्या करदात्याला नोटीस पाठवली जाणार नाही. जीएसटीच्या अंतर्गत अधिकाऱ्यांना असलेले अटकेचे अधिकार परिषदेनं काढून घेतले. कोणाला अटक करायची की दंड ठोठावायचा याचा निर्णय न्यायालय घेईल. उशिरा कर विवरणपत्र दाखल करणं किंवा चुकीचं दाखल करणं किंवा उशिरा कर भरणाऱ्यांकडून केवळ वसुली केली जाईल त्यांच्याकडून व्याज आकारलं जाईल, दंड होईल, याशिवाय इतर काहीही कारवाई होणार नाही असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. तसंच यापूर्वीच्या 1 कोटीच्या मर्यादेऐवजी आता 5 कोटी रुपयांची कर चोरी झाल्याचं निदर्शनाला आलं तर खटला चालवला जाईल असंही त्या म्हणाल्या. जीएसटीच्या नोंदणीतले नेहमीचे बदल आपोआप मंजूर करण्याच्या प्रणालीला परिषदेनं मंजुरी दिली. याशिवाय आणखी काही सेवांवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तसंच यापूर्वीच्या नोटिसा मागे घेतल्या जातील. आयकराप्रमाणे जीएसटीमध्येही करदात्यांच्या तक्रारी शंकांचं ऑनलाईन निवारण केलं जाईल. कोणालाही भेटण्याची गरज पडणार नाही अशी प्रणाली सरकार आणणार आहे. सध्या विविध राज्यांमध्ये व्यवसाय असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक करदात्यांसाठी ही प्रणाली 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे. या सर्व निर्णयांमुळे व्यवसाय सुलभते

0: जीएसटीच्या मार्गातले 99% अडथळे दूर झाले आहेत. हीच नव्या जीएसटी प्रणालीची सुरुवात असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह हरियाणा, कर्नाटक, केरळ, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि मेघालयचे मुख्यमंत्री, इतर राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. परकीय भूमीतून होणारी सायबर फसवणूक तसंच डीप फेकच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी जागतिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत इंडिया मोबाईल काँग्रेसला ते संबोधित करत होते. सायबर फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीला कोणत्याही सीमा कळत नाहीत. फोन आणि नेटवर्कची सुरक्षितता हे आपलं पहिलं प्राधान्य आहे असं मोदी यांनी सांगितलं.
1: एक सामान्य नागरिक प्रोटोकॉल या आर्किटेक्चर की भाषा में नहीं सोचता, उसके लिए ट्रस्ट बहुत अहम है. जब उसको फोन पर आए उसे पता हो कि कॉल कौन कर रहा, जब मैसेज आए तो उसे पता हो कि वह असली है या फेक, जब पेमेंट हो तो उसे विश्वास हो कि उसका पैसा सुरक्षित है, जब वह किसी फॉर्म में अपना डेटा दे तो उसे विश्वास हो कि उसका डेटा सुरक्षित है.
0: आजच्या युगात मोबाईल हे फक्त संपर्काचं साधन राहिलं नसून शासन आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणाचा महत्वाचा मार्ग झाला आहे आणि त्यामुळे सायबर धोक्यांविरोधातले उपाय बळकट करणं आणखी आवश्यक झालं आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा एका महिन्यात प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीप फेक, कौशल्य विकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल असंही त्यांनी सांगितलं. डीप फेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते, हा धोका त्यांनी अधोरेखित केला. कर्करोगावरच्या अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा किरकोळ विक्री मूल्याच्या 30% इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर 110 औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह 4 मुख्य सूत्रधारांनाही अटक केली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी आयबीपीएस अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावरून दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढवण्याची शक्यता स्टेट बँकेचे अध्यक्ष CS शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. रिझर्व्ह बँकेनं काल व्याजदरात 0.5% वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सध्या बाजारपेठेत पुरेशी तरलता उपलब्ध असल्यानं व्याजदर वाढणार नसल्याचं ते म्हणाले. पण कर्जाची मागणी वाढत राहिली तर काही बँकांना व्याजदर वाढवावे लागतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रिझर्व्ह बँकेनं केलेली दरवाढ, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यासारख्या कारणांमुळे आज देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आज 1,045 अंकांनी घसरून 71,593 अंकांवर बंद झाला. निफ्टी 371 अंकांची घट नोंदवून 22,232 अंकांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आज 4.25% वधारून $104 प्रति बॅरलच्या पलीकडे गेले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या बनावट पत्राची दखल घेतली जाऊ नये असं रेल्वे बोर्डानं सगळ्या विभागांना कळवलं आहे. दुर्गा पूजेच्या सणापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल अद्याप अधिकृत पत्र जारी झालेलं नाही. व्हायरल पत्राच्या आधारावर कोणतीही रक्कम कर्मचाऱ्यांना देऊ नये असं रेल्वे बोर्डानं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोडा सा रुमानी हो जाय, राजू बन गया जंटलमन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामो

0: साक्षी, वेलकम, अब तक 56 अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रहार या चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारनं 2013 त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं होतं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्याजवळ डोणजे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. आधुनिक आणि साहित्याच्या पारंपरिक प्रकारांच्या सीमा ओलांडणाऱ्या लेखनशैलींची, ग्रीक पौराणिक कथांची सांगड घालणाऱ्या साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. त्या दृष्टीनं त्यांची ऑटोग्राफी ऑफ रेड ही कथाकाव्य स्वरूपातली कादंबरी विशेष गाजली. इरॉस द बिटर स्वीट हा प्रदीर्घ निबंध, ब्युटी ऑफ द हजबंड, नॉक्स, इफ नॉट विंटर या त्यांच्या साहित्यकृतीही प्रसिद्ध आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना या पुरस्काराच्या मानकरी म्हणून निवडल्याचं पुरस्कार देणाऱ्या स्वीडिश अकॅडमीनं म्हटलं आहे. 12 लाख अमेरिकी डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. देशातल्या ग्रामीण भागातले क्रिकेटपटू आणि गायकांचा शोध घेणारी किसान क्रिकेट लीग सुरू करण्याची घोषणा प्रसार भारती आणि इन डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज केली. या लीगचं आयोजन पुढच्या फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असून सहभागीसाठी नोंदणी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 90% करदात्यांना 3 कार्यालयीन दिवसात परतावा देण्याचा GST परिषदेचा निर्णय. सायबर फसवणूक डीप फेक विरोधात जागतिक पातळीवर यंत्रणा उभारण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. येत्या 3 महिन्यात ठेवींवरचे व्याजदर वाढण्याची शक्यता नसल्याचं स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं मत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. आणि यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडातल्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे आपण केवळ एक रंगकर्मी गमावला नाही, तर सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारा एक कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना दिग्दर्शक उमेश कुलकर्णी म्हणाले,
2: देऊळच्या वेळेला नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या वेळेला त्यांच्या बद्दलच पूर्ण जे वलय होत त्याच्याच बरोबर त्यांचा अभिनयाचा जो प्रकार होता, ज्या पद्धतीने ते पूर्ण समरस होऊन काम करायचे, ते इतकं त्यांच्या भूमिकेविषयी जागरूक तर होतेच पण त्याच्याविषयी ते खूप जास्त काम करायचे. एक वाक्य वरती त्यांनी काम केलेलं असायचं आणि एक माणूस म्हणून त्यांच्यामध्ये असलेली जी अनप्रिडिक्टॅबिलिटी होती ती होती, पण त्यांच्यामध्ये एक काहीतरी सच्चेपणा होता तो पाहायला मिळाला त्या सगळ्या काळामध्ये. आणि एक प्रकारे लहान मुलासारखं पण होतं, त्यांना अत्यंत आस्था होती समाजाबद्दल आणि ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल ही या सगळ्या स्टार मंडळींची असते त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न अशी जीवनशैली त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या फार्म हाऊस वरती सुद्धा त्यांना भेटण्याचा अनेक वेळेला योग आला आणि त्या सगळ्यामध्ये त्यांचं युनिकपणा जो होता, अशा पद्धतीचा माणूस मराठीमध्ये असणं, अशा पद्धतीचा कलाकार मराठीमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्या बरोबर काम करता आलं याचा मला खूप आनंद आहे आणि त्यांना सद्गती लावो ही मनापासून प्रार्थना.
1: गायक आणि संगीतकार अजित परब यांनी नानांना या शब्दात आदरांजली वाहिली.
3: नाना काका गेल्याची बातमी सकाळी सकाळी मिळाली आणि नटसम्राटमध्ये खरंच मला

0: करायची संधी मिळाली महेश दादामुळे. मी अभिनेता नसतानाही काम केलं, पाटेकरांच्या मुलाचं काम केलं त्या चित्रपटात, आणि त्याचं संगीतही माझं होतं. आठवणी खूप येतात माणूस केल्यावर. पण खरंच अचानक ही बातमी आली आणि शब्द सुचत नाही, पण सेटवर आम्ही खूप गमती जमती करायचो. आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नात्या सराव आपुल्या हे जे गाणं आहे त्या चित्रपटातलं, शिरवाडकरांची कविता आहे, ती खरं तर मी कॉलेजमध्ये असताना कंपोज केली होती. आणि सेटवर आम्ही असंच गप्पा मारत असताना मला नानाका म्हणाले की अरे आजा काहीतरी तुझं काहीतरी का, आणि मी कविता गायलो आणि ते म्हणाले अरे काय छान कविता आहे, आपण घेऊया फिल्म मध्ये. आणि त्यांच्यामुळे खरं तर ही कविता चित्रपटात आली, त्यामुळे मला त्याची एकदम आठवण झाली आणि खूप आठवणी आहेत. आणि एवढा काय म्हणतो ग्राउंडेड माणूस होता खरं तर. एरवी अशी कधी फार भेट व्हायची नाही, पण कधी काही ऐकलं माझं चांगलं की अगदी कौतुकाने नेहमी फोन करायचा, अरे आजा तुझं ते गाणं ऐकलं हे काय, किती गायलायस, किती केलायस, नेहमी कौतुकाने फोन करायचे, भेटले की अगदी प्रेमाने वागायचे. आणि एवढी फिटनेसची आवड होती त्यांना, व्यायाम करायचे, आणि त्यांची लाईफस्टाईलही अतिशय साधी साधं राहणीमान होतं. सगळं एवढं कमवल्यानंतरही अगदी मनापासून खरा माणूस होता. त्यांच्या जे मनात असायचं ते ओठावर असायचं, त्यामुळे कौतुकही मनापासून करायचे. आणि मला नटसम्राटच्या सेटवर एकदम अरे किती घाणेरडा ऍक्टर आहेस रे तू परवा, तर ते त्यांच्या जे मनात असायचं ते त्यांच्या ओठावर असायचं. त्यामुळे अशी माणसं फार कमी असतात जगात, आणि त्यापैकी एक नानाकाका होता. आणि नेहमीच तो स्मरणात राहील एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून. त्यामुळे माझ्याकडून खूप मनापासून विनम्र श्रद्धांजली आहे त्यांना, धन्यवाद.
1: ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या.
2: आज सकाळी अविश्वसनीय अशी बातमी कळाली. काय काय दिवस आयुष्यामध्ये असे असतात की ते दिवस आपण विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी ती बातमी आपल्याला कळालेली असते. आयुष्य हे ऍब्सर्ड असतं हे मी खूप पुस्तकातून वाचलेलं आहे, परंतु ऍब्सर्ड आयुष्य सुद्धा आपल्याला अपरिहार्यपणे जगावं लागतं. नाना अपरिहार्यपणे व्यायाम करायचा, नाना अपरिहार्यपणे बलदंड होता, नाना अपरिहार्यपणे ऍरोगंट होता. आणि इतका ऍरोगंट त्यांचा त्याचा म्हणजे नाना याला नानाला आदरार्थी बोलावं की एकेरी बोलावं इतका तो मनमोकळा होता. काही वर्षांपूर्वी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी घर घ्यायचा पहिला प्रयत्न केला स्वतःच घर, तेव्हा इतकी मोठी रक्कम काही कमी पडत असलेली कशी कोण देणार असा प्रश्न पडलेला होता. आणि ते दिवस खूपच हलाखीचे होते. आणि अचानक मला आठवलं की काही महिन्यांपूर्वी नानानं फोन केला होता आणि विचारपूस केली होती कसा आहेस बरा आहेस ना वगैरे वगैरे वगैरे, आणि मला काय काय काय काय त्याने विचारलं होतं काय चाललंय वगैरे वगैरे वगैरे. आणि मी खूप आनंदी झालो, मला त्याची आठवण आली आणि मी त्याला अडचण सांगितली. आणि मला अजून आठवतंय 1 जानेवारी 2004 बहुतेक मला त्याने घरी बोलवलं आणि मला आवश्यक असलेल्या सर्व रकमेचा चेक दिला सकाळी सकाळी 8 वाजता. म्हणजे तुम्ही विचार करा 31 रात्री मी अस्वस्थपणे आपल्याला पैसे मिळणार नाहीत उद्याचा दिवस शेवटचा आहे असं सगळं घेऊन मी जगत होतो. आणि नानाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला आवश्यक असलेल्या पैशांचा चेक दिला. मी बाहेर आलो, रिक्षात बसलो, पहिला फोन बायकोला केला. आणि मी पहिल्यांदा जेव्हा न्यूज पेपर घेतला तेव्हा फ्रंट पेज वर बातमी होती की तो त्याचा वाढदिवस होता 1 जानेवारी हा नानाचा वाढदिवस. मी लगेच फोन करून त्याला शुभेच्छाही दिल्या. नेहमी जेव्हा भेटायचं तेव्हा व्यायामाचं महत्व जगण्याचं महत्व तो सांगायचा. आणि आज अचानक जगण्याने त्याला हुलकावणी देऊन घेऊन गेलेला आहे जणू काही. मृत्यूच्या कानाखाली आवाज करून चल हो बाजूला अजून मला खूप वर्ष जगायचं असं म्हणणारा दांडगट राकट नाना अचानक अंतर्धान पावल्यासारखा आपल्यातून निघून गेला. तो अप्रतिम नट होता, वेगळाच माणूस होता, कलावंत म्हणून आयुष्य जगला. आणि कुठल्याही कलावंताला असं वाटेल की हे असं आयुष्य असावं बुवा, आपलं इतके पैसे बुवा मिळावेत आपल्याला जगण्यासाठी, असं सुखासीन असायला पाहिजे आयुष्य, असा हेवा वाटण्यासारखं आयुष्य तो जगला. पण असा माणूस अचानक निघून जाणं हे किती अविश्वसनीय आहे हे त्याच्या जवळ त्यांना ओळखणाऱ्या लोकांना आज जे वाटत असेल त्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. मी खूपच डिस्टर्ब झालो आणि नानाची पुढची सगळी वाटचाल खूप खूप

0: शांतपणे आणि आनंदात जाऊ अशी मी भावना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली देतो.
1: कला दिग्दर्शक राहुल विचारे नाना पाटेकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले,
2: नानाबद्दल सांगायची झाली तर आज बातमी आली हे माझ्यासाठी फार शॉकिंग होतं. थोडंफार म्हणजे आमचं एक जवळचं नातं होतं, त्याला कारणच असं होतं की नाना ह्या काकाचा बॅचमेट आणि नाना हा नाना कोण आहे हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. तेव्हापासून नानाची ओळख म्हणजे मला आठवतंय आम्ही चौथीला वगैरे होतो ती लहान मुलं आम्ही आणि त्यावेळेस आम्ही त्याच गावात कत होतो राहत होतो आणि नाना अचानक काकाच्या माझ्या ओटीवर दिसला आणि झोपाळ्यावर आडवा पडलेला आणि आम्हा पोरांना बोलता ये इकडे रे जरा पाठीवर उभा राहिले म्हणजे ही अशी ओळख नानाची आणि आम्ही लाज म्हणजे वगैरे त्याच्यासमोर कारण आम्ही गावली कोणताही पाहुणाला की आम्ही थोडेसे बुजरे होतो पण नाना नाही जवळ घेऊन अरे पाठीवर पाहिजे रे जर पाठ दिसते वगैरे वगैरे असं तर आम्हाला असं अगदी कॅज्युअली हा काका आहे म्हणजे काकाचा मित्र असं एवढीच फक्त आमच्यासाठी ओळख.

0: दिलेला आणि आम्हा पोरांना बघितलं आई इकडे रे जरा पाठी उभा रे जी ही अशी ओळख नानाची आणि आम्ही लाज म्हणजे ओळखे त्याच्यासमोर कारण आम्ही गावी कोणताही पाहुणाला की आम्ही थोडेसे बुजरे होतो पण नाना नाही जवळ घेऊन अरे पाठीवर पाय दे रे जर पाठ उठते वगैरे वगैरे असं तर आम्हाला असं अगदी कॅज्युअली हा काका आहे म्हणजे काकाचा मित्र असं एवढीच फक्त आमच्यासाठी ओळख पण अचानक काही दिवसांनी कारण त्याचं वागणं तसं होतं म्हणजे ऐक आठवतं की म्हणजे मध्येच मी वेगळं बोलतोय की म्हणजे नाना आमच्या बागेत म्हणजे आमच्या सुपारीच्या बागा त्या सुपारीच्या बागांमध्ये तिथे असलेले आमचे म्हणजे त्यांना आम्ही आगरी मामा म्हणायचो आणि त्यांच्यासोबत तिथेच म्हणजे कोंबडी वगैरे आणून तिथेच बनवणं वगैरे असं म्हणजे जवळजवळ म्हणजे त्यांच्यासारखा त्यांच्या मधलात असं होऊन तिकडे वेळ घालवणं असं त्याचा तो स्वभाव असं आणि अचानक आम्हाला मला एकदा दिसलं की नाना टीव्हीवर चित्रपटात दिसतोय अरे हा नाना आपला असं ही ओळख आणि तिथून म्हणजे त्या नानामुळेच कदाचित अरे नाना करू शकतो तर आपण का नाही करू शकत असं म्हणून मग ते अभिनय आणि मग चित्रपट क्षेत्रात येणं वगैरे वगैरे असं जे काय काय म्हणतात ना तिथे मूळ फुटणं ही नानाची माझी आठवण आणि अचानक बऱ्याच वर्षांनी कारण काय झालं की मधला असा येता येता योग राहिला पण ते काय झालं नाही पण नानासोबत तसा काम करण्याचा योग नाही आला पण मी बऱ्याच वर्षांनी मराठी करोडपतीसाठी मी कॉन्टेंट लिहित होतो आणि नाना तेव्हा तिथे होस्ट म्हणून आला होता आणि काही नाही स्वभाव तसाच वगैरे आणि अचानक मी खेडेकरांना विचारून दिली कारण आम्ही फार काही कलाकारांसोबत त्यावेळेस सेटवर मिक्सअप होत नाही कामाच्या निमित्ताने पण खेडेकरांना सांगून खेडेकर म्हणाला अरे अगं तुझ्या मित्राचा पुतण्या असं म्हणून खेडेकर मला आतमध्ये घेऊन गेले आणि का तर एक आठवण म्हणून मी त्यांचा फोटो होतो त्या बागेतला लहानपणीचा तो ठेवलेला आणि तो सोबत घेऊन गेलो गेल्यावर की बाबा हा म्हणजे नानाचं बोलणं म्हणजे ते तसाच नाना काही फरक झाला नव्हता त्याच्यात की अरे काय रे अरे त्यांनी ते फोटो घेतला अरे रे हा कोण अच्छा अरे हा हा कुठे असतो रे हा कुठे असतो रे तो कुठे असतो रे ते नेहमीप्रमाणे चौकशी सुरू झाली बरं त्यातल्या बऱ्याच काही त्यांचे मित्र आहेत त्यांना तर मी ओळखही नव्हतो कारण तेव्हा लहानपणी कधीतरी पाहिलेलं पण त्याचं अगदी कॅज्युअली तसंच विचारणं वगैरे वगैरे वगैरे नकळतपणे त्यांनी बोलता बोलता त्याच्या त्याच फोटोच्या मागे न सही वगैरे केलेली ही आठवण पण काय आहे की या सगळ्या दोन भेटींमधला जो प्रवास आहे ना त्या त्या नानाच्या जर्नीमध्ये म्हणजे नानाला आम्ही त्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला पाहत गेलो त्याला त्याचं निरीक्षण करत गेलो त्याचं वागणं बोलणं समाजात वावरणं त्याच्याकडून नकळतपणे मिळालेले संस्कार त्याच्यात त्या व्यतिरिक्त अभिनयामधले संस्कार त्याचं डिक्शन त्याचं कवितेवर असलेलं प्रभुत्व अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ते नकळतपणे त्याचा संस्कार आमच्यावर झाला हीच काही ती नानाची आठवण आणि आता तशी पोकळी किंवा त्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये संवाद फेक करणारा तसा अभिनेता आता तरी अजून कुठे पाहायला मिळत नाही पण ती जी आहे ती पकड कायमस्वरूपी आमच्या काय म्हणतात मध्ये बसली म्हणजे त्याची मिमिक्री करता येते पण येऊ शकते पण तसं ते अभिनय किंवा तशा पद्धतीची शैली पुन्हा किंवा तशा पद्धतीचा एक धारदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता पण आणि व्यक्ती म्हणून पण ते तसंच म्हणजे त्याच्यात ते काही फरक नव्हतं त्याच्यामध्ये पण ही पोकळी कायमस्वरूपी ती भरून निघेल असं वाटत नाही त्यानिमित्ताने म्हणजे आज आठवण निघाली म्हणून आज नानाला माझ्याकडून श्रद्धांजली.
1: ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक किरण शांताराम यांनी वाहिलेली ही श्रद्धांजली.
2: नाना पाटेकर हा मनुष्य असा होऊन गेला जेव्हा होता त्याने त्यांनी कामं जी केली आणि पाणी फाउंडेशन आहे बाकी इतकी कामं केली आणि आता आर्टिस्ट म्हणून तो काहीतरी एक अतिशय चांगला असा एक आर्टिस्ट होता. आज खरंतर शॉकिंग वाटतं की नानासारखा माणूस जो हेड अँड हार्टी व्यवस्थित तब्येत सांभाळणारा व्यवस्थित सगळी कामं करणारा बरं बाहेरचं खायचा नाही कधी काय नाही स्वतःचा घरचा डबा स्वतःचं जेवण सगळं स्वतःचं काम आणि असं असताना अशा पद्धतीचा त्याला कार्या गॅरेज व्हावा हे खरोखर दुःखद घटना आहे आणि ते सुद्धा वय वर्ष 75 असताना. मला तर वाटत होतं की आणखी तर नानाला मी नाही म्हणायचं नाना तुझी तब्येत चांगली ठेवा मस्त मजा करायची आहे पुढे नाना नाही म्हणायचे की अरे किरण साहेब तुम्ही काय तुम्ही मोठ्या आमच्यापेक्षा अशा आणि पिक्चर किती चांगली केली किती शूटिंग केली चांगली आमच्याकडे राजकारण मध्ये सुद्धा त्यांनी किती वेळा काम केलं अशा वेळी नानाला श्रद्धांजली देणं यावं तर मला तर खरंच वाटत नाही नाना गेले म्हणून पण ते असे खरोखर आमच्यातर्फे माझ्यातर्फे शांताराम परिवारातर्फे मी नानाला श्रद्धांजली देऊ इच्छितो. नाना जिथे तू असशील तिथे तू काही गप्प

0: नाही आहेस, म्हणजे गप्प बसलास तर मग तो नाणार नाही आहे असं मी सांगू इच्छितो.
1: व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
2: नाना पाटेकरांचं बातमी ही अविश्वसनीय वाटावेत की अत्यंत धक्कादायक आहे हे असं नाही व्हायला पाहिजे होतं. हा खूप मोठा लॉस आहे सामाजिक दृष्ट्या ही, कलेच्या दृष्टीनेही आणि व्यक्तिगत स्तरावरती मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी हा खूप मोठा लॉस आहे. माझं अगदी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी प्रदीर्घ पूर्ण झालं होतं सोमवारी रात्री. बऱ्याच वर्षांवरती चर्चा सविस्तर झाल्या होत्या. माझी आणि नानांची भेट ही 2017 आम्ही ठाणे आर्ट गेल नावाची आमची संस्था आहे, त्या संस्थेच्या एका प्रोग्रामसाठी आम्हाला नानांचा आवाज पाहिजे होता आणि म्हणून आमची नानांची त्या निमित्ताने भेट झाली. मग त्यांना कळलं की मी व्हॉइस थेरपिस्ट आहे, आवाजावरती काम करते. आणि मग त्यानंतर मग पुढचा सगळा हा गेल्या 10 वर्षांचा जो प्रवास आहे तो इतका सुंदर होता. एक अत्यंत आदरणीय वडीलधार व्यक्तिमत्व वेळोवेळी व्यक्तिगत स्तरावरती सल्लागार होते ते माझे. इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं, इतके अभ्यास होते, त्यांचा साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांना अगदी कुठली एखादी आणि इतकं स्मृतीचं इतकं मोठं दान होतं की अगदी जुन्या जुन्या जुन्या जुन्या कविता सुद्धा अशा आणि श्लोक आणि हे अगदी मुखोद्गत असायचे. त्यांना आश्चर्य वाटावं असं आणि ते स्वतःही म्हणायचे की हे काय देवाने मला दिलेलं आहे पण मी विसरत नाही काही, मला सगळं आठवतं, अगदी शब्द न शब्द आठवतं. त्यांनी अगदी बाबू बोरकरांपासून आणि सगळ्यांपासून ज्या कविता आणि जुनी गाणी त्यांना फार आवडायचं. मदन मोहन, मुकेशजी आणि सगळी गाणी, जुनी गाणी आणि संगीताचं फार सूक्ष्म ज्ञान होतं त्यांना. खूप काही अजून आपल्याला सरांकडनं मिळणं अपेक्षित होतं आणि हे पचवणं फार अवघड आहे. त्यांनी कित्येक जणांच्या आयुष्याला असा स्पर्श केलेला आहे, कित्येक जणांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातली व्यक्ती ही आज हळवते आहे. याच द्योतक आहे की ही वॉज अ ग्रेट मॅन, ही वॉज अ ग्रेट मॅन आणि खूप यस टच सो मेनी लाईव्स ब्युटिफुली इन सो मेनी वेज की आम्ही सगळेजण त्यांना खूप मिस करणार आहोत. माझ्याकडून त्यांना श्रद्धांजली.
1: श्रोते हो, केवळ अभिनय हे नाना पाटेकर यांचं कार्यक्षेत्र नव्हतं, त्याही पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं होतं. या नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आपली श्रद्धांजली वाहताना म्हणाले,
3: आमच्या नाम फाउंडेशनचे चेअरमन, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना पाटेकर सर यांचं आज सुखद निधन झालं. आमच्यासाठी काळा दिवस आहे, म्हणजे आम्हाला विश्वासच बसत नाही की आजचा दिवस ही आमच्यासाठी उजाडलाय. परंतु आम्ही स्वतःला सावरतोय. या दुःखातनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो की नानाजींच्या विचारांचं जे कार्य आहे ते आम्ही असंच पुढे घेऊन जाणार आहे. आणि नानाजींनी जे महाराष्ट्राच्या स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या बरोबर आमची सर्व टीम, आमचे सर्व प्रतिनिधी, आम्ही ते नानाजींचं स्वप्न नक्की पूर्ण करू आणि त्यांच्या विचारातलं महाराष्ट्र घडवू. सर्वांना खूप दुःख झालंय, सर्व परिवाराबरोबर आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे आणि नानाजींना श्रद्धांजली देण्यापेक्षा असं म्हणेन की ते नेहमी सोबत आहेत आणि त्यांचा विचार नेहमी आमच्या पाठीशी राहील आणि हे कार्य असंच मोठं करण्यासाठी आम्हाला ताकद देतील.
1: दोन ओंड क्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. श्रोते हो, गदी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण हे जग सोडून जाताना ते आपण अधिक सुंदर कसं करावं याचा वस्तुपाठ नाना पाटेकर यांनी घालून दिला. आताच आपण ऐकली नाना पाटेकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली. ही श्रद्धांजली प्रसारित करण्यात आली आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शाश्वत रेशीम उद्योग याविषयी डॉक्टर संजोग बोकण यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 9:09 आता रात्री 10 पर्यंत

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार, जय.